0: वाढी, विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. वेळ झालेली आहे भावधारा सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरामध्ये संत नामदेव महाराज यांची रचना श्रीनिवास जोशी यांनी संगीतबद्ध केलेली.

आता यानंतर ऐकूया संत एकनाथ महाराज यांची रचना. गायक आणि संगीतकार आहेत किशोरीताई आमोणकर.

गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकता येऊ शकतील.

नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertzवर प्रसार भारतीच्या वेव्ज OTTसह आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपबरोबरच FM 103.6 megahertzवर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आपलं स्वागत. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 25, श्रावण शके 1948, दिनांक 16 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:55 झालेली आहेत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे.

मंगलप्रभात अंतर्गत आता आपण ऐकणार आहोत प्रल्हाद अडफडकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग.

0: प्रभाकर कारीकर यांच्या स्वरामध्ये आपण ही रचना ऐकत होतो, गुरुनाथ शेणई यांची.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
3: कृषी, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन या विषयांची हंगामी आणि उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम
2: अवश्य ऐका
3: दररोज सकाळी 6:05 आणि दुपारी 2:10 ला.
2: कृषी वाणी.

मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या स्वरातलं मोहन सामंत यांचं गीत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: 6:30 वाजतात, ऐकूया जगूया आनंदी.
2: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
3: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
2: जगूया आनंदी.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात आपल्या बरोबर आहे मी पल्लवी मुजुमदार. मंडळी, कालच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. मुळात सण उत्सव परंपरा साजरे करणं हे आपल्याला आवडतंच, नाही का? आणि तो आपला पिंडही आहे. सण राष्ट्रीय असो आध्यात्मिक असो, आपण ते अतिशय उत्साहाने साजरे करतो. ज्यासी जे भावे तैसा अनुभव या नात्याने सणांचा राजा, कवींना भुरळ घालणारा, हर्ष मानसी दाटून आणणारा, पावसाचा खेळ दाखवणारा, भरपूर पारंपरिक गोडधोड खाऊ देणारा, भरपूर सुट्ट्या मिळणारा, अशा एक ना अनेक विशेषणांनी नावाजला जाणारा महिना म्हणजे श्रावण. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण म्हणजे सृष्टी सगुण मुखी नाम हाती काम हे दृश्य कायम आहे. मात्र यात कालानुरूप एक विचार जोडला गेला आहे, तो म्हणजे राखू पर्यावरणाचे भान. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, मंगळागौर, श्रावणी, हरतालका यासारखे अनेक सण उत्सव साजरे केले जातात. हे सण धार्मिक महत्वांबरोबरच निसर्गाशी जोडलेले असतात आणि आपलं नातंसुद्धा निसर्गाबरोबर अधिक दृढ करतात. उद्या नागपंचमी. नाग सर्प शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यांच्या प्रतिकृती

कृतज्ञता म्हणून नागपंचमी हा सण आपण साजरा करतो. आणि आता त्यानंतर म्हणजे या नागपंचमीनंतर हळदी कुंकू डोळ्यात जाऊन नाग साप यांना अंधत्व आल्याचे किस्से सर्पमित्र सांगतात. दूध हे सर्पाचं अन्न नाही हे आपण सगळेजण आता जाणून आहोतच. आणि या पार्श्वभूमीवर नागपंचमीच्या दिवशी सर्प प्रजातीबाबत संरक्षण आणि जैवविविधतेचं महत्त्व समजावून सांगत आपल्या पुढच्या पिढीमध्ये निसर्गप्रेम रुजवण्याचा दिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करूया. मुळात सगळ्या सण समारंभ यांच्या मागे कृतज्ञता, निसर्गाच्या बदलत्या रूपानुरूप कृतिशीलता हा उद्देश कायम आहे. त्यामुळे त्यानुसार धार्मिक कृती असणं हे योग्य ठरतं. मात्र विज्ञाननिष्ठ आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन याबाबत आजही सण समारंभ साजरे करताना मानवा दिसते. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून जलस्रोताविषयी कृतज्ञता, त्याविषयी माहिती करून घेणं, राखी पौर्णिमेला शक्यतो हाताने तयार केलेल्या स्वदेशी पर्यावरणपूरक आणि विघटनशील अशा पद्धतीच्या साहित्यांपासून बनवलेल्या राख्या या वापरल्या जाव्यात. पूजेसाठी श्रावणामध्ये विविध पूजेसाठी विविध प्रकारची फुलं वापरली जातात, पत्री वापरली जातात. आणि त्यावेळी झाडं, पानं, फुलं यांची आपल्याला ओळख व्हावी, त्यांचं महत्त्व लक्षात व्हावं या दृष्टिकोनातनं त्यांच्या आपण जवळ जाऊया, त्याविषयी अधिक जाणून घेऊया. तसंच याविषयी जाणून घेत असताना फुलं आणि पानं यांची भारे न आणता, बाजारातनं यादीनुसार भारे न आणता, आवश्यक आहे तेवढीच फुलं आणि पानं ही आणूया. शक्य झाल्यास घरातल्या बागेत, कुंडीत एखादं रोप लावूया. आंब्याच्या डहाळ्या, विड्याची पानं, बिल्वपत्र किंवा तुळस या सगळ्या गोष्टींविषयी खुडताना विचारपूर्वक आवश्यकता आहे तेवढंच फक्त शेंडा खुडला तर झाडांची वाढसुद्धा अतिशय छान पद्धतीने होते. मुळात विचारपूर्वक आणि विवेकाने सगळ्या गोष्टींचं भान ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. साधेपणात दडलाय सणांचा साज हे जाणायला हवं. सण उत्सव साजरे करताना सुजाण नागरिक म्हणून कृतिशील होऊया, परंपरा जपूया, पर्यावरण वाचवूया, श्रावणातले सण आनंदाने साजरे करूया.

0: जगुया आनंदी।
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी। आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा। आज सकाळी 6:30 आपण ऐकलं जगूया आनंदी 6:40 आणि दुपारी 2 आपण ऐकू शकाल कृषीवाणी। विषय आहे जोजोबा या औषधी वनस्पतीची लागवड। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा। विषय आहे फ्रायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी माहिती। तज्ज्ञ डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर। विषय आहे हरित भारताचा मार्ग। लेखन आणि निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक। सकाळी 9:00 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध। दुपारी 1:55 हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येईल। 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी। सकाळी 7:40

0: श्रोतेहो अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवशायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: संध्याकाळी 6:30 वाजता आज आपण ऐकू शकाल गंमत जमत. यात पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी पाऊस गीतांचा कार्यक्रम यात सहभागी होत आहेत केरलिया समाजाज न्यू इंग्लिश स्कूल. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम. 7:15 वाजता वृत्तविशेष, 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार यात कीर्तन. आख्यानकार आहेत रामशास्त्री प्रभुणे. 9:15 वाजता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल स्पॉटलाईट. 9:30 वाजता नाटको का अखिल भारतीय कार्यक्रम. शीर्षक आहेत दोघे. लेखक प्रदीप तुंगारे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. 10:00 वाजता अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम. कलाकार आहेत रितोम सरकार यांचं गिटार वादन. दिल्ली केंद्रावरून हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येईल. नादब्रह्म अंतर्गत 10:30 वाजता कलाकार आहेत अर्चना कान्हेरे. त्यांनी गायलेला राग नटभैरव आपण ऐकू शकाल. 2:30 वाजता कर्नाटक शैलीतल्या शास्त्रीय संगीतात आपण ऐकू शकाल MS लावण्या यांचं सेक्सोफोन राग कल्याणी. 5:02 वाजता कर्नाटक संगीतल्या गायनात कलाकार आहेत जयदेव मेयोन. राग माया मालव गवळी आणि तोडी. ही होती अस्मिता वाहिनीच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता वेळ झालेली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. कृषीवाणी कार्यक्रमात सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेमध्ये कमाल तापमानाची नोंद. कुलाबा आणि सांताक्रूज इथं 29 अंश सेल्सिअस इतकी झालेली आहे. किमान तापमानाची नोंद 24 अंश सेल्सिअस इतकी झालेली आहे. शेतकरी बंधू भगिनींसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये अपेक्षित आहे. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया जोजोवा या औषधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती.
2: श्रोतेहो नमस्कार. जोजोवाचं झाड 10 ते 12 फूट उंच असतं. कोरडं शुष्क हवामान, पडीक जमीन, अत्यंत कमी पाणी अशा वातावरणातसुद्धा हे झाड हिरवगार राहतं. या झाडाला जास्तीत जास्त वार्षिक 15 सेंटीमीटर पाऊस आणि 50 अंश सेल्सिअस तापमान काहीही परिणाम करू शकत नाही. समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचीपर्यंत या पिकाची शेती करतात. या पिकाला जिवंत राहण्यासाठी सिंचनाची किंवा पाण्याची जरुरी नसली तरी चांगलं आर्थिक उत्पन्न हवं असल्यास हलकं सिंचन केल्यास उत्पादन वाढून जास्त लाभ होतो. जोजोबाचं झाड एकलिंगी असतं. नर झाडाला गुच्छेदार फुलं लागतात. या फुलांची संख्या 8 ते 36 इतकी असते. मादी झाडाला प्रत्येक फांदीवर एकच मादी फूल येतं. जोजोबाच्या बिया 24 तास पाण्यात भिजवून ठेवाव्यात. नंतर 22 टिन 1 ग्रॅम प्रति

0: किलो बियाण्यास लावून पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये 4 ते 5 बिया टाकाव्यात. एकरी 2 ते 2.5 किलो बियाणं वापरावं. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात प्रति खड्डा 2 झाड याप्रमाणे लागवड करावी. लागवडीनंतर जास्त पाऊस झाल्यास 1 ग्रॅम 22 टीन, 1 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन आणि 2 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड यांचं 10 लिटर पाण्यात मिश्रण करून प्रत्येक झाडाच्या मुळाशी 100 मिलीलिटर याप्रमाणे टाकावं. रोपवाटिका तयार करण्यास मार्च किंवा एप्रिलचा महिना उपयुक्त असतो. लागवड करताना नर झाडांना हवेच्या दिशेने म्हणजे उत्तर पश्चिम दिशेने लावावे, जेणेकरून परागकण हवेत उडून मादी झाडांना संयोगासाठी उपलब्ध होऊ शकतील. झाडांना फुलं लागण्यास सुरुवात झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी 15 लिटर पाणी प्रति झाड द्यावं. एकरी 30 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश द्यावं. नर आणि मादी झाडांचं प्रमाण 1:4 ठेवावं. साधारण 3 ते 4 वर्षांनी या झाडाला फुलं येऊन फळं धरण्यास सुरुवात होते. नंतर 2 ते 3 वर्षांपर्यंत प्रति झाड 500 ते 700 ग्रॅम बियांचं उत्पादन मिळतं, जे पुढे 4 ते 5 वर्षात 1 ते 1.25 किलो पर्यंत वाढतं. लागवडीनंतर 15 वर्षांनी प्रति झाड 1.5 ते 2.5 किलो पर्यंत उत्पादन वाढतं. सिंचनाची व्यवस्थित उपलब्धता असल्यास वर्षातून 2 वेळा फळधारणा होऊन उत्पादनात वाढ होते. जोजोबाचं किमान आयुष्य 60 ते 200 वर्षापर्यंत असतं. सिंचनाची व्यवस्था असल्यास एप्रिल मे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये याला फळधारणा होते. प्रथम हिरवट असलेली फळं काळसर झाल्याबरोबर तडकायला लागतात. तडकलेली फळं झाडावरून तोडून सावलीत वाळवावीत. वाळलेल्या फळांना काठीने हलके मारल्यास बी बाहेर पडते. बी वेगळे करून त्याची साठवणूक करावी. हे बी लांबोळे, गोलाकार आणि टोकांना टोकदार असते. जोजोबाच्या बियात 45 ते 55% तेल असतं. या तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनं, चिकट पदार्थ, वंगण म्हणून उपयोगात येतात. या तेलाचा उपयोग संधिवात, शरीराला मालिश, सूर्यप्रकाशापासून बचाव अशा विविध औषध निर्मितीसाठी करण्यात येतो.
1: कृषीवाणी या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण ऐकत होतात जोजोबा या औषधी वनस्पतीची लागवड. वाचक स्वर स्वप्निता शिंदे. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येऊ शकेल. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आता जाणून घेऊया हॅलो फार्मर्स या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बांधवांनो शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातनं. सोमवार 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 भारतीय अन्नतंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्नतंत्रज्ञ भूषण येंगडे. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 45 15 41 34 आणि 45 15 41 35. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30. पावणे 7 वाजतात. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी.
2: श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यमधन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यमधन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, स्तनामध्ये गाठ जाणवली की अनेक महिलांच्या मनात येणारा पहिला प्रश्न तो म्हणजे कॅन्सर तर नसेल ना. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्तनातील प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरच नसते. महिलाच्या स्तनामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आढळतात, त्यामध्ये सर्वात सामान्यतः आढळणारी गाठ ती म्हणजे फायब्रोएडिनोमा. यावर आज आपण चर्चा करूया. सर्वप्रथम फायब्रोएडिनोमा म्हणजे काय ते जाणून घेऊया.

0: फायब्रोइडिनोमा म्हणजे स्तनातील एक सौम्य गाठ जी ग्लँडुलर आणि फायब्रस टिश्यू पासून तयार होते. यालाच ब्रेस्ट माऊस असेही म्हणतात. साधारणतः ही गाठ 15 वर्षापासून ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आढळते. आता प्रश्न पडतो, ही गाठ नेमकी का होते? याचे नेमके कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही. मात्र शरीरातील हार्मोन्स, विशेषतः इस्ट्रोजन हार्मोनचा प्रभावामुळे ही गाठ तयार होते. म्हणूनच ही गाठ प्रामुख्याने तरुण वयात आढळते. लक्षणे बघायला गेली तर पेनलेस लंप म्हणजेच यात कुठलेही वेदना होत नाही. गाठ ही आकाराने गोल किंवा अंडाकृती असते. ही गाठ गुळगुळीत व स्पर्शास मऊ असते. हाताने सहजपणे हलवता येते. म्हणूनच याला ब्रेस्ट माऊस असेही म्हणतात. ही गाठ एका स्तनामध्ये किंवा दोन्ही स्तनामध्ये आढळू शकते. संख्येने एक किंवा अनेक असू शकतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच गाठ जाणवली तर करायचे काय? सर्वप्रथम घाबरू नका. इंटरनेटवरील माहिती किंवा इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार डॉक्टर स्तनांची तपासणी करतात. सोनोग्राफी किंवा काही महिलांमध्ये मॅमोग्राफी तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. गरज भासल्यास FNAC म्हणजेच फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सीचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे आपल्याला गाठीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत मिळते. जर तपासणीमध्ये ही गाठ ही फायब्रोएडिनोमाच आहे हे स्पष्ट झाले आणि गाठ ही 2 सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराची असेल व ज्यात कोणत्याही प्रकारची वेदना नाही आणि आकाराने वाढतही नसेल, तर अनेक वेळा फक्त नियमित तपासणी करणे आणि तिच्यावर लक्ष ठेवणे एवढंच केलं जातं. परंतु गाठ ही आकाराने मोठी असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा सौंदर्यदृष्ट्या खराब दिसणे इत्यादी समस्या असतील, तर लहान शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मी सर्व महिलांना एक महत्त्वाचा सल्ला देऊ इच्छिते. दर महिन्याला एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावा. कोणतीही नवीन गाठ, स्तनांच्या आकारामध्ये बदल, स्तनावर सुरकुत्या पडणे, तसेच निप्पलमधून रक्त किंवा इतर स्त्राव दिसणे इत्यादी अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टराचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, गाठ म्हणजे कॅन्सरच असे नाही, पण प्रत्येक गाठीची तपासणी आवश्यक आहे.
1: आज कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. ५:50 होत आहेत. परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण शासन आणि लोकसहभाग, हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. मानवाने प्रगल्भ मेंदूच्या वापराने अन ज्ञानविज्ञानाच्या आधारे लावलेल्या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुकर, सुसह्य आणि आनंदी झालेला आहे. परंतु मानवाच्या आधुनिक आणि आत्ममग्न जीवनशैलीमुळे सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास झालाय आणि समतोल बिघडून गेलाय. माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला पर्यावरणातूनच हवा, पाणी आणि अन्न प्राप्त करावं लागतं. प्रत्येक माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे पर्यावरण जर बिघडत असेल तर या प्रचंड बिघडलेल्या पर्यावरणाला दुरुस्त करणे केवळ शासन यंत्रणेला त्याचमुळे अवघड जाते आणि बऱ्याचदा अशक्य देखील बनते. आपल्या देशात आणि जगात अनेक ठिकाणी लोकसहभागातून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचे अनेक यशस्वी उपक्रम आपल्यासाठी प्रेरक ठरतात. खरं तर शासन आपल्या परीने विविध प्रकारचे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करतच असते, परंतु त्यामध्ये जर प्रत्येक लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला तर अशा योजनांचे यश मग मोठेच असते. अर्थात शासनाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशा योजना आखल्याच पाहिजेत. त्यासाठी पुरेशी तरतूद केलीच पाहिजे, कारण पर्यावरण जर स्वच्छ असेल तरच देशातील नागरिकांना सुदृढ असे आरोग्य प्राप्त होणार आहे. आज आपण शासनासोबतच लोकसहभाग यांच्याद्वारे आपल्या परिसराचं संवर्धन करण्याबाबतची चर्चा करूयात. शासनाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कायद्यांच्या आधारे कठोर भूमिका

0: का घेणे आता अपेक्षित आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी जलसंधारण करणे, नदी पुनर्जीवन करणे यासाठी नियोजन आता आपल्याला करावे लागेल. वृक्षतोडीवर नियंत्रण आणून जैवविविधता संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मोकळ्या जागा लोकसहभागातून विकसित करण्यासाठी नियमित कराव्या लागतील. शहरातील प्रचंड गर्दी, हवा प्रदूषण दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आग्रहाने करावी लागेल. कठोर प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी केली तर हवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. भावी पिढीमध्ये पर्यावरणीय साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि निसर्गाचं महत्व त्यांना कळावं यासाठी इको क्लब स्थापन करून वनस्पती आणि प्राणी पशुपक्षी आणि जैवविविधता याविषयी महत्व विद्यार्थ्यांना आग्रहाने सांगावे लागेल. निसर्ग भ्रमण, वृक्ष दत्तक योजना, पर्यावरण ऑडिट, ऊर्जा बचत अभियान यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यामध्ये पर्यावरणीय सजगता निर्माण करावी लागेल. पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृती संशोधन करण्यासाठी बालवैज्ञानिकांना प्रोत्साहित करावं लागेल. शालेय आणि महाविद्यालयातील युवक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी आपल्या संस्थात्मक मांडणीतून आयोजित केलेल्या विविध उपक्रमातून आपल्या परिसरामध्ये नक्कीच अपेक्षित सकारात्मक बदल घडून येऊ शकतात एवढी शक्ती या विद्यार्थ्यांमध्ये असते. अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली होळी, विविध शाळा महाविद्यालयात होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीची वेगळी प्रेरणा आणि जाणीव देतो. देश म्हणजे देशातील माणसे असे मानले जाते. या अर्थाने जर देशाचा विकास घडवायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वर्तनामध्ये आता पर्यावरणीय साक्षरता आणून काही एक बदल घडावे लागतील. आपल्या जीवनशैलीने जर पर्यावरणाला हानी झाली असेल तर आपल्याच पर्यावरण स्नेही जीवनशैलीने त्यामध्ये उपयुक्त बदल देखील घडून येऊ शकतात हा विश्वास त्यातून निर्माण होईल. यासाठी जमेल तसे प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावणे आणि त्यासाठी कृतिशील होणे हे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच एक गीत ऐकले असेल की हा देश
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सादर करते होते रोशन जाधव. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण आला श्रावण ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया आषाढ सरून श्रावणाची सुरुवात होताना होणाऱ्या निसर्गातील बदलांचा आणि त्यासोबतच सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांचा आढावा घेणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. आषाढ महिना सरतो आणि क्षितिजावर श्रावण उगवतो. हा महिना सणांचा, पत्री फुलांचा आणि ऊन पावसाचा. वर्षाच्या सर्व महिन्यांमध्ये सगळ्यात पवित्र आणि उत्सवी महिना कोणता म्हणून विचारलं तर देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून एकच उत्तर येईल, श्रावण, सावन. आणि म्हणूनच आजपासून रोज सकाळी याच वेळी 12 दिवस 12 भागांमध्ये मी बोलणार आहे श्रावण महिन्याबद्दल. आला श्रावण बोलणार आहे श्रावणाबद्दलच, पण सुरुवात मात्र करते आषाढधारा या कवितेपासून. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा कोणासाठी कोणी अंतपाट केला. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा कोणासाठी कोणी अंतपट केला. आषाढधारांचा हजारो दारांचा

यासाठी वाद्यवृंद वाजवला. आषाढधारांचा अक्षता मोत्यांच्या, आषाढधारांचा अक्षता मोत्यांच्या, कोणाच्या मस्तकी वर्षिते हे कोण. आषाढधारांचा हार हा हिऱ्यांचा, कोण ग घालिते कोणाच्या गळा. आषाढधारांची ही तरल सुंदर कविता आहे कवयित्री पद्मा यांची. सुडाळ मोत्यांचा, हजारो तारांचा, अक्षता मोत्यांच्या, हार हिरांचा, अशा विविध प्रतिमातल्या आषाढधारातून उन्हाच्या सोनेरी मुंडावळ्या बांधून श्रावण महिना बाहेर येतो. आषाढाचा पाऊस चांगला झाला आहे, येणारा काळ सुगीचा म्हणून माणसं सुखावली आहेत. आषाढाच्या धारांनी तृप्त झालेली जमीन श्रावणाचा महिना आला की आपलं सगळं वैभव नखरे उमटवू लागते. श्रावणात हिरव्याला खास स्थान, गंधांची लयलूट, नाजूक सुंदर पांढरा केशरी सोनटक्का खास श्रावणातला. अजून भाद्रपदातला रंगीबेरंगी तेरडा दूर आहे तोवर इतर झाडं आपलं हिरवंपण साजरं करू लागतात. पण मला वाटतं श्रावणाची सगळी शोभा ऊन पावसाच्या उन्हेरी खेळाची. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. असा पाऊस असं ऊन बालकवींच्या श्रावण गीतात. आला श्रावण, पावसाच्या धारातून गाळून येणारं सोनपिवळं ऊन आणि इंद्रधनुष्य, सण कहाण्या कविता गीतांची रेलचेल, श्रावणाच्या ओव्या, व्रतवैकल्यांचे धागेदोरे, खाण्याचे खास पदार्थ, ते पत्री गोळा करणं, तो श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार, सगळ्या माहोलासह श्रावण मनात जागा होतो. आषाढी अमावस्या म्हणजेच दिव्यांची अवस. घरातले सगळे दिवे लख घासून पुसून त्यांची पूजा व्हायची. श्रावणाची सुरुवातच दिव्यांच्या लखलकाटानं होते. ऐका दीपकानो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला एक सून होती. आज श्रावणातला रविवार. आईनं लवकर उठावं, मौनात राहावं, स्नान पूजा करून मग पोरांना कहाणी सांगावी आदित्य राणूबाईची. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण होता, तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायानो कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा, उच्छील माचील घेतला वसा टाकून देशील. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. ब्राह्मण वसा घेतो, सूर्यदेव प्रसन्न होतो. कहाणीतली ही पूजा सूर्याची म्हणजेच अग्नितत्वाची. तेव्हा कळलं नव्हतं पण आता धागा जोडतो. रविवार सूर्याचा दिवस, सूर्यात अग्नितत्व. ऋग्वेदाची सुरुवातही अग्नीच्या पूजेनेच होते की अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम. अग्नी आणि पाणी, ऊन आणि पाऊस, श्रावण ऊन पावसाचं. सूर्याची पूजा करताना कहाणी ऐकायला बोलवावं श्रावण मेघानाच. बाहेर डोकावून पहा जरा, दारात हिरवा पिवळा सोन ओला श्रावण आला आहे. घेऊन येते उद्या दुसरा चरण श्रावणाचा.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. कार्यक्रमाचे सादरकर्ते गुरुनाथ तेरवडकर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:05 होत आहेत.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात.
4: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे भातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तींची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात. तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडला. त्यांच्या आगमनानंतर लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. त्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं. एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांच्या यादीत असलेल्या भारतानं आता जगातील एक प्रमुख आणि सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचं मोठं उद्दिष्ट भारतानं निश्चित केल्याचं त्यांनी नमूद केलं. विविध क्षेत्रांमधील देशाच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. पुढील 1 वर्षात 1 कोटी तरुणांना AI कौशल्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचं मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था आणि निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. सप्तधारांचा उपयोग करण्याचं आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले,
1: आज उस युग को भी याद करना चाहूंगा जब देश भारत का सामर्थ्य सप्त सिंधु के रूप में हम जानते थे, हम समझते थे, हम सुनते थे. अब विकसित भारत बनाने के लिए हमें नई धारा चाहिए. आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
2: महाराष्ट्राचा विकास जो आहे हा सर्वांना सोबत घेऊन कसा करता येईल

0: हा आपला प्रयत्न आहे. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल. आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्यदिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया. ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत. सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया.
1: महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणं हेच विकसित भारताचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. सध्या 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ऐंशीवा स्वातंत्र्यदिन काल राज्यात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा हा वृत्तांत.
2: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यातल्या विधान भवनात ध्वजारोहण झालं. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ऐतिहासिक शनिवारवाड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण झालं. ठाण्यातल्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, महिला यशकथा या विषयावरील स्त्री दर्पण या ई बुकचं प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही पालक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत स्मारकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल, तसंच वीर प्रेरणास्थळ देखील साकारण्यात येईल अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मधल्या कार्यक्रमात केली. रत्नागिरी, अकोला, जळगाव, नवी मुंबई इथं अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळवलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुण्यासह भंडारा, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, जालना जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा इथल्या कार्यक्रमात उपस्थितांना जलसंधारणाची तसंच नशामुक्तीची शपथ देण्यात आली. रायगड जिल्ह्यात देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचा संकल्प करण्यात आला. सोलापूरमध्ये महापालिकेच्या 4 ई बसेसचं उद्घाटन करण्यात आलं. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकरी शास्त्रज्ञ उद्योजक मंचाचा प्रारंभ कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथली 15 ऑगस्ट सुरू होताच रात्री 12:01 ध्वजारोहण करण्याची गेल्या 80 वर्षांपासूनची अनोखी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या दाभोसा धबधबा इथं उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तिरंगा रॅली, रक्तदान शिबिर, मॅरेथॉन, देशभक्तीपर गीतं असे विविध कार्यक्रम काल दिवसभर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी, पुणे.
1: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या 29 नवीन योजना काल महाडीबीटीवर उपलब्ध करून देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं. शासनाच्या महाडीबीटीवर नसलेल्या उर्वरित सर्व योजना टप्प्याटप्प्यानं या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासंबंधी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती संगणकाद्वारे मिळवली जाणार असून लाभार्थी तिचे माता पिता यांची EKYC करण्यात येणार असल्यानं वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज नसेल, तसंच पुढील टप्प्यातील लाभांसाठी देखील पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. मातीचं संवर्धन आणि पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणं ही काळाची गरज आहे. याच विचारातून मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यात यंदा 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा दिवस महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरेल असं मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात शपथेचं वाचन आणि जलसंधारण अभियानाच्या संकेतचिन्हाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामात बनावट वर्क ऑर्डर देण्याच्या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी 2-3 आरोपी असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये दिली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेतील गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या 2-288 धावा झाल्या. देवदत्त पडिलकल यानं नाबाद शतक ठोकलं. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी देवदत्त पडिलकल 131 तर ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होते. विश्वचषक हॉकी स्पर्धेला काल नेदरलँड्समध्ये प्रारंभ झाला. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना काल अॅम्स्टेलविन इथं वेल्स संघाबरोबर झाला. या सामन्यात भारतानं वेल्सवर 3-1 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तीची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मैत्रिणींनो नमस्कार. श्रावण सुरू झाला, पंचमीचा सण आला आणि राखी पौर्णिमा पण जवळ आली आहे. मंगळागौरीचे खेळ सुद्धा एकदम जोरदार सुरू झाले आणि बहर आलाय काव्याला, गाण्यांना. तर यावेळी सखी संदेश कार्यक्रमात सांगायची आहे तुमची आवडती कविता, मग ती पाठ्यपुस्तकातली असेल, आत्ताची असेल, किंवा एखाद्या गाण्यातली कविता असेल, किंवा देशभक्तीपर कविता असेल. वाट बघते आहे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सखी संदेशच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान आपली आवडणारी कविता हाताशी ठेवा आणि कॉल करा 2553-1705 आणि 2553-1706 यावर. या कार्यक्रमाचं प्रसारण होईल रविवारी 23 ऑगस्ट रोजी पुणे केंद्रावरून आणि सोमवारी 24 ऑगस्ट रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. चला चला ठरवून ठेवा आपापली आवडती कविता, नक्की कॉल करा.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नागरिक केंद्र. सकाळचे 7:22 होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 kHz हे प्रसारण आपल्यापाशी पोहोचत आहे. जाणून घेऊया दिनविशेष. आज आहे 16 ऑगस्ट, माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन. 16 ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवशी पाळला जातो. एक दूरदर्शी राजकारणी, उत्कृष्ट वक्ता आणि संवेदनशीलता जपणारे कवी म्हणून त्यांनी भारताच्या आधुनिक विकासात, सुरक्षिततेत आणि लोकशाही मूल्यांच्या रुजवणीत अतुलनीय आणि ऐतिहासिक योगदान दिलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं मुख्य योगदान राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक निर्णय, पोखरण अणुचाचण्या, आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता भारताला अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनवणं आणि देशाची सुरक्षा मजबूत करणं यासाठी अधोरेखित केलं जातं. लोकशाहीचा पाया अधिक मजबूत ठेवणं हे त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे. देशासाठी माननीय पंतप्रधान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलेल्या निस्वार्थी सेवेचा सन्मान म्हणून त्यांना 2025 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांचा 25 डिसेंबर हा जन्मदिवस देशभरात सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. ऐकूया माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या लेखणीतनं उतरलेलं, पद्मजा फिडाणी जोगळेकर यांनी गायलेलं गीत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 7:25 होतात. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी

0: lagi.
1: Oke, Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Oke, Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा आयोजित केली जाते. याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोशातील विद्याव्यासंगी सहाय्यक प्रीती साळुंके सकुंडे मॅडम यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: मॅडम, विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा जी घेतली जाते तर या स्पर्धेचं उद्दिष्ट किंवा स्वरूप याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच या स्पर्धेची सुरुवात कशी झाली किंवा त्याची कल्पना कुणाला सुचली, कशी सुचली आणि आपण शाळा, विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत कसं पोहोचता याविषयी जरा आम्हाला सविस्तर सांगा.
3: मराठी भाषा विभागाचं अंतर्गत कार्यालय महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केलं जातं. ज्याप्रमाणे इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये विश्वकोशाला अनुसरून पाठ आहे, त्या पाठाला अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचं आयोजन करत असतो. शालेय अभ्यासाला समांतर अशा पद्धतीने हा उपक्रम राबवण्यासाठी संपादकीय स्तरावरून आणि प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न करण्यात येतात. यापूर्वी सन 2023 सालापासून माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परीक्षेचं आयोजन करत होतो आणि जेव्हा त्या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर तेव्हा आपण माननीय भाषा सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात मागच्या वर्षीपासून राबवायला सुरुवात केली आणि याच्यासाठी आपण सध्या तांत्रिक यंत्रणेसाठी पुणे विद्यापीठ यांच्या विभागाची मदत घेत आहोत.
2: मॅडम, आता या परीक्षेचा अभ्यासक्रम

0: नेमका काय असतो आणि तो कोण निश्चित करतं, किंवा ह्या प्रश्नपत्रिका ज्या असतात त्यांचं स्वरूप कसं असतं, याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
1: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी जो अभ्यासक्रम आहे तर त्याची निश्चिती विश्वकोश कार्यालयातर्फे करण्यात येते. त्याच्यासाठी कुमार विश्वकोशातील निवडक नोंदींचा जो संग्रह आहे तर तो आपण आपल्या साईटवरती PDF स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना पुरवत असतो आणि त्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमावर आधारित आपण परीक्षा घेत असतो. मग साधारण परीक्षा जी डिसेंबर जानेवारी दरम्यान असते तर त्याच्या 2 ते 3 महिने अलीकडे हा अभ्यासक्रम आहे तर तो आपण साईटवर प्रसिद्ध करत असतो. आणि या अभ्यासक्रमावर आधारित 50 प्रश्नांची बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका घेण्यात येते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या पद्धतीने 100 गुण असतात. परीक्षा कालावधी हा 1 तासाचा असतो. 1 तासामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा देणं अपेक्षित आहे आणि कोणत्याही माध्यमातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. इयत्ता 9वीचे विद्यार्थी फक्त ही परीक्षा जी आहे ती मराठी माध्यमातूनच घेतली जाते आणि संगणक किंवा मोबाईलचा वापर करून विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी अभ्यासक्रम जो आहे तर त्यामध्ये मराठी विश्वकोशाची प्रस्तावना आणि कुमार विश्वकोशातील निवडक नोंदी यांची माहिती विश्वकोशाच्या साईटवर आपण देत असतो. या व्यतिरिक्त मराठी वर्णानुक्रमाबद्दलही विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे. शुद्ध लेखनाला अनुसरूनही आपण यामध्ये प्रश्न विचारत असतो.
0: मॅडम, तुम्ही म्हणालात आत्ता की ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेतली जाते, तर मग एवढ्या मोठ्या महाराष्ट्रभर पोहोचणं आणि प्रत्यक्ष परीक्षा राबवणं, प्रक्रिया ही राबवणं हे खूप कठीण असेल, पण मग ही परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते किंवा ही परीक्षा पद्धती कशी राबवली जाते?
1: मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी जी नोंदणी आहे तर ती मराठी विश्वकोशाच्या साईटवर www.marathiviswakosh.org या साईटवरती आपण त्याची माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना पुरवत असतो. नोंदणी प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते आणि ज्या वेळेला नोंदणीची तारीख आपण साईटवर देतो त्यानंतर ठराविक कालावधीसाठी आपण नोंदणी त्या साईटवरती करू शकता. नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने, समन्वयकांनी कशा पद्धतीने त्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे तर या संदर्भातला मार्गदर्शक व्हिडिओ सुद्धा आपण तिथे साईटवरती दिलेला आहे. आणि नोंदणी करताना शाळेचा UDISE क्रमांक जो आहे त्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्याच्यानंतर ती सर्व परीक्षेला जे बसणार आहेत विद्यार्थी त्यांची यादी तयार होते आणि तिथून तुम्हाला परीक्षेमध्ये नोंदणी करता येते.
0: मॅडम, तुम्ही सांगतायत हे खूप छान यंत्रणा जरी राबवली तरी ऐन वेळेला काहीतरी अडचणी येत असणारच, तर विद्यार्थी, पालक, शिक्षक, समन्वयक या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग असतो, तर या आयोजनादरम्यान ज्या अडचणी येतात तर त्या अडचणींचं निवारण मग अशा प्रसंगी कसं केलं जातं?
1: विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा म्हटलं की थोडंसं त्याचा माध्यम बदल असतो, लेखी परीक्षेपेक्षा व्यतिरिक्त थोडंसं येतं त्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांना पूर्वतयारी करता यावी किंवा परीक्षेचं स्वरूप कळावं याच्यासाठी आपण ना 2 टप्पे ठेवलेले आहेत. एक आहे मॉक टेस्ट, जी अभिरूप चाचणी आहे, पहिली पायरी म्हणता येईल ह्याला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची. तर मॉक टेस्टिंगच्या दरम्यान आपण विद्यार्थ्यांची जी नोंदणी करून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना आपण LogIn ID जनरेट होतो आणि त्याच्यानंतर त्यांना त्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने परीक्षा द्यायची आहे तर याचं स्वरूप कळावं म्हणून एक अभिरूप चाचणी देण्याची आपण त्याच्यामध्ये सूचना करतो आणि त्यामधून त्यांना मुख्य परीक्षेच्या वेळी कोणती काळजी घ्यायची आहे तर त्याची एक त्यांना संकल्पना कळते की अशा पद्धतीने त्यांना मुख्य परीक्षेला बसायचं आहे. आणि मॉक टेस्टिंगसाठी त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर सहभाग दिला तर त्यांना मुख्य परीक्षेला ज्या तांत्रिक अडचणी येतात तर त्यांचा आधीच अंदाज येतो आणि जर आल्याच तांत्रिक अडचणी तर त्याच्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांक जो आपण आपल्या साईटवर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधायचा आहे आणि तिथून त्यांच्या हर तऱ्हेच्या म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणा, पालकांना म्हणा किंवा समन्वयकांना कोणत्याही तऱ्हेच्या जर अडचणी आल्या तर त्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क केल्यावर त्या दूर केल्या जातात.
0: हां, म्हणजे त्यांनी आपल्या www.marathiviswakosh.org सगळं माहिती त्यांना मिळू शकते, तिथे कायम संपर्कात राहणं उचित राहील.
1: आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही विश्वकोश कार्यालयाला देखील संपर्क करून जर काही शंका असेल तर त्या पद्धतीने तुम्ही संपर्क करून त्याचा शंकानिरसन करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त

0: नोंदणी केल्यानंतर समन्वयकांचा जो आपण माहिती घेणार आहोत शाळेच्या शिक्षकांची, तर त्याचा आपण एक व्हॉट्सअप प्रणालीद्वारे ग्रुप तयार करतो आणि त्यावरही वेळोवेळी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने ज्या सूचना द्यायच्या असतात त्या समन्वयकाच्या माध्यमातून आपण पुरवत असतो.
1: मॅडम, ह्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्यानंतर त्याचा निकाल घोषित होतो, त्यानंतर त्यांना काही पारितोषिकं दिली जात असतील, कारण विद्यार्थ्यांना प्रेरणा पारितोषिकातूनच मिळते, तर कशा स्वरूपाचं ह्या पारितोषिकांचं स्वरूप असतं एकंदरीत आणि ती केव्हा दिली जातात साधारणतः, याविषयी जरा सांगा.
0: हो, नक्कीच मॅडम. स्पर्धा दिल्यानंतर आपण लगेचच निकाल जाहीर करत नाही. परीक्षा समिती आणि संगणक विभाग यांच्या समन्वयातून योग्य परीक्षणानंतर आपण त्याचा संकेतस्थळावरती निकाल जाहीर करतो. जे संकेतस्थळावर निकाल जाहीर करतो तर त्याच्यामध्ये आपण राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय असे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने गुणांकन पद्धतीच्या नुसार आपण त्याच्यामध्ये क्रमांक देत असतो. आणि ग्रामीण व शहरी विभाग या पद्धतीने आपण शाळांचं वर्गीकरण करतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण पारितोषिकं देत असतो. पारितोषिकाचं जे स्वरूप आहे तर त्याच्यामध्ये विश्वकोशाचं सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ही विद्यार्थ्यांना दिली जाते आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विश्वकोशातर्फे प्रमाणपत्र दिलं जातं. समन्वयक शिक्षकालाही आपण प्रमाणपत्र देत असतो आणि त्याच्यानंतर पारितोषिक वितरणाचा जो दिनांक आहे तो आपण साईटवरती जाहीर करतो आणि त्या पद्धतीने ती प्रक्रिया राबवण्यात येते. यावर्षी जिल्हास्तरीय पारितोषिकं जी आहेत तर त्यांचं वितरण माननीय जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आलं. त्यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि राज्यस्तरीय विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ माननीय मंत्री महोदय यांच्यातर्फे प्रस्तावित आहे.
1: मॅडम, एकंदरीतच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही परीक्षा घेतली जाते, तर या स्पर्धेची म्हणजे ज्ञानवर्धन स्पर्धेची एकंदरीत उपयुक्तता काय आहे किंवा तिला कसा प्रतिसाद आत्तापर्यंत लाभलेला आहे?
0: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची उपयुक्तता जर बघायला गेलं तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीला चालना मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश राहील, कारण विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमातून अभ्यास होतच असतो, त्यातून ते वाचन करतच असतात, त्या व्यतिरिक्त ते अवांतर वाचनसुद्धा करत असतात, पण संदर्भ ग्रंथ कशा पद्धतीने हाताळावेत आणि त्यांच्या वाचनाला विद्यार्थ्यांनी प्रवृत्त झालं पाहिजे, एक प्रकारे वाचन संस्कृतीची जोपासना जी आपण म्हणतो तर ती या उपक्रमातून त्याला चालना मिळेल असं आम्हाला वाटतं. आणि यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे.
1: नक्कीच मॅडम, ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक वृत्ती आणि त्या अनुषंगाने होणारा अभ्यास यासाठी होईल आणि आपण कुमार विश्वकोश तर उपलब्ध करून दिलेले आहेतच, त्यामुळे त्यांना त्याचा उपयोग भावी जीवनात वेळोवेळी होईलच. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आम्हाला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा या विषयावर खूप छान माहिती सांगितलीत, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. नवीन विषय आणि नवीन तज्ज्ञांसह पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli
2: आपण ऐकत होता तर प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
4: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
5: श्रोते हो, अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
6: नाही रे, राहिलच बघ.
3: मग ऐकायचंय?
6: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
3: अगं युट्यूबवर.
6: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
3: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
6: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम.
7: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मंजिली
1: हो 17 मंजिली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मंजिली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118.
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, अनेक जणांचं स्वप्न असतं की माझं एका छान सुंदर निसर्गरम्य ठिकाणी घर असावं, पण कामाच्या निमित्ताने आपण एखाद्या दुसऱ्या गावाला जातो, शहरात जातो, तिथे राहतो आणि मग आपलं ते स्वप्न कुठेतरी उराशी बाळगलेलं उरातच झडपून राहतं. पण 17 मजली लँडमार्क टॉवर्सच्या निमित्ताने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय साताऱ्यासारख्या शहरामध्ये आणि याच स्वप्नांना पूर्ण करणारे अनेक जण या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारतात. त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लक्ष्मण भिलारे सर. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅम. नमस्कार.
2: मी आता जसं म्हणाले तसं की बऱ्याच जणांना इच्छा असते की ज्या सुखसोयी सुविधा आपल्याला शहरात मिळतात त्याच सगळ्या सुखसोयी आणि सुविधा आपल्याला मिळाव्यात, पण त्याचबरोबर शांती मिळावी, निसर्गाचं सुख अनुभवता यावं आणि या सगळ्याचा विचार करता साताऱ्यामध्ये आता 17 मजली लँडमार्क टॉवर उभा राहिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल?
3: मी राहतो मुंबईमध्ये. मुंबई ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेशन आणि असं पुरेपूर हवा असलेलं कुठे हे मिळत नाही, म्हणजे फ्लॅट वगैरे कुठे मिळत नाहीत वगैरे.
2: बरोबर.
3: त्याप्रमाणे त्यामुळे जो आम्ही निवडलं ते सातारा वगैरे, कारण तिकडे कसं व्हेंटिलेशन चांगलं आहे, हवा चांगली आहे, दक्षिणेकडून हवा आम्हाला चांगली स्वच्छ हवा मिळते, आरोग्यासाठी पण चांगलं हे ठिकाण आहे, म्हणून मी ते सातारा निवडलं. कंगळ घसराळांचं सर्व कमर्शियल ते ऍक्च्युअली कसं होतं माझ्या कमर्शियल ते एकदमच छान आहे, परंतु कसं माहितीये का आपलं बजेट पाहिजे ना, बजेट

0: पुढे आपण उलट, त्यामुळे मी ठरवलं की ऍटलीस्ट काही नाही काहीतरी म्हणून एक फ्लॅट बुक करूया तिकडे.
1: बरोबर,
0: म्हणजे सौंदर्य वगैरे चांगलं आहे, हवा चांगली आहे, बाजूला त्या डोंगराळ भाग वगैरे आहे असं, आणि सूर्यप्रकाश चांगला आहे, आणि वास्तुशास्त्राप्रमाणे ते बनवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ते पटकन पसंत पडलं आणि मी त्या क्षणाला त्याचं बुकिंग करून टाकलं. थोडंसं 1 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन बुकिंग केलं पटकन लगेच. पार्किंग सुविधा चांगली त्याने दिलेली आहे, परत सोलर सिस्टीमची वगैरे सुविधा दिली आहे, अनेक फॅसिलिटी वगैरे त्याने दिले, खाली साईडला वगैरे वॉकिंगला वगैरे जागा आहे, त्यामुळे चांगल्या सुखसोयी आहेत, त्यामुळे तो आम्हाला पसंत पडला आणि मग आम्ही बुक केलं वगैरे. अशा सुखसुविधा ऍक्च्युली मुंबईमध्ये मिळत नाहीत, मिळतात पण ते एकदम कंजेस्टेड असतात वगैरे, ओपन स्पेस वगैरे असं कुठे मिळत नाही अजिबात, व्हेंटिलेशन वगैरे, त्यामुळे ते जर ब्रॉड आहेस मॅडम.
1: एरिया बाबत तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे मुंबईमध्ये मिळणारा एरिया आणि आता साताऱ्यामध्ये या घराचा मिळणारा एरिया?
0: नाही, साताऱ्याचा नो डाऊट थोडासा मोठा आहे कम्पेअर टू मुंबई वगैरे, जागा चांगली आणि त्यांनी त्यांच्या याला पण व्हिजिट दिलाय, मी वेल केलेलं आहे, म्हणजे सगळं वास्तुशास्त्र पण, किचन म्हणा, बाकीच्या सुविधा वगैरे. साधारण साधं उदाहरण घ्यायचं तर त्यांनी फूड रॅक वगैरे जे आहे ते पण एकदम इनबिल्ड वगैरे व्यवस्थित बनवण्यासाठी जागा त्यांनी ठेवलेली आहे, अशी चांगली आहे. परत वॉर्डरोब साठी पण जागा ठेवलेली आहे त्यांनी चांगल्या, त्यामुळे सुंदर त्यांनी केलेलं आहे. ऍप्रिशिएट त्यांच्या याच्यात. आणि असं हे ऍक्च्युली आम्ही वाईमध्ये बघितलं इकडे, पण अशा फॅसिलिटी वगैरे एवढ्या नाही आहेत तिथे कुठे कोणाकडे.
1: ज्या तुम्हाला सगळ्या कंगराळकरांच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये मिळाल्या.
0: येस,
1: खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून, आणि भिलारे सर तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
0: थँक्यू मॅडम. हनाव गुड्या.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आपण ऐकत होता तर प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर. आपण ऐकत आहात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 7:15 वाजलेले आहेत.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
7: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
8: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
9: श्रोते हो, अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 2. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. भावधारा अंतर्गत सुरुवातीला ऐकूया मधुर

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आपण आणखीन भावगीता ऐकू शकाल 8:40. मात्र आता सुरुवातीला 8 आपण ऐकू शकाल समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज. ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर 8:30 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक. आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गती शक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था, निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्ल्यू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा भाग म्हणून यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले हा उपक्रम भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात आला. काल स्वातंत्र्यदिनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाद्वारे ध्वजारोहण करून या रिलेची सांगता झाली. 54 देश आणि विविध कालक्षेत्रातून प्रवास करत पूर्वेकडील फिजीपासून पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंतचा हा प्रवास पूर्ण झाला असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. फिजीमधील भारताच्या उच्चायुक्तालयातून सुरू झालेल्या या उपक्रमातून एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत विविध देशांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. जगभरातील भारतीय समुदाय आणि भारताच्या मित्र राष्ट्रांना एकत्र आणणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. या सर्व उपक्रमात परदेशस्थ भारतीयांनी मोठ्या उत्साहानं भाग घेतला. यामुळे त्यांची तिरंग्याशी भावनिक जवळीक होऊन भारताशी राष्ट्रभक्तीनं जोडल्याची अनुभूती या उपक्रमाद्वारे घेता आली. तसंच भारताच्या राष्ट्रीय भावनेचं आणि अभिमानाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरमचा चिरंतन वारसा साजरा करत या रिलेद्वारे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याचंही अधोरेखित करण्यात आलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी काल शुभेच्छा संदेशाद्वारे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंधांमुळे भारत अमेरिका संबंध सातत्यानं वृद्धिंगत होत आहेत आणि ते पूर्वीपेक्षा अधिक दृढ

0: झाले आहेत असं रुबिओ यांनी म्हटलं आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू, नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि स्लोवाक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आदी जागतिक नेत्यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण आणि द्विपक्षीय संबंधांबद्दलही त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच केंद्रीय मंत्री, प्रमुख राजकीय नेते आणि सरकारी योजनांचे निवडक लाभार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील पारंपरिक लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 8वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभर त्यांना विविध उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा होत असून काही वेळापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आदरांजली अर्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात पंतप्रधानांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या संदेशात आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून या दरम्यान ते चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवरूर आणि तंजावर इथं आयोजित विविध शैक्षणिक, स्मृतीपर आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज चेंगलपट्टू इथं एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 22व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती उपस्थित राहतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानमधील अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघाच्या प्रक्रिया प्रकल्पांचं आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात राजस्थानमधील 17 जिल्ह्यांमधील 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची ई पायाभरणी आणि ई उद्घाटन देखील शहा यांच्या हस्ते होणार आहे. बलुच नेते मीर यार बलुच यांनी पाकिस्तानी लष्करावर युद्ध गुन्हे केल्याचा आणि नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. सुरबमधील गिदार गोधन भागात मंगळवारी पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही मीर यार बलुच यांनी म्हटलं आहे. या कारवाईत महिला, मुलं आणि लहान बालकांसह 30 नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. नेदरलँड्समध्ये सुरू झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्सवर मात करत विजय सलामी दिली आहे. नेदरलँड्समधील एम्स्टेलविन इथं झालेल्या एफआयएच हॉकी विश्वचषकाच्या ड गटातील सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग यानं दोन तर संजय राणानं एक गोल केला. पुरुष क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 2 बाद 288 होती. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कलनं नाबाद 131 धावा केल्या तर के एल राहुल 77 धावांवर असताना दुखापतीमुळे निवृत्त झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक. आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: सकाळचे 8:41 झालेली आहेत. वेळ झालेली आहे भावधारा सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरामध्ये रमेश वैद्य यांची रचना, संगीतबद्ध केलेली आहे सुनील देशपांडे यांनी.

कवी ग्रेस यांची रचना आपण ऐकत होता तर अंजना जोगळेकर आणि रवींद्र साठे यांच्या स्वरामध्ये. यानंतर मालिनी लाड यांची रचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 9 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन भाग 96. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत काळा घोडा या शिल्पाच्या गोष्टीचा तिसरा भाग. प्रिन्स ऑफ वेल्सचा म्हणजे इंग्लंडच्या भावी राजाचा फोर्टमध्ये उभारलेला अश्वारूढ पुतळा त्याच्या नावाने कधीच प्रसिद्धीस न येता तो ज्या घोड्यावर स्वार झालाय त्या घोड्याच्या नावाने प्रसिद्ध झाला असं का झालं असावं ह्याचं उत्तर इतिहासात नमूद नाही. हे नाव अधिकृत नसल्यामुळं ते इतिहासात असण्याची शक्यताही नाही. ह्या नावाचा उगम शोधताना अंदाजाचा किंवा तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो.
1: हा पुतळा काळपट रंगाशी नातं सांगणाऱ्या ब्रॉन्झ मध्ये घडवलेला असल्यामुळं त्याला त्याच्या रंगावरून काळा असं विशेषण मिळालं असावं. किंवा तोवर मुंबईत उभारले गेलेले सर्व पुतळे पांढऱ्या शुभ्र संगमरवरात असल्यामुळं काळ्या रंगाचा हा पुतळा आपल्या रंगाच्या वेगळेपणामुळे अधिक उठून दिसत असावा, त्यामुळं त्याला काळा म्हणत असावेत हे समजण्यासारखं आहे. परंतु राजपुत्राचा पुतळा असून राजपुत्रापेक्षा घोडाच का प्रसिद्धीस आला असावा या प्रश्नाचं उत्तर मात्र केवळ तर्कावरूनच मिळवावं लागतं. मुंबईत तोवर उभारले गेलेले सगळे पुतळे व्यक्तींचे होते आणि ते त्या त्या व्यक्तींच्या नावावरून ओळखले जात होते. त्या काळातल्या मुंबईतला अश्वारूढ असा हा पहिलाच पुतळा, त्यामुळं कदाचित स्वारापेक्षा त्याचा घोडा चर्चेचा विषय झाला असावा हा पहिला तर्क.
0: दुसरा तर्क म्हणजे रस्त्यांवर नेहमी गाड्या ओढताना दिसणारे मरतुकडे घोडे मुंबईकरांना परिचित होते. पुतळ्यात साकारलेला धष्टपुष्ट आणि राजबिंडा घोडा पाहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ, त्यातून तो काळा. पुतळ्यात दिसणारं घोड्याचं सौष्ठव, त्याची रुबाबदार चाल आणि त्याचं आपल्या देशी रंगाशी असणारं जवळचं नातं, यामुळं कदाचित त्या काळच्या मुंबईकरांना तो अधिक आपला वाटला असावा आणि त्याला काळा घोडा हे नाव मिळालं असावं. शिवाय पुतळा उंच चबुतऱ्यावरच्या चौथऱ्यावर उभा, त्यामुळं रस्त्यावरून पुतळ्याकडे पाहणाऱ्या लोकांच्या नजरेच्या टप्प्यात बघता क्षणी यायचा तो रुबाबात उभा असलेला घोडाच. राजा त्या मानानं जरा दूरच, जनसामान्यांच्या दृष्टीनं दूरस्थच, त्यामुळं घोडा हीच या पुतळ्याची ओळख झाली असावी असाही आणखी एक तर्क बांधता येतो.
1: स्वातंत्र्योत्तर काळात काळा घोडा राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचा केंद्रबिंदू होता. मला आठवतं अगदी अलीकडपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या संघटनांचे मोर्चे आझाद मैदानातून निघत आणि ते काळ्या घोड्यापर्यंत येत. या ठिकाणी ते पोलिसांकडून अडवले जात. अगदी 1996-97 पर्यंत असे मोर्चे काळ्या घोड्यापर्यंत येत असत. 1997 नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे असे मोर्चे काळा घोड्याऐवजी आझाद मैदानाजवळ अडवायला सुरुवात झाली. आज आझाद मैदानाला मोर्चे आंदोलनाचं ठिकाण म्हणून जी ओळख मिळालीय तशी ओळख पूर्वी काळा घोड्याला होती.
0: या पुतळ्यासंदर्भातलं एक गॉसिप त्या काळातल्या मुंबईकरांमध्ये चर्चेत असे. त्याला कारणही होतं. झालं असं होतं की प्रिन्स ऑफ वेल्सचा हा पुतळा उभारण्यापूर्वी राणी व्हिक्टोरियाचा पुतळा मेयो रोड म्हणजे आत्ताचा कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग आणि एस्प्लनेड रोड म्हणजे आत्ताचा महात्मा गांधी मार्ग या रस्त्यांच्या जंक्शनवर बसवण्यात आला होता. त्याही अगोदर राणीचा दिवंगत नवरा प्रिन्स अल्बर्ट यांचाही पूर्णाकृती पुतळा भायखळ्याला त्यांच्याच नावानं म्हणजे प्रिन्स अल्बर्ट नावानं उभारलेल्या वस्तू संग्रहालयात, ज्याला आज भाऊ दाजी लाड म्युझियम हे नाव मिळालेलं आहे, तिथं स्थापन करण्यात आला होता. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट हे दोघं प्रिन्स ऑफ वेल्सचे आई वडील. अशा प्रकारे आई वडील आणि मुलगा असे तिघांचेही पुतळे मुंबईत झाल्यामुळं राणीचं कुटुंबच मुंबईत अवतरलं होतं. राणी आणि तिचे पती या दोघांचेही पुतळे शुभ्र संगमरवरात घडवलेले आणि त्यांच्या मुलाचा पुतळा मात्र काळपट रंगाच्या ब्रॉन्झमध्ये घडवलेला होता. राणी गोरी, तिचा नवरा गोरा, मग त्यांचा मुलगा काळा कसा? याची चर्चा त्या काळच्या मुंबईकरांत जोरात होती. तशी नोंद जेम्स डग्लस यांनी त्यांच्या पुस्तकात केलेली
1: आहे. प्रिन्स ऑफ वेल्सचा अश्वारूढ पुतळा उभारला गेल्यानंतर 82 वर्षांनी म्हणजेच 1961 साली गेटवे ऑफ इंडियावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला गेला. मुंबईतला हा दुसरा अश्वारूढ पुतळा. त्या काळच्या मुंबईत घोड्यावर बसलेले असे हे दोनच पुतळे होते, एक परकीय ब्रिटिश राजाचा तर दुसरा भारतीय राजाचा. दोन्ही राजांचे हे दोन पुतळे एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर परंतु एकमेकांकडे पाठ करून उभे होते आणि त्यातूनच कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून एका सुरस दंतकथेचा जन्म झाला. मध्यरात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर प्रिन्स ऑफ वेल्स आणि शिवाजी महाराज आपापल्या घोड्यावरून खाली उतरतात आणि आपसात लढाई करतात. पूर्ण रात्र त्यांची लढाई सुरू राहते. तांबडं फुटण्याच्या सुमारास दोघेही जण आपापल्या तलवारी म्यान करून पुन्हा आपापल्या घोड्यावर स्वार होऊन एकमेकांकडे पाठ करून बसतात. रोज रात्री त्यांची अशी लढाई चालते. दिनांक 8 ऑगस्ट 2008 या दिवशी livmint.com या वेबसाईटवर रिव्हेंज ऑफ द नेटिव्ह या नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात ही हकीकत दिलेली आहे. काळा घोडा हलवल्यानंतर मात्र ही कथा विस्मरणात गेली असावी.
0: कोणत्याही अशक्य गोष्टीवर चटकन विश्वास ठेवण्याची भारतीय मानसिकता लक्षात घेता त्यावेळच्या मुंबईकरांना या गोष्टीत तथ्य वाटलं असल्यास आश्चर्य वाटू नये. त्यात शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता. बहुतेक सर्व मराठी लोक महाराजांना साक्षात देवाच्या ठिकाणी पाहतात. देवाला काहीच अशक्य नसतं अशी त्यांची श्रद्धा. त्यात ब्रिटिशांविषयीचा राग मनात भरलेला. त्यामुळे कल्पनेत का होईना महाराज ब्रिटिशांच्या राजाशी लढतायत या भावनेतून या दंतकथेचा जन्म झाला असण्याची दाट शक्यता आहे.

आणि श्रोते हो, ही होती काळा घोडा या प्रिन्स ऑफ वेल्सच्या मूळ अश्वारूढ शिल्पाची आणि त्याभोवतीच्या दंतकथांची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा.

अज्ञात मुंबई या क्रमशः वाचन मालिकेचा भाग 96 आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. सकाळचे 9:10 झालेले आहेत. वेळ झालेली आहे मराठी चित्रपट संगीताची, अर्थात गीतबहार.

रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातली विजय कुवळेकर यांची ही रचना होती. संगीतबद्ध केली होती आनंद मोडक यांनी. यानंतर मुरली मल्हारी रायाची या चित्रपटातलं गीत, आशा भोसले आणि सहगायकांच्या स्वरातलं हे गीत आहे जगदीश खेपूडकर यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
3: आपण ऐकत आहात गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यात आता ऐकूया तांबडी माती या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, शांता शेळके यांची रचना, आनंद घन यांचं संगीत,

चिमणराव गुंट्या भाऊ या चित्रपटातलं हे गीत होतं. श्वेता किरण, शुभदा जोगळेकर, वैशाली जोशी आणि सहगायकांच्या स्वरामध्ये संगीतबद्ध केलं होतं दत्ता डावजेकर यांनी आणि शब्द होते शंकर वैद्य यांचे. यानंतरचं गीत घराची राणी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांचा स्वर, जगदीश खेबुडकर यांचे शब्द आहेत आणि संगीतबद्ध केलंय दत्ता डावजेकर यांनी.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: टेंकीच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आलिया भोगासी या चित्रपटातलं हे गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरात. मधुसूदन कालेलकर यांची ही रचना आहे. संगीतबद्ध केली होती शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आता वेळ झालेली आहे सामुदायिक गायन पाठ. आजची भाषा आहे हिंदी. गीताचे बोल आहेत हम एक है. गीतकार सुरेशचंद्र गुप्ता, संगीतकार राकेश पंडित. सामुदायिक गायन पाठ.

0: हे पुरा गीत
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम सामुदायिक गायन पाठ. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. पावणे 10 होत आहेत.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
4: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर हे प्रसारण आपण ऐकत आहात. आता वेळ झालेली आहे नाट्य पराग या नाट्य संगीताच्या कार्यक्रमाची. पहिलं पद प्रल्हाद अडफडकर यांच्या स्वरामधलं.

शैला दातार यांच्या स्वरामध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद आपण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. आता वेळ झालेली आहे गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत. देवकी पंडित यांचा स्वर, नाधो महानोर यांची रचना, आनंद मोडक यांचं संगीत.

उंबरठा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजात. वसंत बापट यांचं गीत होतं, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. कार्यक्रमानंतर ऐकूया चुडा तुझा सावित्रीचा या चित्रपटासाठी जगदीश केबुळकर यांचं गीत, गायिका आशा भोसले, संगीतकार प्रभाकर जोग.

0: चित्रपट संगीत गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचं. यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आधार या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचंच हे गीत, संगीतही सुधीर फडके यांचंच.

0: चित्रपट संगीत आपण ऐकत आहात गीतबहार ह्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

मानिनी या चित्रपटासाठी सुमंत कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मूळ काव्य बहिणाबाई चौधरी यांचं, संगीत वसंत पवार यांचं होतं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुंबईचा जावई चित्रपटातलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत, गायलेलं आहे रामदास कामत यांनी, संगीत सुधीर फडके यांचं.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग दि माडगूळकरांचं, संगीत सुधीर फडके, चित्रपट मुंबई सजावई. आणि या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, 10:30 वाजले आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया.

अर्चना कान्हेरे यांचं शास्त्रीय गायन. राग नटभैरव. विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत कैसे रिझाऊ. द्रुत तीन तालातील बंदिशीचे बोल आहेत जान करिये. तबला साथ संतोष मिश्रा यांची, हार्मोनियम साथ सुधांशु घारपुरे यांनी केली आहे. ऐकूया अर्चना कान्हेरे यांचं शास्त्रीय गायन राग नटभैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अर्चना कान्हेरे यांनी गायलेला राग नटभैरव. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा, हार्मोनियम साथ सुधांशु घारपुरे यांची होती. हा कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं. श्रोते, आज सकाळी 11:05 आपल्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम ऐका आपली आवड. यानंतर ठीक 11 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते नमस्कार. आपल्या अत्यंत प्रिय अशा आपली आवड ह्या आपल्या मनपसंत गीतांच्या कार्यक्रमात मी दिनेश षडावतकर आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो.

लता मंगेशकर यांनी गायलेलं, नाधोम महानोर यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. पसंती कळली होती. बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात आणि प्रकाशदादा जैन या श्रोत्यांनी. यानंतरच्या गीतासाठी पसंती कळवत आहेत. वाकोडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथून उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, स्वरित पोपलवाड, श्रीतेज संघर्षा, संविधान धोंगडे, शहाजी बोडके, नंदा बोडके, पूर्णादेगाव इथून सदाशिव थोरात, हदगाव आष्टी इथून सुधाकर कांबळे आणि संदीप कांबळे. पडछाया या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी.

देव दीना घरी धावला या नाटकातलं पद आहे. पसंदी करत आहे जांबरुंग तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन संजय, आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी. परभणी इथून गणेश हरमावकर. पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेलं बाळ कोल्हटकर यांचं गीत. संगीतकार वसंत देसाई.

0: आपली आवड कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवार

ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं, सुरेश भट यांचं गीत आपण ऐकत होतात, संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं आणि पसंती करणारे श्रोते अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन, मिथिलेश, तारणी, सूरज, ज्योती, रेयांश आणि गुडिया ठाकूर, भाटापारा दंत्रेगी इथून द्वारिका प्रसाद, किशोर कुमार, दीपक कुमार आणि झावेंद्र कुमार वर्मा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. गढी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीड इथून दिनकर साळवे, गंगा, सचिन आणि संजय साळवे तसंच प्राजक्ता या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत.

ही पारंपरिक रचना गायली होती प्रशांत दामले आणि सहकलाकारांनी. संगीत देवदत्त साबळे यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया गिरीश देशमुख, सोनाली, रेणुका, आरव, अश्विनी, मौसमी आणि जयश्री जोशी, तसंच जी वाय देशमुख. शिरपूर जैन इथल्या जी स्टार रेडिओ श्रोता संघाचे कला सर्व श्रोते आहेत. या श्रोत्यांना ऐकायचं आहे सर्जा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: बरे श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 11:40 झाली आहेत. भावधारा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

वसंत बापट यांचं गीत अरुंडाते यांनी गायलं होतं. संगीत यशवंत देव यांचं होतं. कार्यक्रमाच्या नंतर संजीवनी भिलांडे यांनी गायलेलं संजीवनी मराठी यांचं गीत ऐकूया.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

शांताराम नांदगावकरांचं गीत गायलं होतं वर्षा चितळे यांनी. संगीत अरुण पोडवाल यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत.

वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात. गीतरचना जयकृष्ण केशव उपाध्ये यांची होती, संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं. भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची आहे.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विविध प्रकारचं साहित्य पूर्वीपासून वेगवेगळ्या माध्यमातून जतन केलं जात होतं. त्यापैकीच एक माध्यम म्हणजे हस्तलिखित. फार पूर्वीची ही हस्तलिखित जतन करण्याचं काम सध्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम

0: मिशन या उपक्रमांतर्गत सुरू आहे. तर याविषयीची अधिक माहिती आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रियांका मुजुमदार भिडे. तर सर्वप्रथम प्रियांका, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: हस्तलिखित आणि त्यांचं जतन या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात. तर सर्वप्रथम मला असं विचारायचंय की हा उपक्रम जो सुरू आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आणि त्याचं नाव आहे ज्ञान भारतम, तर मुळात ही ज्ञान भारतम ही संकल्पना नक्की काय आहे आणि संपूर्ण भारतभर ती संकल्पना सुरू आहे का?
1: तुम्ही म्हटलात तसं संपूर्ण भारतभर ही संकल्पना सुरू आहे आणि हा उपक्रम आता सुरू आहे. ही संकल्पना अशी आहे की भारतामध्ये असे तो हिमालय ज्या हस्तलिखितांचा संग्रह पसरलेला आहे तो संग्रह डिजिटाईज करणे आणि ज्ञान भारतमच्या ऍपवर तो सर्वांसाठी आणि संशोधकांसाठी खुला करणे.
0: बर,
1: तर हा जो संग्रह आहे किंवा ही जी हस्तलिखित आहेत ती पूर्ण भारतभरामध्ये पसरलेली आहेत.
0: खुली करणं म्हणजे कशा पद्धतीनं खुली केली जात?
1: तर यासाठी मला तुम्हाला सांगायला आवडेल की 2025 साली सप्टेंबर 11, 12 आणि 13 या संबंधीची एक परिषद विज्ञान भवन दिल्ली येथे भरली होती आणि 12 सप्टेंबरला आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या संबंधीच्या ऍपचं किंवा पोर्टलचं उद्घाटन तिथे केलं. तर ते ज्ञान भारतम या नावानेच आहे आणि नही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, म्हणजे ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीच नाही हे गीतेतलं वाक्य या ठिकाणी ब्रीद वाक्य म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. आणि हे जे सगळं ज्ञान आहे म्हणजे विविध विषय आहेत, त्यामध्ये विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत, हे सर्व जे ज्ञान आहे ते आपण संरक्षित करणं गरजेचं आहे पुढच्या पिढ्यांसाठी. सेव द पास्ट फॉर द ब्राइटर फ्युचर असं आपण या बाबतीत म्हणू शकतो. आणि याच्यामुळे आपल्याला विविध ज्ञानाची दालनं आपल्याला उघडी होतील. आणि यामध्ये असे विषय आहेत की अगदी वेदांपासून ते स्तोत्रांपर्यंत, गंधशास्त्रापासून ते धातुविज्ञानापर्यंत, विमानशास्त्रापासून ते कृषी विज्ञानापर्यंत, एवढे सगळे विषय याच्यामध्ये सामावलेले आहेत.
0: म्हणजे या सगळ्या विषयांवरची हस्तलिखित आहेत.
1: हो,
0: थोडेसे हे विषय काय असतात, त्यामध्ये काय अंतर्भाव असतो?
1: या ठिकाणी पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की हस्तलिखित म्हणजे काय हे पहिला समजून घेऊ. हस्तलिखिताची व्याख्या अशी केलेली आहे की कमीत कमी 75 वर्ष जुनं आणि ज्याच्यामध्ये काहीतरी नॉलेज कंटेंट आहे आणि ते हाताने लिहिलेलं आहे असं जे डॉक्युमेंट असेल किंवा असा जो लेखनाचा नमुना असेल त्याला आपण हस्तलिखित असं म्हणतो. मग आता हस्तलिखित कशा कशावर आढळतं बाबा? तर पहिल्यांदा दगड, त्याच्यानंतर कातडी, वस्त्र, ताम्रपट, भूर्जपत्र, ताडपत्र आणि मग शेवट कागद. म्हणजे कागदावरती जी आपल्याला आता उपलब्ध आहेत ती सगळ्यात नवीन मधली म्हणायला लागते. लेखनाची कला जेव्हापासून माणसाला अवगत झाली तेव्हापासून त्यानं लिहायला सुरुवात केलं.
0: बरोबर.
1: मग पहिला तो भिंतीवर लिहित होता, मग त्याच्यानंतर त्याला हे कळलं की असं काहीतरी आहे बाबा की ज्याच्यापासून, म्हणजे झाडांच्या वेस्ट मटेरियल पासून किंवा खोडापासून, सालींपासून आपण लिहू शकतो. या प्रकारे आपल्याकडं हस्तलिखितांचं जे मटेरियल आहे किंवा जो प्रकार आहे तो पाहिला गेलेला आहे.
0: बरोबर. एकंदरीत हे संकलनाचं काम सुरू झालेलं आहे हस्तलिखितांचं. तर मुळात हे काम कशा पद्धतीनं केलं जातं? काहीतरी एक आराखडा तयार केला असेल.
1: 2003 साली भारत सरकारचं जे सांस्कृतिक मंत्रालय आहे, तर IGNCA म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स हा एक आयाम आहे, तर त्यांच्यातर्फे राष्ट्रीय पांडुलिपी मिशन म्हणून त्यावेळचे पंतप्रधान आदरणीय अटलजी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ते मिशन सुरू झालं. तर ह्या मिशनचा हेतू काय होता? राष्ट्रीय पांडुलिपी मिशनचा, आपण आता जी डिजिटाईज करायला घेणार हस्तलिखित त्याचं आधी जे डॉक्युमेंटेशन किंवा कॅटलॉगिंग जे झालं, मग पहिला त्याच्यामध्ये काय झालं की सर्वे झाले. त्याच्यामध्ये दोन प्रकारची केंद्र होती, एक होतं ते रिसोर्स सेंटर म्हणतात त्याला, म्हणजे स्रोत, आणि दुसरं हे कॉन्झर्वेशन म्हणजे जतन संवर्धन. तर त्याची साधारण 57 कॉन्झर्वेशन सेंटर्स होती भारतामध्ये आणि 200 रिसोर्स सेंटर्स होती.
0: बर,
1: महाराष्ट्रामध्ये यातली रिसोर्स सेंटर आहेत आणि फक्त भांडारकर जे आहे ते दोन्ही आहे.

0: अशी ती रचना होती. म्हणजे हे पण त्यांना जसं काम करत गेले लोक तसं त्यांना पण लक्षात आलं. कारण याच्या आधी पूर्ण भारतामध्ये जर कुणी संकलन केलं असेल हस्तलिखितांचं तर ते रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी केलं होतं आणि ते ब्रिटिश काळामध्ये झालं होतं.
1: त्याच्यानंतर झालंच नाहीये.
0: हा म्हणजे ह्या संशोधन झालेलं आहे पण त्याला एक सरकारचं काम कसं असतं की सरकारच अशी संस्था आहे किंवा व्यक्ती आहे म्हणून.
1: बरोबर.
0: पण म्हणतो ना की सरकारचा त्याला पाठिंबा मिळाला एखाद्या गोष्टीला ते होणं सुकर होतं. म्हणजे त्याच्याबद्दलच्या पॉलिसीज असतात, काही योजना असतात, ते सरकार योग्य रीत्या राबवू शकतं.
1: बरोबर. मग हे संकलन करायला सुरुवात केली
0: हा
1: ते कशा पद्धतीनं झालं? म्हणजे काही आवाहन केली गेली होती का की असेल तर आम्हाला सांगा का? तुम्ही कशा पद्धतीनं शोध घेतला?
0: म्हणजे आता कसं होतं की हे पण आता 2003 सालीच सुरू झालं राष्ट्रीय पांडुलिपी मिशन. पण त्याच्या आधी हे काम होत नव्हतं का? तर होत होतं. मग ते कुठं होत होतं? तर ज्या मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररीज आहेत मग त्याच्यामध्ये तंजावरची सरस्वती महाल असेल, पुण्यातलं भांडारकर असेल, किंवा शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा अर्कायवल सेल असा भाग आहे जिथं ही 10,000 हस्तलिखित विद्यापीठाच्या अखत्यारीतली ठेवलेली आहे. तो लायब्ररीचाच एक भाग आहे. तर तिथे असेल कलकत्त्याला आपण एशियाटिक सोसायटी आहे. ही जी काही म्युझियम्स म्हणा आता नवी दिल्लीत म्युझियम मध्ये आहेत, आपल्याकडे पण शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे मुंबईमध्ये आहे इकडे सुद्धा हस्तलिखित आहेत. तर अशा ठिकाणी ती होतीच. मद्रासमध्ये एक CCRS म्हणून प्रोजेक्ट झाला जो आयुर्वेदिक हस्तलिखितांचा त्यांनी कॅटलॉगिंग केलं. अशा प्रकारे लोक काम करत होते. या सगळ्यांच्या चर्चेमधून म्हणा किंवा त्यांच्या सजेशन्स मधून असं एक मिशन असावं ही पार्श्वभूमी तयार झाली.
1: बर.
0: आणि त्याद्वारे आपण हे जपावं किंवा किमान याची सुरुवात तरी तेव्हा झाली.
1: बर.
0: आता असा पिरियड आलेला आहे म्हणजे 2003 ते 2026 पर्यंत सगळ्या देशातली ही जी केंद्र होती त्यांनी कॅटलॉगिंग करून सर्वेक्षण करून याचे किमान आपल्याकडे हँडलिस्ट म्हणतो किंवा एक एक्सेल शीट वगैरे हे तरी आता आपल्याकडे जमा झालेलं आहे.
1: बरोबर.
0: मग आता पुढे आपण काय काम करायला हवं? या संकल्पनेतून ज्ञानभारतम मिशन काम करतंय. आता ह्या जो हस्तलिखितांचा सगळा डेटा आहे तो आपण एका ऍपवर म्हणा किंवा एका पोर्टल खाली आणला पाहिजे जेणेकरून जगातल्या कुठल्याही संशोधकाला मग तो आयदर संस्कृतचाच असेल असं नाही कारण ह्यामध्ये सगळ्या विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत.
1: बरोबर.
0: हस्तलिखित काय फक्त भारतातच आहेत असं नाही पण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत हे मी इथे सांगू शकते.
1: बर.
0: तर ती आपण या पोर्टल खाली आणून डिजिटाईज करून एक तर ती संरक्षित होतील आणि सर्व वाचकांना अभ्यासकांनाही खुली होतील.
1: बरोबर. हे आता संग्रहालयातली हस्तलिखित झाली ही आपल्याला कुठेतरी त्याची नोंद असेल किंवा तशी माहिती मिळू शकेल पण बऱ्याच जणांच्या घरी वैयक्तिक सुद्धा काही हस्तलिखित असू शकतात त्याचा शोध कशा प्रकारे लागला?
0: आता सर्वेक्षण करताना आम्हाला आता मी MA संस्कृत केलं होतं.
1: बर.
0: आणि हस्तलिखित शास्त्राचा डिप्लोमा पुणे विद्यापीठामध्ये होता त्यावेळी. आता तो नाहीये तर नशिबानं मी तो केला होता.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मला हा जॉब मिळाला. पण प्रत्येकालाच हे गोष्ट नवीन होती म्हणजे इवन विद्यापीठात सुद्धा हा प्रोजेक्ट जेव्हा राबवला गेला तेव्हा त्यांना सगळ्यांनाच ही गोष्ट नवीन होती की नेमकं काय करायचं म्हणजे हस्तलिखित शोधायची पण कुठं शोधायची हे काहीच माहित नव्हतं. हे करणार कसं आपण? मग लायब्ररीच्या अंडर तर हा विषय तिथे संग्रहित आहे म्हणून ते येतं. आम्ही असा विचार केला की माझ्या ओळखीने जी काही कोल्हापुरात माणसं मला माहीत होती म्हणजे आता सप्रे गुरुजी असतील किंवा मुनीश्वर घराणे जोशी आहेत ग्रामोपाध्ये तर या सगळ्यांकडे ती असतील असं एक ऐकिवात होतं.
1: बर.
0: मग असं विचारत विचारत लोकांना मग एकानी सांगितलं की अरे मग असं तुला हवंय का? ठीक आहे. मग अशा प्रकारचा संग्रह या माणसाकडे पण आहे, या माणसाकडे पण आहे, यांनी पण केलेला आहे, यांनी पण केलेला आहे. तर मग असं मला ते कळत गेलं आणि त्यातून माझे म्हणजे संपर्क पण तयार झाले.
1: बर.
0: दुसरी गोष्ट मला सांगायला अशी आवडेल की माझ्या घरी सुद्धा हस्तलिखित होती.
1: बर.
0: काही प्रमाणात का असेना पण होती. पण कारण माझे पणजोबा गणेश नारायण मुजुमदार म्हणून त्यांना दृष्टांत होता श्रीकृष्ण सरस्वतींचा.
1: बर.
0: तर त्यांनी श्रीकृष्ण सरस्वती विजय चरित्र अमृत असे ग्रंथ त्यांनी लिहिला आहे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. माझ्या पणजोबांनी एक स्तोत्र पण रचलेलं होतं अंबाबाईचं शतनाम स्तोत्र म्हणून आहे. तर याच्यामुळे

0: ही माहिती होती, मग त्यातून त्यांच्या ओळखीचे कोण होते असं पण एक ते मला मिळत गेलं.
1: बर, मग असा एक एक संपर्कातनं हा
0: हाँ,
1: शोध लागत
0: लागत
1: गेला.
0: गेला की कुणाकडे आहेत बाबा असल की ते.
1: बर
0: किंवा आता राजवैद्य जगताप म्हणून
1: हो,
0: आहे होते
1: बरोबर.
0: आपल्याकडे, म्हणजे जे शाहू महाराजांचे वैद्य होते, तर त्यांची तर आता मला वाटते 15वी पिढी चालू आहे जवळजवळ.
1: बर,
0: ऑल द डे
1: हाँ
0: आर डॉक्टर्स, त्यांची सगळी हस्तलिखित शिवाजी विद्यापीठामध्ये आहेत.
1: बर.
0: अशी पण काही घराणी आहेत, किंवा पाना कुलकर्णी म्हणून आपल्याकडे विद्वान होते,
1: बर
0: ज्यांनी ज्ञानेश्वरी एडिटिंग करून, म्हणजे
1: बर,
0: जे आम्ही काम करतो
1: हाँ
0: की
1: हाँ हाँ
0: हस्तलिखित संकलन केल्यानंतर पुढे त्याचं पुस्तक कसं बनतं,
1: बरोबर.
0: तर त्यांनी ज्ञानेश्वरी पुन्हा संकलन करून लिहिली होती.
1: अशा प्रकारचं एकंदरीत साहित्य कुठं कुठं आहे ते संपर्कातनं मिळालं. मग आतापर्यंत अशी कोणकोणत्या प्रकारची आणि कोणकोणत्या विषयाची हस्तलिखितं संकलित झालेली आहेत?
0: तर आता याच्यामध्ये मी ज्या ठिकाणी काम केलं
1: हाँ.
0: तर त्याच्यामध्ये धुळे आहे, इतिहासाचार्य विकार राजवाडे मंडळ जे आहे
1: बर
0: तिथे मी काम केलं. तिथे 3,500 हस्तलिखित आहेत.
1: बर,
0: हेच माझं पहिलं काम होतं,
1: हाँ
0: म्हणजे हे सगळं खूप माझ्यासाठी पण नवीन होतं. मी कधी
1: खरंय,
0: धुळ्याला गेले पण नव्हते,
1: बरोबर.
0: काय माहीतच नाही आपल्याला की इकडे काय आहे बाबा. 600 किलोमीटर आहे एवढंच मी नकाशात बघितलं, पण तिथे इतकी छान संग्रह जतन केलेला आहे इतिहासाचार्य विकार राजवाडे संस्थेनं. तिथे 3,500 संस्कृतची हस्तलिखित मला मिळाली.
1: बर
0: तर त्याच्यामध्ये ज्योतिष शास्त्रातली खूप
1: बर
0: उत्तम हस्तलिखित तिथे आहेत.
1: बर,
0: पेशव्यांच्या मोडी दफ्तर जे
1: हाँ
0: आहे,
1: हाँ
0: जे की अजून कुणी अभ्यासलेलंच नाही आहे, म्हणजे
1: बर.
0: जे जर उजेडात आलं तर कदाचित आपल्याला नवीनच इतिहास कळेल त्यातून. तर ते साधारण 1,50,000 कागदांचं दफ्तर
1: बापरे.
0: अजून कुणीही उघडलेलं नाही, पण मी संस्कृतचे सर्वेअर असल्यामुळे मी फक्त संस्कृतचं काम केलं.
1: बर
0: मग ती हस्तलिखितं पहिला प्रत्येकानं ही आपल्या आपल्या परीनं ठेवलेली असतात, पण
1: बर,
0: जेव्हा आपण तिथे जातो, म्हणजे मी सर्वेअर म्हणून जेव्हा तिथे जायचे, त्यांनी ती जशी ठेवली असतील मग ती आपण आपल्या पद्धतीनं त्याचं सॉर्टिंग करून घेणं, त्याचं वर्गीकरण करणं, म्हणजे विषयानुसार करणं, किंवा पानं काही विस्कळीत असतात कारण
1: बरोबर
0: हे सुट्ट असतं,
1: खरंय.
0: मग ती पानं जोडणं, म्हणजे लावून घेणं ती पानं, मग त्याचं पेजिनेशन करणं वगैरे, या भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी असतात. आणि मग कॅटलॉग तयार करणं. मग
1: बर.
0: कॅटलॉग तयार करताना आम्ही काय करायचो की प्रत्येक हस्तलिखिताचा एक फॉर्म असायचा थोडक्यात, म्हणजे ह्या फॉर्म वर त्याचा पत्ता लिहिलेला आहे बाबा थोडक्यात, ह्या हस्तलिखिताचा विषय काय,
1: हाँ
0: त्याच्यामध्ये रचयिता कोण आहे. आता हस्तलिखितामध्ये रचयिता आणि लेखक कू असं म्हणतात.
1: बर
0: इंग्लिशमध्ये स्क्राइब शब्द आहे पण मराठीत त्याला लेखकू,
1: बर,
0: सच्चिदानंद लेखकू जाहला असं
1: हाँ
0: ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली, पण
1: हाँ
0: लिहिली कुणी, तर सच्चिदानंद या नावाच्या लेखकूनं.
1: ओके. हाँ, म्हणजे रचयिता आहे तो सांगणारा असतो आणि
0: हाँ
1: लेखक आहे तो लिहून घेणारा
0: हाँ
1: असतो.
0: म्हणजे
1: ओके,
0: तो त्या ठिकाणी फक्त लिहिण्याचं काम
1: काम
0: करतो,
1: करतो.
0: म्हणजे
1: हाँ
0: रचनाकार कुणी वेगळा असू शकतो.
1: खरंय,
0: जसं की व्यासांनी महाभारत रचलं पण
1: बरोबर
0: लिहिलं गणपतीने, मग
1: बरोबर.
0: तिथं गणपती हा लेखकू आहे
1: हाँ,
0: असं.
1: म्हणजे हे सगळे संदर्भ त्या हस्तलिखितावर तुम्ही कॅटलॉगिंग करताना
0: हाँ,
1: करता. हाँ
0: आणि त्याचा काळ, विषय,
1: बर
0: त्याचा उपविषय,
1: बर
0: त्याच्यामध्ये किती पानं आहेत,
1: बर.
0: ती हस्तलिखित पूर्ण आहे का अपूर्ण आहे,
1: पण
0: हे
1: मग ही
0: पण
1: सगळी
0: महत्वाचं
1: माहिती
0: असतं.
1: आपल्याला ती त्याच्यावरनं नुसती कळू शकते.
0: कळू शकते, म्हणून ते वाचण्यासाठी तुम्हाला संस्कृत येणं आवश्यक आहे.
1: हाँ
0: किंवा ज्या भाषेमध्ये, आता इथे संस्कृत आहे पण आता तुम्ही उद्या कर्नाटकात गेला तर कन्नड लिपी असेल,
1: बरोबर.
0: पण हस्तलिखिताची भाषा संस्कृतच असेल,
1: हाँ
0: म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला भाषा सुद्धा यायला पाहिजे आणि लिपी
1: लिपी
0: सुद्धा
1: पण
0: यायला
1: यायला
0: पाहिजे.
1: पाहिजे.
0: किंवा आता मोडी आपल्याकडे लिपी आहे
1: बरोबर.
0: आणि भाषा मराठी आहे, बरोबर, पण दोन्ही तुम्हाला यायला पाहिजे उत्तम, तर तुम्ही ते वाचू शकता आणि लिहू शकता.
1: बरोबर. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. आता धुळ्याचं काम तुम्ही सांगितलं, जवळजवळ 3,500 हस्तलिखित आहेत, मग या सगळ्यांचं अशा पद्धतीनं कॅटलॉगिंग झालं?
0: हो,
1: बर, साधारण किती दिवस लागले?
0: 5 महिने मला लागले.
1: बर, जे हस्तलिखिताचं आता तुम्ही काम करताय, मग आता तुम्हाला संस्कृत येत आहे त्यामुळे ही तुम्ही संस्कृतची, मग असं प्रत्येक विषयांसाठीचे हे सर्वेअर असतात?
0: आता कसं आहे की भाषा ही 70 ते 80% संस्कृतच आहे
1: बर
0: भारतामध्ये, पूर्ण
1: बर
0: सर्व ठिकाणी.
1: बर बर बर
0: फक्त लिपींमध्ये जरा फरक पडतो आणि

0: काही ठिकाणी भाषेमध्ये फरक पडतो. जसं
1: बर
0: की आता आसाममध्ये तुम्ही गेलात तर
1: हां
0: तिथे एक चकमा म्हणून स्क्रिप्ट आहे.
1: बर
0: तर ती चकमा ही जी म्हणजे लिपी आहे ती फक्त औषधी गोष्टी लिहिण्यासाठी वापरली जायची.
1: बर
0: म्हणजे असं पण आहे,
1: हां
0: म्हणजे हे काय असू शकतं हे आपण इमॅजिन नाही करू शकत.
1: खरंय
0: किंवा आता ग्रंथ नावाची लिपी होती जी
1: बर
0: फक्त संस्कृत लिहिण्यासाठीच निर्माण केली गेली होती.
1: ओके हां
0: आणि
1: हां
0: ह्या
1: हां
0: ग्रंथलिपीपासूनच
1: बर
0: ज्या काही दक्षिण भारतातल्या लिपी आहेत म्हणजे मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगू या त्यापासून निर्माण झाल्या. आणि
1: बर
0: उत्तर भारतामध्ये ब्राह्मीपासून सगळ्या निर्माण झाल्या.
1: बर
0: म्हणजे ब्राह्मीपासून आत्ताची आपली जी देवनागरी आहे इथंपर्यंत ब्राह्मीपासून निर्माण झाल्या लिपी.
1: बर हां
0: म्हणजे जशी भाषांची जननी संस्कृत आहे तशी लिपींची पण जननी इकडे ब्राह्मी आहे उत्तर भारतात
1: बर
0: आणि दक्षिण भारतात ग्रंथ आहे.
1: आता एकंदरीत ही सुरुवात झाली तुमची की हस्तलिखित शोधायची हे करायचं. आता मग अशी कुठल्या कुठल्या विषयांवरची हस्तलिखित मिळाली किंवा
0: आता वेद आणि धर्मशास्त्र हे तर आपल्याला सर्वत्र उपलब्धच असतं.
1: बर
0: वेद हे मूळ आहेत सगळ्यांचं, वेदोखिल धर्ममूलम असं आपण म्हणतो. तर ही तर हस्तलिखित असणारच,
1: बरोबर
0: पण ह्याच्याच बरोबर मी म्हटलं तसं ज्योतिष आहे, गंधशास्त्र आहे म्हणजे अत्तरं विविध कशी तयार करायची,
1: बर
0: इंजिनिअरिंग आहे म्हणजे शिल्पशास्त्र म्हणतो आपण,
1: बर
0: तर बृहत्संहिता जी आहे त्याच्यामध्ये या सगळ्याचे उल्लेख आढळतात. पाकशास्त्र आहे
1: बर
0: ते त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे मानसोल्लास, हा 11व्या शतकातला ग्रंथ आहे.
1: बर
0: तर याच्यामध्ये राजाला लागतं ते जेवण काय असावं बाबा, त्याचं डाएट काय असावं याविषयीचा एक भाग आलेला आहे.
1: बर
0: ते वाचताना तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर सगळ्या रेसिपीजच आहेत असं आहे, म्हणजे
1: बर
0: हे पण त्याच्यामध्ये आहे
1: बर
0: बरोबर. किंवा
1: हां
0: भोजन कुतूहलम नावाचा ग्रंथ आहे,
1: बर
0: त्याच्यामध्ये जर पहिली 3 पानं तुम्ही बघितली तर ती जी अनुक्रमणिका दिलेली आहे त्या भोजन कुतूहलम मध्ये तांदळाचे त्यावेळेचे प्रकार किती
1: हां
0: होते,
1: हां
0: किती भाज्यांचे प्रकार होते, मग त्याच्यात पालेभाज्या किती होत्या,
1: हां
0: फळभाज्या किती होत्या, किंवा काय खाल्ल्यानंतर तुमच्यावर काय परिणाम होईल,
1: ओ
0: हे निघंटू रत्नाकर मध्ये आहे उद्धृत
1: हां हां
0: केलेलं.
1: हां हां
0: किंवा त्याच्यात मग मसाला वर्ग आहे, म्हणजे इतकं सगळं डिटेल मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. मग हे ऍज लाईक ऍज एनसायक्लोपीडिया आपण म्हणतो
1: खरंय
0: तसं हे काम करतं. म्हणजे
1: बरोबर
0: निघंटू रत्नाकर जेव्हा म्हणतो आपण, निघंटू म्हणलं की त्याचा एक कोशच म्हणायचा त्याला आपण.
1: बरोबर
0: असे वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ आपल्याकडं हस्तलिखिताच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.
1: बर
0: किंवा बृहत संहितेमध्ये आणि एक गोष्ट आहे की कॉस्मेटिक्स त्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. किंवा अगस्त्य संहिता आहे त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण करायची सायन्स
1: खरं
0: हे लिहिलेलं आहे. किंवा आता लीलावती नावाचा ग्रंथ आहे जे की गणित आहे, तर त्याच्यामध्ये काय दिलंय बाबा, तर पहिल्याच अध्यायामध्ये घन किंवा क्यूब म्हणतो आपण त्याला, ते 11व्या शतकातच आपल्याकडे लिहिलेलं होतं.
1: बरोबर
0: विमानशास्त्र म्हटलं तर भारद्वाज मुनींचं विमानशास्त्र, तर विमानशास्त्रामध्ये असं आहे की विमानाचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत
1: जेथे तेव्हापासूनच
0: तेव्हापासून
1: आहे
0: ते लिहिलेलं आहे. आणि त्याचे 2 भाग आहेत, व्हॉल्यूम 2 आहेत
1: बर
0: विमानशास्त्रांचं. आणि त्याच्यामध्ये विमानाचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे डोमेस्टिक फ्लाईट्स आपण म्हणतो आता, किंवा
1: हां
0: युद्धाची विमानं वेगळी असतात,
1: अरे बाप
0: लढाऊ विमानं ज्याला
1: म्हणजे
0: आपण
1: ही
0: म्हणतो,
1: सगळी नोंद
0: ही
1: तेवढी
0: सगळी
1: जुनी आहे.
0: तेव्हापासून आहे,
1: हां
0: हे प्रकाशित झालेलं आहे
1: हां
0: विमानशास्त्राचं. तर
1: बरोबर
0: पण त्यानुसार आपण आत्ता करणं हे कितपत पॉसिबल आहे, किंवा
1: हां
0: हा पण एक प्रश्न आहे
1: बरोबर
0: याच्यातून उपस्थित झालेला.
1: हां
0: कारण त्याच्यामध्ये मंत्रांचे उच्चार वगैरे हे सुद्धा उद्धृत केलेलं आहे.
1: बर
0: पण त्यांच्याकडे विज्ञान पण होतं, लंकेची जी वर्णन आहेत म्हणजे रामायणामध्ये, त्याच्यामध्ये उन्नयिनी किंवा लिफ्ट म्हणतो आपण आता
1: हां
0: याची पण वर्णन आढळतात.
1: हो बर
0: म्हणजे अट्टालिका म्हणजे अपार्टमेंट आपण म्हणू शकतो, संस्कृत मध्ये अट्टालिका
1: हा
0: म्हणतो.
1: हा हा हा
0: तर याचे सगळ्याचे पण उल्लेख आहेत, म्हणजे हे
1: संदर्भ
0: सगळं
1: आहेत.
0: तेव्हा होतं. पण
1: हा
0: मग कसं होतं, तर हे सगळे संशोधनाचे विषय आहेत, ते ध्या त्या
1: खरंय
0: लोकांनी
1: खूप
0: करावेत,
1: हा
0: पण
1: आणि
0: आम्ही त्यांच्यासाठी हे उपलब्ध
1: ते
0: करून
1: करून
0: देतोय,
1: देणे.
0: किंवा हे कुठं आहे हे सांगतोय, हे काम आम्ही करतो.
1: तुम्ही हे काम करत असताना आतापर्यंत किती हस्तलिखितांचं संकलन तुमच्याकडनं झालं?
0: तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी 21,000 डॉक्युमेंटेशन किंवा तालिकीकरण आपण म्हणू
1: बर
0: केलेलं आहे संस्कृत हस्तलिखितांचं.
1: बर त्यामध्ये विचारायचं झालं तर सगळ्यात दुर्मिळ असं कुठलं मिळालं हस्तलिखित.
0: तर शिवाजी विद्यापीठाच्या संग्रहात जी एक म्हणजे शके 1490
1: बर.
0: अधिक तुम्ही 68 करा त्याच्यामध्ये ते सन येईल.
1: हाँ
0: सगळ्यात जुनी ज्ञानेश्वरी ती आहे
1: बर
0: आत्ता उपलब्ध असलेली
1: बर.
0: महाराष्ट्रात. आणि त्याच्यानंतर धुळ्यामध्ये जी हस्तलिखित आहे त्याच्यामध्ये ज्योतिष या विषयाची खूप उत्तम आणि चांगल्या परिस्थितीतली
1: हाँ
0: हस्तलिखित आहेत. म्हणजे त्यातला जर कोणी खरंच जाणकार असेल तर तो त्याचं अभ्यास त्याच्यावर करू शकतो. कारण गणेश दैवज्ञ म्हणून एक ज्योतिषी होता म्हणजे किंवा आपण त्यातला अभ्यासक
1: तज्ञ
0: म्हणून
1: म्हणूयात.
0: तज्ज्ञ म्हणून
1: हाँ
0: तर त्याची जी वंशावळ आहे सगळी ती जी पूर्ण वंशावळ आहे ती पूर्ण ज्योतिषशास्त्राला त्यांनी वाहून घेतलेले.
1: बर.
0: तर त्यांची सगळ्या पिढीतली हस्तलिखितं तिथे उपलब्ध आहेत.
1: धुळ्याला ही जुनी किंवा
0: हाँ
1: दुर्मिळ असं
0: याच्यावर
1: म्हणता येईल.
0: अभ्यास केला तर खूप चांगलं आहे. म्हणजे किंवा नरसोबावाडीमध्ये पण मी खूप काम केलं. म्हणजे तिथं तर आजच्या घडीला आपण असं म्हणू की हस्तलिखितांचं गाव अशी एक माझी संकल्पना आहे.
1: बर, म्हणजे एवढी हस्तलिखित आहेत तिथे.
0: वाडीमध्ये उपलब्ध आहेत
1: बर
0: कारण वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक गुरुचरित्र तरी आहेच.
1: बरोबर.
0: त्याच्याच बरोबर बाकीची हस्तलिखितं पण तिथं उपलब्ध आहेत. तर तिथं असं मला आढळलं की निर्गुण भजन हे आपल्याला माहित होतं पण निर्गुण भुपाळी हा एक
1: हाँ
0: प्रकार आहे.
1: हाँ
0: मराठीतलीच भजनं आहेत
1: बर
0: पण ही मला तिथं आढळली. तिथे हां
1: हस्तलिखितांमध्ये. हाँ
0: बोरगावकर शास्त्री म्हणून आहे ते स्वतः ज्योतिषीच होते. त्यांच्याकडे ती हस्तलिखितं आहेत.
1: बर बर.
0: आधी या आधी कधी न मिळालेलं हस्तलिखित. आणखीन एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे मी एक रिसर्च पेपर केला होता या गोष्टीवर की आपल्याकडे आज जो सापशिडीचा खेळ आहे
1: बर.
0: तर याचं पण मूळ आपल्या हस्तलिखितांमधनं आलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी एक खेळ रचला होता योगरंजन खेळ म्हणून.
1: योगरंजन.
0: हाँ
1: बर.
0: त्यामध्ये कसं होतं की जी काही घरं असतात आपल्या सापशिडीच्या खेळामध्ये तर याच्यात त्यांनी मोक्षाप्रत कसं पोहोचायचं म्हणजे
1: हाँ
0: शेवटचं घर हे मोक्षाचं.
1: बर.
0: म्हणजे ज्या काही आपल्या अभिमान असेल गर्व असेल मग ते गर्व ज्याला आहे त्याचं भूतद्वेषी पतन म्हणजे तो अमुक योनी
1: षड्रिपू वगैरे.
0: हाँ
1: हाँ
0: षड्रिपू किंवा अमुक योनीला तो जाईल. पदाभिमानीचे पतन म्हणजे तो साप आहे आणि मग तिथून तुम्ही खाली आला पदाचा तुम्हाला अभिमान झाला. म्हणजे अशा गोष्टींनी त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान त्या खेळातून सांगितलेलं होतं
1: हाँ
0: आणि तिथून सापशिडीचा खेळ आपल्याकडे आला.
1: बर. म्हणजे
0: म्हणजे
1: थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ज्या काही वाईट आहे त्याचं ते सापाचं प्रतीक,
0: प्रतीक
1: आणि जे चांगलं आहे जिथनं तुमची प्रगती होऊ शकते ते
0: आणि
1: शिडीचं प्रतीक.
0: ते शिडीचं
1: आणि
0: प्रतीक.
1: त्या शिड्या चढत चढत, म्हणजे आपण असं म्हणतोच ना की चांगलं काम केलं की तुम्ही मोक्षाप्रती जाता,
0: जाता
1: अशा पद्धतीनं ते केलेलं होतं. बर.
0: तर पण
1: बर.
0: याचं आपल्याकडे पेटंट नव्हतं
1: हा.
0: तर याच्यावरती लोकांनी अभ्यास केला.
1: बर.
0: मासेस खेळाची प्रतिरूप म्हणू शकतो. मग
1: हा
0: जैन धर्मामध्ये पण असा
1: हा
0: एक खेळ आहे
1: बर
0: मोक्षपट म्हणतात त्याला किंवा योगरंजन खेळ. पण
1: बर.
0: मुळात ज्ञानेश्वरांचं शतक जे आहे ते 12वं
1: हा
0: शतक आहे.
1: बर बर.
0: त्यामुळं असं आपण म्हणू शकतो की
1: तिथून या खेळाचा
0: ज्ञानेश्वरांच्या
1: कदाचित.
0: पासून या
1: हा
0: खेळाची उत्पत्ती झाली.
1: खरंय. मग ह्याच्यामध्ये पूर्वीचे तसे मिळाले तुम्हाला, ताडपत्रीवरचे किंवा ह्याच्यावरचे?
0: आपल्या इथं जे जैन मठ आहे शुक्रवार पेठेत
1: हा
0: कोल्हापुरात
1: बर.
0: त्यांच्याकडे जी सगळी हस्तलिखित आहेत ती सगळी हस्तलिखितं ताडपत्रावर आहेत.
1: बर.
0: 1400 हस्तलिखितं साधारण तिथं
1: ओ
0: आहेत
1: हा हा
0: आणि
1: हा
0: ती कन्नड लिपीत आहेत.
1: बर.
0: आणि ताडपत्रावर तुम्हाला माहित असेल की असं कोरून लिहितात.
1: हा
0: म्हणजे ती लिपी जी किंवा ती ओळ जी आहे ती अशी कोरली जाते त्याच्यावर
1: बरोबर.
0: बारीक
1: हा
0: ह्याच्याने.
1: हा हा जास्तीत जास्त किती पानांचं हस्तलिखित आतापर्यंत मिळालेलं होतं?
0: पानांवर तसं काही हे नसतं म्हणजे
1: बर
0: अवलंबून काही नसतं. आता
1: बर.
0: समजा स्तोत्र आहे तर ते एकच
1: एकच
0: पानाचं
1: पान.
0: असणार आहे
1: हो
0: साधारण.
1: बरोबर.
0: काय त्यानं मोठ्या फॉन्टमध्ये लिहिलं असेल किंवा काय
1: हो
0: असेल तर एक दोन तीन पानं.
1: हाँ
0: पण भागवत पुराण असेल समजा
1: हाँ
0: भागवत पुराण पूर्ण जर उपलब्ध असेल 12 स्कंद
1: बर
0: तर साधारण 1000 ते 1200 पानांचं असतं.
1: बर
0: किंवा
1: बरोबर.
0: महाकाव्याचं हस्तलिखित आहे मग एखादाच अध्याय असतो बाबा एखाद्या ठिकाणी पूर्ण मिळेल असं पण नाही. कालिदासाचा पण त्याचा जो शाकुंतल हे नाटक आहे त्यातला चौथा अंक जास्त प्रसिद्ध आहे म्हणजे
1: बर.
0: एक साहित्यिकांच्या
1: हाँ
0: दृष्टीने. तर मग ते जसं त्यांनी लिहून ठेवलंय तेवढं ते उपलब्ध असतं, पण ते पूर्ण असलं पाहिजे. मला काय म्हणायचंय की चौथा अंक असू दे पण तो पूर्ण असू दे. किंवा आता चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे आयुर्वेदातलं आपण बघितलं तर, ती ते मोठी हस्तलिखित असतात.
1: बर
0: म्हणजे हस्तलिखितातल्या पानं

0: संख्येवर काही अवलंबून नसतं.
1: बर
0: फक्त ते पूर्ण आहे की अपूर्ण आहे याला जास्त महत्व आहे.
1: बरोबर
0: आणि त्याचा कोलोफोन किंवा पुष्पिका आम्ही म्हणतो त्याला, म्हणजे त्याच्या शेवटी जे
1: शेवट
0: वर्णन आलेलं आहे की
1: हा
0: कुणी
1: हा
0: लिहिलं, कुठे लिहिलं, केव्हा लिहिलं
1: हा
0: आणि विषय काय.
1: बरोबर
0: आणि पहिल्यांदा पण हेच असतं, मंगलाचरण, विषय काय आणि का मी लिहितोय, कोण लिहितोय.
1: बरोबर बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितांचं संकलन झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितात तुम्ही वाचलेली सुद्धा आहेत. असा एखादा विषय पटकन सापडला का, किंवा एखादा अरे हे असं आहे, किंवा एखादा कुतूहलाचा विषय की जो आपण असं म्हणतो की हे आत्ता आलंय पण ते फार पूर्वीपासूनचं होतं, असं काही सापडलं का?
0: कोकणात तुम्हाला टोटके असं एक पद्धत असते किंवा तोडगा
1: बर
0: अशी एक पद्धत आहे, हे
1: बर
0: ऐकून माहीत असेल
1: हा
0: कदाचित. किंवा
1: बरोबर
0: एखादी गोष्ट साध्य होण्यासाठी, कुणीतरी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी पर्याय काढणं, किंवा जादूटोणा असं म्हणता येणार नाही
1: हा
0: पण त्याच्यावरची यंत्र, अशी
1: बर
0: भरपूर मला धुळ्यामध्ये पण सापडली, कोकणातल्या हस्तलिखितांमध्ये सापडली. आता ढेकूण झालेत घरात तर त्याच्यासाठीचं यंत्र आहे बाबा
1: बर
0: ज्याने ढेकूण जातील असं यंत्र,
1: हा
0: किंवा झुरळच लागले त्याचं यंत्र, असं अशी त्याच्यामध्ये
1: माहिती
0: हस्तलिखित होती.
1: म्हणजे हस्तलिखित आहेत म्हणजे हे अस्तित्वात होतं
0: हा
1: हो की नाही?
0: हो,
1: हा
0: म्हणजे हे सुद्धा लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. किंवा आता मोडीमध्ये खास करून, किंवा आणि याच्या म्हणजे संस्कृतमध्ये सुद्धा, की एखादं वाण्याचं बिल आहे बाबा, म्हणजे
1: बर
0: त्यावरून मला ही माहिती कळते की त्यावेळी तांदूळ किती रुपये शेअर होता.
1: हा
0: हा, किंवा त्याचं एकक काय आहे, म्हणजे हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे याबाबत.
1: खरंय
0: अशा प्रकारची माहिती तुम्हाला हस्तलिखितांमधनं मिळत जाते
1: बरोबर
0: आणि मग ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागते आणि खूप छान वाटतं की अरे वा असं पण असतं. म्हणजे आता आपण म्हणतो बघा की अडक, पैसा अडका,
1: हा
0: आता हा जो शब्द आहे तो अडक नावाचं एककच होतं.
1: हा
0: तर ह्याचा उल्लेख कौटिल्य अर्थशास्त्रापासून आहे,
1: बर
0: त्यावरून पैसा अडका असा शब्द तयार झाला.
1: म्हणजे आपण असं म्हणूयात की किती या गोष्टी आहेत की ज्या लिहून ठेवल्यामुळं किंवा आता ह्या अशा पद्धतीनं संग्रहित केल्यामुळं आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोचणार आहेत. म्हणजे जुनं जे आहे त्या या सगळ्या गोष्टी खरं तर उपयोगाच्या आहेत या गोष्टी. तर श्रोते हो, हस्तलिखितांचं डिजिटायझेशन जे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन याद्वारे केलं जातं आणि त्याची माहिती आपण प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागामध्ये आपण हस्तलिखित म्हणजे काय आणि ती कुठं कुठं उपलब्ध आहेत याविषयीची माहिती घेतली. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन कसं केलं जातं याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. आणि आता कार्यक्रमात ऐकूया एक गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना म्हणजे सण समारंभाची जणू रेलचेलच. सगळीकडे अगदी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण असतं. तर आता आपण कार्यक्रमात श्रावण महिन्यानिमित्त एक विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत, आला श्रावण. यात सहभागी आहेत स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी. त्यांना हार्मोनियम साथ आहे विजय पाटकर यांची आणि तबला साथ आहे सुनील कुलकर्णी यांची. ऐकूया.

पावसाळा सुरू झाला की महिना दीड महिन्यातच पृथ्वीचं धरणी मातेचं रूप डोळ्यात साठवून ठेवावं असं असतं. सृष्टीत सगळीकडं जणू उत्साह भरलेला दिसतो. श्रावण येतो तोच मुळी आपले गणगौत सोबत घेऊन. निसर्गाचा लाडका महिना श्रावण. वातावरण चैतन्याने फुलून गेलेलं असतं. निसर्गचक्र आणि परंपरा या दृष्टीने श्रावणाला खूप महत्त्व आहे. बाभ बोरकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे समुद्र बिल्लोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना. या महिन्याचा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो. प्रत्येक दिवसाला महत्त्व वेगळं. निसर्गात झालेले बदल सगळ्या बाजूंनी आपल्यावर परिणाम करत असतात.

ऊन पावसाचा खेळ सुरू होतो आणि जलधारांनी हिरवाईची स्वप्न छान फुलू लागतात. महिलांसाठी तर हा महिना अगदी खासच. नवविवाहितांच्या चेहऱ्यावर तर श्रावणाची रंगत छान फुलून येते. हो, नवविवाहितांच्या चेहऱ्यावर श्रावण अगदी रंगून आलेला.

श्रावणाची खरी सुरुवात होते शिवामुठीनं. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाक्रमानं शंकराच्या पिंडीवर मुठीनं धान्य वाहतात. दान करण्याची सवय अशी नकळत लावली जाते. बदलत्या काळानुरूप नवीन रूपानं शिवामूठ वाहिलीही जाऊ शकते, कारण शेवटी हे सारं संसाराच्या सुखासाठी. मनुष्याची जगण्याची रीत अशीच ना संस्कारांची.

मंगळवार, मंगळागौर ही महिलांसाठी एकदम विशेष. संसारातील सौख्य, प्रेम कायम राहावं या भावनेनं हे अखंड व्रत सौभाग्य आणि सौख्यासाठी केलं जातं. मंगळागौरीची आरती, पूजा, उखाणे, हळदी कुंकू आणि रात्रीचा जागर, त्यासाठी पारंपरिक खेळ आणि त्यानिमित्तानं माहेरच्या माणसांनी यावं आणि सासरच्या माणसांच्यात मिसळून दोन्हीकडची नाती दृढ व्हावीत हा खरा हेतू. आजकाल बदलत्या स्वरूपात मंगळागौर साजरी केली जाते, पण आनंद मात्र तोच आहे. यानंतर खरं तर सणांची आणि उत्साहाची खैरात होते.

नागपंचमी काय किंवा श्रावणातील अन्य दिवसातले सण काय, त्या निमित्तानं मोकळ्या निसर्गात जाणं, निसर्गाशी नातं जोडणं, आपली प्रकृती जपणं हाच तर हेतू असावा या सगळ्या मागचा. अंधश्रद्धांना बळी न पडता आजच्या परिस्थितीला अनुसरून आपण या निसर्गातील घटकांची काळजी घेतलीच पाहिजे. श्रावणातील पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला जमीनदाराला नारळ अर्पण करून संपूर्ण जीवनाचा आशीर्वाद घेतला जातो. दक्षिण भारतात याला अवनी अवित्तम असे म्हणतात, मध्य भारतात कजरी पूनम, उत्तर भारतात रक्षाबंधन आणि गुजरातमध्ये पवित्रोपनी अशा स्वरूपात ही पौर्णिमा साजरी केली जाते. रक्षाबंधन हा सणही आपण खूप मनापासून साजरा करतो. सगळ्याच नात्यांना नवविचारांनी बांधून घेऊन गुण्यागोविंदानं राहावं असाच संदेश या सणामागे आहे. श्रावणात सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माचा. मथुरा, वृंदावन, द्वारका या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आपल्याकडेही या उत्सवाचे छान स्वरूप असते. कृष्णानं सांगितलेला कर्मवाद आपण स्वीकारला तर अनेक समस्या कमी होतील, नाही का? आणि या कृष्णाच्या जन्माचा आनंद असा आपल्यापर्यंत पोहोचतो.

जन्माष्टमीनंतरचा दिवस गोपाळकाला किंवा दहीहंडीचा. हा कार्यक्रम म्हणजे उत्साह हो, आणि उत्साहाचा पूर. गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी आहे. पांढऱ्या रंगाच्या 5 रसात्मक स्वादांचा निर्गुण चैतन्याशी संबंध आणि काला हा एकसंध आणि वेगात सातत्याने असणाऱ्या क्रियाशी संबंधित. गोपाळकला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो. दहीहंडीचा आनंद एकावर एक थर लावून घेण्यापेक्षा त्याचा खरा अर्थ समजून घेतला तर श्रावणाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात स्त्रिया विशेष व्रतवैकल्यात रमतात. सात्विक आहार आणि नियमित व्रताचे पालन यांना आरोग्याचंही भान ठेवलं जातं. विशेष सणांबरोबर सोमवार शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर आणि शुक्रवारी जीवतीपूजन, शनिवारी संपत शनिवार ही व्रतं केली जातात. घरातील लहान मुलांच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, दीर्घ आयुष्यासाठी जीवतीपूजन केलं जातं. संपत शनिवार म्हणजे बालमारुतीची पूजा, उपासना, पिंपळाची पूजा. व्रतवैकल्य, कहाण्या यांच्यामधून जीवनाची आदर्श पद्धती मांडली आहे. बदलत्या काळानुसार आपणही त्यात बदल करून त्या कहाण्यांचा रसास्वाद घेऊ शकतो. घरातील ज्येष्ठ मंडळींनी या कहाण्या नवीन पिढीला वारसा स्वरूपात देण्यासाठी त्यात बदल जरूर करावा. पिठोरी अमावास्या, श्रावणातला शेवटचा दिवस असं म्हणूया. या दिवशीच मातृदिन साजरा केला जातो. जागतिक पातळीवर होणारा हा मातृदिन आपणही वेगळ्या पद्धतीने साजरा करतो आणि तोच खरा स्त्री शक्तीचा आदर आहे. एकूणच काय सख्यांनो, आपण निसर्ग आणि पर्यावरण यांचं अभंग नातं जपायचं. हे व्रत श्रावणातच घ्यायचं असं नाहीये बरं का, श्रावणापासून सुरू करायचं ते आजन्म व्हायचं. प्लॅस्टिक बंदी असू दे, स्वच्छता मोहीम असू दे, वृक्ष लागवड असू दे, ही नवी व्रतं नव्या स्वरूपात. म्हणूनच आपण सगळ्या भगिनी मिळून हे सारं जोपासू आणि संवर्धित करू. हीच खरी पृथ्वी मातेची पूजा. या श्रावणाचा आनंद आपण असा घेऊया.

श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आला श्रावण. यामध्ये सहभाग होता स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी यांचा. त्यांना हार्मोनियम साथ केली होती विजय पाटकर यांनी आणि तबला साथ होती सुनील कुलकर्णी यांची. तर मैत्रिणींनो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. पण आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

अजित परब आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत सुपरस्टार या चित्रपटातलं होतं. संगीत अजित समीर यांचं होतं. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया घाबरायचं नाही या चित्रपटातलं गीत. शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत राम लक्ष्मण यांचं.

0: अशियेना मला देना फुल ताटातलं राणी तुझ्या
1: अरे येना फुल घेना तुझ्या संगतीना आली मजा
0: अगे लचकत आलीस माझी झालीस खुशी न धायाच हाय आता घाबरायचं नाय
1: माझा मेवणा मुनिंजी हाय
0: ग माझं करणार काय
1: समजल की

0: सुमनाच्या छंदात चंदनाच्या गंधात प्रीतीला पुजायचं हाय.
1: मला देवळात जायचं हाय.
0: हे माझ करणार काय तुझं मिळणी की सातारची लावणी मुकेपणाची केली बतावणी. तुझं मिळणी की सातारची लावणी मुकेपणाची केली बतावणी. तुझं मुकी मी मुका हे पद रथ तुका मुक्या मुक्यान मोका आलाय.

0: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूब वर.
0: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
0: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

सचिन पिळगावकर आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं आयडियाची कल्पना या चित्रपटातलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं, चित्रपट बलिदान.

0: आता आईच्या डोळ्यात काळ्या आईच्या खळ्यात डोंगर सुखाचा उरला.
1: चित्रपट संगीत आपण ऐकत होतात गीतबहार या कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर जिल्हा वार्तापत्र.
2: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानात अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघांच्या प्रक्रिया प्रकल्पांचे आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमध्ये मिळून 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं शहा यांनी केलं. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानलेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइजू यांचे आभार मानताना राष्ट्रपती आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारीत अशीच वृद्धिंगत होत राहो. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्जोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्जोग आणि प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांचे आभार मानले आहेत. इस्रायल बरोबरच्या मैत्रीला भारत अत्यंत महत्व देत असून दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. येत्या मंगळवारी नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बैठक होत असून भारत या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीपूर्वी उद्या ब्रिक्सच्या पर्यावरण कार्यगटाची आणि हवामान बदल आणि शाश्वत विकासाबाबतच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ब्रिक्स 2026 लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित असेल. शाश्वत जीवनशैली वनीकरण वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीरोधक लवचिकता आणि चक्राकार अर्थव्यवस्था या क्षेत्रांवर या बैठकीत विशेष भर दिला जाईल असं संबंधित सूत्रांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने LPGचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी एकूण 63,810 टन LPG उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या LPG गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT ने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. UGC नेट परीक्षेची उत्तरसूची राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रकाशित केली. गेल्या जूनमध्ये झालेल्या या परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं UGC नेटच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. या आक्षेपाच्या समर्थनार्थ किमान 2 दस्तऐवज सादर करावे लागतील. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं NTA पत्रकात म्हटलं आहे. लष्कर प्रमुख धीरज सेठ 5 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्ली इथून रवाना होतील. नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे लष्कर प्रमुख नेपाळला भेट देत आहेत. आपल्या दौऱ्यात ते नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह, लष्कर प्रमुख अशोकराज सिग्देल आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतील. पश्चिम बंगालचे माजी आमदार आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह आज रामपूरहाट इथल्या त्यांच्या राहत्या घराशेजारच्या पक्ष कार्यालयात आढळून आला. घटनेची खबर मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच्या बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्रीय अन्वेषण संस्था CBI आणि ED यांना देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची आणि न्यायमूर्ती V मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. कर्नाटकमधल्या एका भाजप कार्यकर्त्यानं यासंबंधीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती.

0: बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानं काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झानं केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशनं 56 धावांचा एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशचा आजवरचा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हुसेन शांतो यानं दिली आहे. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होते. त्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवणार आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात आज अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या काही भागात उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. LPGचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा 1:40 आणि 23 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात गंगाखेड उपविभागाचं 100% काम. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. आणि हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत गंगाखेड उपविभागानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात सर्वप्रथम 100% काम पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातही 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणून गंगाखेडनं बहुमान पटकावला आहे. परभणी इथं केंद्रीय रेशीम बोर्ड, कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या शाश्वत शेतीसाठी सिल्क आणि मिल्क योजना आणि मेरा रेशीम मेरा अभियान 2.0 कार्यशाळा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सिल्क आणि मिल्क योजना सुरू करणारा परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा असल्याचं त्यांनी सांगितलं. वालूर इथं मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसंदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा देखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातल्या विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातले विकास प्रकल्प निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत परभणीत तिरंगा सायकल बाईक रॅली उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः रॅलीत सहभागी होत वाहनं चालवून देशभक्तीचा संदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं. प्रशासनानं अधिक संवेदनशील गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीनं काम करत प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवावा असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. गंगाखेड इथल्या श्रीसंत जनाबाई तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 48 कोटींच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. समाज कल्याण विभागाच्या स्टॉलचं लोकार्पण तसंच जलसप्ताहाच्या बोधचिन्हाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. परभणी शहरातल्या मुख्य प्रशासकीय इमारतीत

0: जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांनी, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांनी, तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी ध्वजवंदन केलं. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केल्याचं सांगत शासन यापुढेही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर असल्याचं आश्वस्त केलं. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तंबाखू मुक्ती तसंच मृद आणि जलसंधारण सप्ताहाची शपथ देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात वारंगा फाटा इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी मेळाव्याला पालकमंत्र्यांनी हजेरी लावली. औंढा नागनाथ तालुक्यात शिरड शहापूर इथल्या श्री शांती विद्यामंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्यातही पालकमंत्री झिरवाळ सहभागी झाले होते. हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करून जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 37.1% असून बालविवाहाच्या प्रमाणाच्या बाबतीत जिल्हा राज्यात 5व्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर बालविवाह निर्मूलनासाठी प्रशासनानं विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. बालविवाह निर्मूलनाच्या प्रभावी नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विकसित भारत या संकल्पनेच्या धर्तीवर विकसित हिंगोली घडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध पद्धतीनं कामं पूर्ण करावीत. नागरिकाभिमुख पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन उभारण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मेरा युवा भारत हिंगोली यांच्या वतीनं जिल्हास्तरीय नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या विशेष अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ तसंच शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मुंबई अस्मिता वाहिनीनं हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

तारा बोले यांचं गीत उषा मंगेशकर यांनी गायलं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया नीलकंठ ढोले यांचं गीत मोरेश्वर नेस्ताने यांच्या आवाजात.

0: भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण आला श्रावण ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया आषाढ सरून श्रावणाची सुरुवात होताना होणाऱ्या निसर्गातील बदलांचा आणि त्यासोबतच सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांचा आढावा घेणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण. आषाढ महिना सरतो आणि क्षितिजावर श्रावण उगवतो. हा महिना सणांचा, पत्री फुलांचा आणि ऊन पावसाचा. वर्षाच्या सर्व महिन्यांमध्ये सगळ्यात पवित्र आणि उत्सवी महिना कोणता म्हणून विचारलं तर देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून एकच उत्तर येईल, श्रावण, सावन. आणि म्हणूनच आजपासून रोज सकाळी याच वेळी 12 दिवस 12 भागांमध्ये मी बोलणार आहे श्रावण महिन्याबद्दल. आला श्रावण बोलणार आहे श्रावणाबद्दलच, पण सुरुवात मात्र करते आषाढधारा या कवितेपासून. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा कोणासाठी कोणी अंतपाट केला. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा कोणासाठी कोणी अंतपट केला. आषाढधारांचा हजारो दारांचा कोणासाठी वाद्यवृंद वाजवला. आषाढधारांचा अक्षता मोत्यांच्या. आषाढधारांचा अक्षता मोत्यांच्या कोणाच्या मस्तकी वर्षिते हे कोण. आषाढधारांचा हार हा हिऱ्यांचा कोण ग घालिते कोणाच्या गळा. आषाढधारांची ही तरल सुंदर कविता आहे कवयित्री पद्मा यांची. सुढाळ मोत्यांचा, हजारो तारांचा, अक्षता मोत्यांच्या, हार हिरांचा अशा विविध प्रतिमातल्या आषाढधारातून उन्हाच्या सोनेरी मुंडावळ्या बांधून श्रावण महिना बाहेर येतो. आषाढाचा पाऊस चांगला झाला आहे. येणारा काळ सुगीचा म्हणून माणसं सुखावली आहेत. आषाढाच्या धारांनी तृप्त झालेली जमीन श्रावणाचा महिना आला की आपलं सगळं वैभव नखरे उमटवू लागते. श्रावणात हिरव्याला खास स्थान, गंधांची लयलूट, नाजूक सुंदर पांढरा केशरी सोनटक्का खास श्रावणातला. अजून भाद्रपदातला रंगीबेरंगी तेरडा दूर आहे तोवर इतर झाडं आपलं हिरवंपण साजरं करू लागतात. पण मला वाटतं श्रावणाची सगळी शोभा ऊन पावसाच्या उन्हेरी खेळाची. वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणला असे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे असा

0: पाऊस असं ऊन बालकवींच्या श्रावण गीतात. आला श्रावण, पावसाच्या धारातून गाळून येणारं सोनपिवळं ऊन आणि इंद्रधनुष्य, सण कहाण्या, कविता गीतांची रेलचेल, श्रावणाच्या ओव्या, व्रतवैकल्यांचे धागेदोरे, खाण्याचे खास पदार्थ, ते पत्री गोळा करणं, तो श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार, सगळ्या माहोलासह श्रावण मनात जागा होतो. आषाढी अमावस्या म्हणजेच दिव्यांची आवस. घरातले सगळे दिवे लख घासून पुसून त्यांची पूजा व्हायची. श्रावणाची सुरुवातच दिव्यांच्या लखलकाटानं होते. ऐका दीपकानो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला एक सून होती. आज श्रावणातला रविवार. आईनं लवकर उठावं, मौनात राहावं, स्नान पूजा करून मग पोरांना कहाणी सांगावी आदित्य राणूबाईची. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण होता, तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायानो, कसला वसा वसता तू मला सांगा? तुला रे वसा कशाला हवा? उच्छील माच्छील घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. ब्राह्मण वसा घेतो, सूर्यदेव प्रसन्न होतो. कहाणीतली ही पूजा सूर्याची म्हणजेच अग्नितत्वाची. तेव्हा कळलं नव्हतं पण आता धागा जोडतो. रविवार सूर्याचा दिवस, सूर्यात अग्नितत्व. ऋग्वेदाची सुरुवातही अग्नीच्या पूजेनेच होते की अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम. अग्नी आणि पाणी, ऊन आणि पाऊस, श्रावण ऊन पावसाचं. सूर्याची पूजा करताना कहाणी ऐकायला बोलवावं श्रावण मेघानाच. बाहेर डोकावून पहा जरा, दारात हिरवा पिवळा सोन ओला श्रावण आला आहे. घेऊन येते उद्या दुसरा चरण श्रावणाचा.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिक हे कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: श्रोतेहो नमस्कार. जोजोबाचं झाड 10 ते 12 फूट उंच असतं. कोरडं शुष्क हवामान, पडीक जमीन, अत्यंत कमी पाणी अशा वातावरणात सुद्धा हे झाड हिरवगार राहतं. या झाडाला जास्तीत जास्त वार्षिक 15 सेंटीमीटर पाऊस आणि 50 अंश सेल्सिअस तापमान काहीही परिणाम करू शकत नाही. समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीपर्यंत या पिकाची शेती करतात. या पिकाला जिवंत राहण्यासाठी सिंचनाची किंवा पाण्याची जरुरी नसली तरी चांगलं आर्थिक उत्पन्न हवं असल्यास हलकं सिंचन केल्यास उत्पादन वाढून जास्त लाभ होतो. जोजोबाचं झाड एकलिंगी असतं. नर झाडाला गुच्छेदार फुलं लागतात. या फुलांची संख्या 8 ते 36 इतकी असते. मादी झाडाला प्रत्येक फांदीवर एकच मादी फूल येतं. जोजोबाच्या बिया 24 तास पाण्यात भिजवून ठेवाव्यात. नंतर 22 टिन 1 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावून पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये 4 ते 5 बिया टाकाव्यात. एकरी 2 ते 2.5 किलो बियाणं वापरावं. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात प्रति खड्डा 2 झाड याप्रमाणे लागवड करावी. लागवडीनंतर जास्त पाऊस झाल्यास 1 ग्रॅम 22 टिन 1 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन आणि 2 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड यांचं 10 लिटर पाण्यात मिश्रण करून प्रत्येक झाडाच्या मुळाशी 100 मिलीलिटर याप्रमाणे टाकावं. रोपवाटिका तयार करण्यास मार्च किंवा एप्रिलचा महिना उपयुक्त असतो. लागवड करताना नर झाडांना हवेच्या दिशेने म्हणजे उत्तर पश्चिम दिशेने लावावे, जेणेकरून पराग कण हवेत उडून मादी झाडांना संयोगासाठी उपलब्ध होऊ शकतील. झाडांना फुलं लागण्यास सुरुवात झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी 15 लिटर पाणी प्रति झाड द्यावं. एकरी 30 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश द्यावं. नर आणि मादी झाडांचं प्रमाण 1:4 ठेवावं. साधारण 3 ते 4 वर्षांनी या झाडाला फुलं येऊन फळं धरण्यास सुरुवात होते. नंतर 2 ते 3 वर्षांपर्यंत प्रति झाड 500 ते 700 ग्रॅम बियांचं

0: उत्पादन मिळतं, जे पुढे 4 ते 5 वर्षात 1 ते 1.25 किलोपर्यंत वाढतं. लागवडीनंतर 15 वर्षांनी प्रतिझाड 1.5 ते 2.25 किलोपर्यंत उत्पादन वाढतं. सिंचनाची व्यवस्थित उपलब्धता असल्यास वर्षातून 2 वेळा फळधारणा होऊन उत्पादनात वाढ होते. जोजोबाचं किमान आयुष्य 60 ते 200 वर्षापर्यंत असतं. सिंचनाची व्यवस्था असल्यास एप्रिल मे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये याला फळधारणा होते. प्रथम हिरवट असलेली फळं काळसर झाल्याबरोबर तडकायला लागतात. तडकलेली फळं झाडावरून तोडून सावलीत वाळवावीत. वाळलेल्या फळांना काठीने हलके मारल्यास बी बाहेर पडते. बी वेगळे करून त्याची साठवणूक करावी. हे बी लांबोळे, गोलाकार आणि टोकांना टोकदार असते. जोजोबाच्या बियात 45 ते 55% तेल असतं. या तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनं, चिकट पदार्थ, वंगण म्हणून उपयोगात येतात. या तेलाचा उपयोग संधिवात, शरीराला मालिश, सूर्यप्रकाशापासून बचाव अशा विविध औषध निर्मितीसाठी करण्यात येतो.
1: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी. MS शल्य फेलोइन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, स्तनामध्ये गाठ जाणवली की अनेक महिलांच्या मनात येणारा पहिला प्रश्न तो म्हणजे कॅन्सर तर नसेल ना. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्तनातील प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरच नसते. महिलाच्या स्तनामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आढळतात, त्यामध्ये सर्वात सामान्यतः आढळणारी गाठ ती म्हणजे फायब्रोएडिनोमा. यावर आज आपण चर्चा करूया. सर्वप्रथम फायब्रोएडिनोमा म्हणजे काय ते जाणून घेऊया. फायब्रोएडिनोमा म्हणजे स्तनातील एक सौम्य गाठ जी ग्लँडुलर आणि फायब्रस टिश्यू पासून तयार होते, यालाच ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. साधारणतः ही गाठ 15 वर्षापासून ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आढळते. आता प्रश्न पडतो, ही गाठ नेमकी का होते? याचे नेमके कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही, मात्र शरीरातील हार्मोन्स विशेषतः इस्ट्रोजन हार्मोनचा प्रभावामुळे ही गाठ तयार होते. म्हणूनच ही गाठ प्रामुख्याने तरुण वयात आढळते. लक्षणे बघायला गेली तर पेनलेस लंप म्हणजेच यात कुठलेही वेदना होत नाही. गाठ ही आकाराने गोल किंवा अंडाकृती असते. ही गाठ गुळगुळीत व स्पर्शास मऊ असते, हाताने सहजपणे हलवता येते, म्हणूनच याला ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. ही गाठ एका स्तनामध्ये किंवा दोन्ही स्तनामध्ये आढळू शकते, संख्येने एक किंवा अनेक असू शकतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच गाठ जाणवली तर करायचे काय? सर्वप्रथम घाबरू नका. इंटरनेटवरील माहिती किंवा इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार डॉक्टर स्तनांची तपासणी करतात. सोनोग्राफी किंवा काही महिलांमध्ये मॅमोग्राफी तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. गरज भासल्यास FNAC म्हणजेच फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सीचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे आपल्याला गाठीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत मिळते. जर तपासणीमध्ये ही गाठ ही फायब्रोएडिनोमाच आहे हे स्पष्ट झाले आणि गाठ ही 2 सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराची असेल व ज्यात कोणत्याही प्रकारची वेदना नाही आणि आकाराने वाढतही नसेल, तर अनेक वेळा फक्त नियमित तपासणी करणे आणि तिच्यावर लक्ष ठेवणे एवढंच केलं जातं. परंतु गाठ ही आकाराने मोठी असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा सौंदर्यदृष्ट्या खराब दिसणे इत्यादी समस्या असतील, तर लहान शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मी सर्व महिलांना एक महत्त्वाचा सल्ला देऊ इच्छिते. दर महिन्याला एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावा. कोणतीही नवीन गाठ

0: स्तनांच्या आकारामध्ये बदल, स्तनावर सुरकुत्या पडणे, तसेच निप्पलमधून रक्त किंवा इतर स्त्राव दिसणे इत्यादी अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टराचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, गाठ म्हणजे कॅन्सरच असे नाही, पण प्रत्येक गाठीची तपासणी आवश्यक आहे. योग्य वेळी निदान झाले तर अनावश्यक भीती दूर होते आणि गरज असल्यास योग्य उपचारही वेळेत करता येतात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्छेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची.

0: कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण शासन आणि लोकसहभाग, हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. मानवाने प्रगल्भ मेंदूच्या वापराने आणि ज्ञानविज्ञानाच्या आधारे लावलेल्या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुकर, सुसह्य आणि आनंदी झालेलं आहे. परंतु मानवाच्या आधुनिक आणि आत्ममग्न जीवनशैलीमुळे सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास झालाय आणि समतोल बिघडून गेलाय. माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला पर्यावरणातूनच हवा, पाणी आणि अन्न प्राप्त करावं लागतं. प्रत्येक माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे पर्यावरण जर बिघडत असेल तर या प्रचंड बिघडलेल्या पर्यावरणाला दुरुस्त करणे केवळ शासन यंत्रणेला त्याचमुळे अवघड जाते आणि बऱ्याचदा अशक्य देखील बनते. आपल्या देशात आणि जगात अनेक ठिकाणी लोकसहभागातून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचे अनेक यशस्वी उपक्रम आपल्यासाठी प्रेरक ठरतात. खरं तर शासन आपल्या परीने विविध प्रकारचे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करतच असते, परंतु त्यामध्ये जर प्रत्येक लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला तर अशा योजनांचे यश मग मोठेच असते. अर्थात शासनाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशा योजना आखल्याच पाहिजेत. त्यासाठी पुरेशी तरतूद केलीच पाहिजे, कारण पर्यावरण जर स्वच्छ असेल तरच देशातील नागरिकांना सुदृढ असे आरोग्य प्राप्त होणार आहे. आज आपण शासनासोबतच लोकसहभाग यांच्याद्वारे आपल्या परिसराचं संवर्धन करण्याबाबतची चर्चा करूयात. शासनाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कायद्यांच्या आधारे कठोर भूमिका घेणे आता अपेक्षित आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी जलसंधारण करणे, नदी पुनर्जीवन करणे यासाठी नियोजन आता आपल्याला करावे लागेल. वृक्षतोडीवर नियंत्रण आणून जैव विविधता संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मोकळ्या जागा लोकसहभागातून विकसित करण्यासाठी नियमित कराव्या लागतील. शहरातील प्रचंड गर्दी, हवा प्रदूषण दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आग्रहाने करावी लागेल. कठोर प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी केली तर हवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. भावी पिढीमध्ये पर्यावरणीय साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि निसर्गाचं महत्व त्यांना कळावं यासाठी इको क्लब स्थापन करून वनस्पती आणि प्राणी, पशुपक्षी आणि जैवविविधता याविषयी महत्व विद्यार्थ्यांना आग्रहाने सांगावे लागेल. निसर्ग भ्रमण, वृक्ष दत्तक योजना, पर्यावरण ऑडिट, ऊर्जा बचत अभियान यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यामध्ये पर्यावरणीय सजगता निर्माण करावी लागेल. पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृती संशोधन करण्यासाठी बालवैज्ञानिकांना प्रोत्साहित करावं लागेल. शालेय आणि महाविद्यालयातील युवक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी आपल्या संस्थात्मक मांडणीतून आयोजित केलेल्या विविध उपक्रमातून आपल्या परिसरामध्ये नक्कीच अपेक्षित सकारात्मक बदल घडून येऊ शकतात एवढी शक्ती या विद्यार्थ्यांमध्ये असते. अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली होळी, विविध शाळा महाविद्यालयात होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीची वेगळी प्रेरणा आणि जाणीव देतो. देश म्हणजे देशातील माणसे असे मानले जाते. या अर्थाने जर देशाचा विकास घडवायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वर्तनामध्ये आता पर्यावरणीय साक्षरता आणून काही एक बदल घडावे लागतील. आपल्या जीवनशैलीने जर पर्यावरणाला हानी झाली असेल तर आपल्याच पर्यावरण स्नेही जीवनशैलीने त्यामध्ये उपयुक्त

0: त्याच्या प्रगतीचे भान जरासे राहू द्या रे. मित्र हो, तेव्हा आपल्या भारतभूमीच्या प्रगतीसाठी, या देशातील सुजलाम सुफलाम धरतीसाठी आपण आपल्या कर्तव्याचे भान जपण्याचा संकल्प आज करूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत शासन आणि लोकसहभाग, हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात एम एस लावण्या यांचं सॅक्सोफोन वादन आपण ऐकत होतात. राग कल्याणी आपण ऐकलात. त्यांना व्हायोलिन साथ सारदा मुरली, मृदंगम साथ कुमार एस कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालं.

0: नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वाने आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू यांचे आभार मानताना राष्ट्रपती म्हणाल्या की राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारी अशीच वृद्धिंगत होत राहो अशी कामना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेल शुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातल्या गणेशवाडी इथले लष्कराचे जवान वैभव तात्यासाहेब आवताडे यांना गेल्या शुक्रवारी जम्मूमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. गणेशवाडी इथं आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईत कुलाबा इथल्या नेव्ही नगर परिसरात काल नौदलाचा एक जवान, त्याची पत्नी आणि 2 अल्पवयीन मुलं यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आले. या जवानाने आत्महत्या केल्याचं तसंच त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढचा तपास सुरू असल्याचं भारतीय नौदलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
नंदुरबार इथं एका सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारानं दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागाने म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHIकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यातली 596 कोटी 76 लाख रुपये रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना राज्य सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले. बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण केल्याचा परिणाम नंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या वाढलेल्या मतदानात दिसून आला असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. 2025 झालेल्या निवडणुकीत युके, अमेरिका किंवा फ्रान्ससारख्या प्रगत देशात होतं त्यापेक्षा जास्त मतदान झालं असं ते म्हणाले. ज्ञानेश कुमार सध्या बिहारच्या दौऱ्यावर असून पाटणा विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकीत 67% मतदान झालं आणि आजवरचं हे सर्वात जास्त मतदान होतं अशी माहिती त्यांनी दिली. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या धावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झाने केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटोपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशानं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशाचा आजवरचा हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हौसेन शांतो यानं दिली आहे. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्स पर मात करत विजयी सलामी दिली आहे. एम्स्टेलविन इथं ड गटातल्या सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 झालेली आहेत. आजची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत सायंकाळी 5:00. नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्र, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी. 3:11 होत आहेत.

जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 दिनचा हा सारांश आहे. कोकणामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस जोर धरलेला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या सौम्य सरींची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. प्रमुख नोंदी सेंटीमीटरमध्ये राजापूर 5, देवगड 5, कणकवली 5, मंडणगड 5, श्रीवर्धन 4, दोडामार्ग 3, रामेश्वर 3, लांजा 2, रोहा 1 सेंटीमीटर, माणगाव 1 सेंटीमीटर, मध्य महाराष्ट्रात गगनबावडा इथे 7, महाबळेश्वर 6, राधानगरी 4, लोणावळा 3, मराठवाडा भागात नांदेड 2, वसमत 2, विदर्भात गोंदिया 6, आमगाव 2, चिमूर 1, मोरगाव 1, तलाव विभागात तामिणी 7, आंबोणे 6, शिरगाव दावडी 5, डोंगरवाडी 4, लोणावळा टाटाणी ऑफिस प्रत्येकी 3, वैतरणा तुलसी प्रत्येकी 4, अप्पर वैतरणा मध्य वैतरणा प्रत्येकी 3, तांसा आणि विहार 2 सेंटीमीटर. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी, कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी, मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश ढगाळलेलं असेल, पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. कमाल तापमान 31, किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मच्छीमार बांधवां

0: हाँ पहुंच गया। प्रणाम पिताजी। नहीं पुराना रूम है, डोनेशन के हिसाब से तो बकवास ही है। हाँ पढ़ाई तो अभी जोरों से करेंगे, माताजी के आशीर्वाद से सब अच्छा होगा। ठीक है शाम को करूंगा मैं कॉल, तब बात करेंगे। ठीक है बाय।
1: इकड़े देखो।
0: ओह हेलो, माय सेल्फ श्री राघव खन्ना, यू कैन कॉल मी SRK।
1: पांडुरंग लुकतुके। देखो पहिलेच दिन एक गोष्ट नक्की कर लो, दरवाजे की वो बाजूची जागा तुम्हारी और ये बाजूची मेरी, तेरा वो जो कुछ भी धंगड़ धिंगा है ना वो उधरच करने का। खुशाल चेंडू गिरी खोली में चलेगी नहीं। मैं गांव से आया है मतलब आंडू पांडू नहीं हुआ, समझ ला ना।
0: आओ हाथ मिलाओ दोस्त।
1: हाँ ऐसे मिलन मिसळून रहने का, हाँ लफड़ा कमी करने का। हाँ हेलो अप्पा। हाँ मिळाली बर का खोली? आओ आपल्या समोरची ती जोगळेकरांची चंपी राहती ना, अगदी तिच्या शेतावरच्या खोली सारखीच आहे। हा हा हा कॉलेज पासून जवळच आहे हॉस्टेल, आणि मुलींचं पण हॉस्टेल आहे शेजारीच। नाही नाही अप्पा त्यामुळं घाबरण्यासारखं काही नाही। हा बरोबर, आता सगळं स्थिर स्थावर झालं कीच करतो फोन। हा ओके ओके।
0: जरा नहा के आता हूं।
1: जरा कशाला, पूर्णच या आंघोळ करून येड फुकणं गावाला दुखणं।
2: इथून तर झकास दिसतंय लेडीज हॉस्टेल, सिनेमा 24 तास।
0: क्या लफड़ा है, पानी ही नहीं है। ए सामने क्या देखता है बे? लेडीज हॉस्टेल।
1: हे अरे यार येडाय का शिट्टे काय मारतोय,
0: देखना देखना बे।
3: हे यू स्टॉप। तू
1: पांडुरंग आप्पा साहेब लुकतुके, जिल्हा सातारा तालुका वरसगाव, बापाचं नाव आप्पा साहेब लुकतुके हयात।
3: कशात?
1: हयात हयात।
3: बर ते जाऊ दे, तू काय केलं सत्ता मगाशी?
0: ए क्या किया बे?
1: ए येडाय का रे? ती तिथ मी इथ, काय करणार रे?
3: हो का? मग रेक्टर समोर कळेलच सगळं।
1: आओ आओ ऐका ना बाबा, ऍक्च्युली आय लाईक बर्ड वॉचिंग। यु नो
2: व्हॉट अ बर्ड इट इज।
3: यावेळी मी सोडतीये पण पुढच्या वेळी सोडणार नाही। आणि आता खिडकी बंद करून शिट्ट्या वाजवायच्या तेवढ्या वाजवा।
1: पण खिडकी लावल्यावर बर्ड कसे दिसणार?
3: कसला
1: निर्लज्ज, निर्लज्ज म्हणायचंय का?
3: कसला निर्लज्ज माणूस आहे हा।
0: फॉरगेट इट, प्लीज हॅव अ सीट, बी कम्फर्टेबल। बाय द वे आय एम श्री राघव खन्ना, यू कॅन कॉल मी SRK।
3: ओ आय एम अदिती, अदिती झुंझुनवाला।
0: ओ मीन्स AZ झुंझुनवाला। By any chance, MD of Mercedes? Excuse me. Hello? Listen. तू भी बस इस रूम जैसा ही है, एकदम ओल्ड फैशन।
1: ए तू शानपणा शिकू नको आम्हाला, वर्षानुवर्ष कष्टात दिवस काढणाऱ्या विदर्भाचा रहिवासी आहे मी, सांभाळून घ्या मला।
0: मगाशी तू म्हणालास की मी साताऱ्याचा आहे।
1: अरे मी साताऱ्याचाच आहे रे बाबा, पण इथली एक पद्धत आहे, एखादी गोष्ट जमली नाही किंवा धड करता आली नाही किंवा गळ्याशी आली ना की जाहीरपणे ओरडून सांगायचं की मी विदर्भाचा आहे।
0: मग बाकीचे म्हणतात बाबा केलंस तेवढंच पुष्कळ केलंस।
1: पण मग आता माझ्यासारख्या लो बजेटवाल्यांनी या वयात काय करावं?
0: मला वाटतं तू ना तुझ्या आवडत्या हिरोईनला लव्ह लेटर्स पाठवणं सुरू कर, म्हणजे ना इमोशन्स ऍटोमॅटिकली डेव्हलप होतील।
1: हा तिच्या ते तर मी दर 15

0: त्या दिवसांनी पाठवतो.
1: हो कुणाला?
0: एस एस सुंदर राजनला.
1: काय सन टीव्हीवर असते?
0: ऐश्वर्या बरोबर असते.
1: काय सांगतो?
0: तिच्या प्रत्येक ग्रुप डान्स मध्ये डावीकडून तिसरी नाचते.
1: बापरे, तुम्हाला कुछ भी होने वाला नाही.
0: हे बघ, मला लहानपणापासून शिकवले अंथरूण पाहून हातपाय पसरायचे. म्हणजे आपला अपेक्षा भंग होत नाहीतर आपण उगाच चवळीच्या शेंगेचं स्वप्न बघायचं आणि सुरणाच्या गड्ड्याशी जमवायचं. यात काय मजा नाही लेखा.
1: जो होना है वो तो होता ही है, पण निदान आपण स्वप्न बघताना तरी मोठं बघायचं. अरे म्हणजे झकास स्वप्न बघितल्याचं तरी समाधान मिळतं.
0: खूप वर्ष फसलोय अशी स्वप्न बघून, अगदी प्रत्येक बाबतीत. त्यामुळं ना हल्ली नवीन स्वप्न बघायचं धाडसच होत नाही आपलं.
1: तुला पहिल्या पहिल्या माझ्या लक्षात आलं, इतिहास किंवा राज्यशास्त्र अशा विषयात बी ए करून नेटसेटची परीक्षा देऊन तू प्रोफेसर होणार.
0: आईला तुला सगळंच माहिती म्हटल्यावर प्रश्नच मिटला. बाय द वे, पण तू कुठला?
1: मी झाशीचा.
0: पण मराठी बरं बोलतोस.
1: हो, इथे यायचं ठरवलं आणि मराठीचा क्लास लावला. मध्ये लफडा झाला ना, म्हटलं पुन्हा असं झालं तर आपली पॉलिटिकल साईड तरी सेफ पाहिजे. अरे आमच्याकडे ना सगळेच आता मराठी शिकून इथे येतात.
0: तुमच्या तिकडे मराठीचे क्लासेस आहेत?
1: क्लासेस आहेत. अरे मोजून दमशील, रेग्युलर बॅच, वेकेशन बॅच, वीकेंड बॅच मध्ये सुरू असतात क्लासेस.
0: आईला जोरात छपाई आहे रे.
1: बिझनेस बरोबर ओळखतात आमच्याकडचे लोक. इथले लोक काही तिथं येऊन क्लासेस उघडणार नाहीत हे चांगलं माहिती होतं त्यांना, त्यामुळे त्यांनीच इनिशिएटिव्ह घेतला. थोडी फाईट मारली, एकदम असं झकास शिकवत नाहीत, पण इथं आल्यावर आणणार नाही इतकं शिकवतात.
0: नाही, मला लहानपणापासूनच येते ही भाषा. पण पेपरात मार्क जाण्याशिवाय याचा कधीच काही उपयोग झाला नाही.
1: उपयोग केला नाही म्हणून उपयोग झाला नाही. आता ना माझं प्लॅनिंग बघ, आधी ऍडमिशन, मग स्टुडंट काउन्सिल मध्ये इलेक्शन, मग नोकरी. ती सुरू झाल्यावर कांदा पोहे.
0: कांदा पोहे खायला नोकरी लागेपर्यंत कशाला थांबायचं? अरे आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. जमलं तर जमलं, इथे येऊन शिकता ते ठीक आहे, पण इलेक्शनही लढवणार म्हणजे दिल्लीतून पेशवाई चालवण्यासारखं झालं तुमचं.
1: मग तू लढव. आहे हिम्मत? दुसऱ्याच्या नावानी ओरडणं सगळ्यात सोपं असतं पीएल, पण आपण स्वतः काही करणं खूप अवघड असतं.
0: तू सगळं ठरवूनच आलायस बहुतेक. ते सगळं ठीक आहे, पण इतकी वर्ष इथं असणाऱ्यांना हे पटायला हवं ना.
1: कुणाला पटो ना पटो, मी इथे आलोय, इथेच राहणार, काउन्सिलची इलेक्शन लढवून काउन्सिलवर पण जाणार.

0: चला अभ्यासाला बसा, लुकतुके. विषय इतिहास, धडा पहिला, उत्तर भारतीयांची महाराष्ट्रावरील आक्रमणे. 17व्या शतकात सर्वप्रथम दिल्लीच्या बादशहाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर वळली. इथली संपन्नता त्याला मनापासून भावली. समृद्धी संपत्तीच्या लोभानं अनेक योजना त्यानं तयार केल्या आणि आक्रमणाचं क्रूर सत्र तेव्हापासूनच सुरू झालं आणि ते आजही सुरू आहे. आणि अनेक वर्ष महाराष्ट्रात राहूनही औरंगजेबाला अपयशच आलं आणि इसवीसन अमुक अमुक साली तमुक तमुक जवळ त्याचा मृत्यू झाला. काय हे लोक बाहेरून इथं मरायला येतात देव जाणे.
1: काय बोला बे?
0: नाही म्हटलं, दिल्ली झाशी जवळजवळच आहेत ना रे?
1: अंतर आहे बऱ्यापैकी का?
0: नाही, यात काही दिल्लीतल्या थर्ड क्लास लोकांचे फोटो छापलेत, त्यांच्यात आणि तुझ्यात जरा साम्य दिसलं म्हणून विचार. शी काय वास रे घाणेरडा, हे असं सारखं भरमसाट फुसफुस करण्यापेक्षा एकदाच का होईना आंघोळ करत जाणार आहे रोज.
1: तुला फार शंका येत आहेत आजकाल, येऊ का तिकडे?
0: हा हॅलो, हा बोला सर. हो हो हो, मी भरला होता काल फॉर्म. हो हो, म्हणजे कॉम्प्युटर येतं ना थोडं वापरता, इंग्लिश पण समजतं थोडं थोडं.

0: यस आई कैन टॉक इंग्लिश. ओके ओके ठीक आहे, कळवा सर.
1: आई कॅन टॉक इंग्लिश. कुठे तोडलेस तुझ्या इंग्लिशचे तारे?
0: अरे काही नाही रे, ती आपल्या युनिव्हर्सिटीची योजना आहे ना, अर्न अँड लर्न. रोज 3 तास काम केल्यावर 50 रुपये मिळतात.
1: साला फिर इतना तकलीफ काय करे?
0: ये हात में देख रहा है ना, इस मोबाईल में महीने के महीने कार्ड डालना पडता है. शिवाय मेस लावायची, पाऊसही नको तेवढा पडलाय, त्यामुळे हातातलं पीक फार मातीत गेले. घरातल्यांकडून काही मागण्यापेक्षा इथं काम केलेलं बरं.
1: अरे काम कर ना. पण मग अर्न अँड लर्न कशाला? बीपीओ जॉईन कर.
0: नको रे बाबा, ते सगळे एकदम चकचकीत वातावरण, गुळगुळीत माणसं, हे आपल्याला नाही जमायचं. ते चला, तिथे लोक हसतात सुद्धा इंग्लिश मधून आणि रडतात सुद्धा इंग्लिश मधून. नाही, आपल्याला झेपायचंच नाही. ते आपलं बरं आहे अर्न अँड लर्न. त्या सुब्रमण्यमचा, त्या इडली सांबरचा सल्याचा प्रॉब्लेम मिटला ना की सगळं ठीक होईल.
1: कोण सुब्रमण्यम? अण्णा ग्रुपमधला? त्यांनी काय केलं?
0: अरे त्यांनी पण फॉर्म भरलाय ना या स्कीममध्ये. एकच जॉब राहिलाय आणि आम्ही दोघं आहोत.
1: सुब्रमण्यम ना? तू टेन्शन मतले मेरे दोस्त, मैं हूं ना. तुझे जॉब चाहिए ना, मिल गया समझो.
0: तो सुब्रमण्यम काय जावई आहे का तुझा?
1: चांगला मित्र आहे रे तो, ऐकेल मी सांगितल्यावर. सब सेट करता हूं मैं तेरा.
0: लय भारी काम होईल राव तसं झालं तर.
1: मग
0: पण साल्या, तू तर इलेक्शन जिंकायच्या आधीच काम करायला लागलास रे.
1: काम इलेक्शनच्या आधीच करायची असतात. बरं, मी आता बाहेर जातोय. कोणी आलं तर सांग, उद्या सकाळीच भेटीन म्हणून.
0: गेले 2-3 दिवस बघतोय मी तुझ्या त्या 5-50 भोचक भावाने आहेत ना, त्यांना सगळं सांगावं लागतं बरं का मला. कधी गेला, कुठे गेला, काय कपडे घालून गेला, का गेला तसाच?
1: अरे मग सांग त्यांना पब मध्ये गेलाय म्हणून.
0: पब? हा पब,
1: प ब पी यू बी पब. यायला चल, येतो मी.
0: पी यू बी पब, डिक्शनरी काय म्हणते ते बघतो मी. पी यू बी पब, मुला मुलींनी एकत्र येऊन नाच करायची जागा, जिथे मुली अशा पद्धतीनं नाचतात की मुलांनाच लाज वाटते. जायला हे येडं पैसे टाकून लाजायला जात, पण जायला पाहिजे गाडे एकदा.
2: नमस्कार, येऊ का?
0: नशीब, मांडीवर बसून नाही विचारलं. कोण आपण?
2: मी बंडू. या इथं हॉस्टेलच्या बाजूला आमची मेस आहे.
0: बरं झालं आपण आला. अहो, आल्यापासून धावपळ सुरू आहे माझी. मेस शोधायला वेळच मिळाला नाही मला अजून.
2: अरे वा, खोली झकास आहे बघी तुमची. हे काय, समोर लेडीज हॉस्टेल, याला म्हणजे सिनेमा 24 तास.
0: अरे मी आध्यात्मिक माणूस आहे आणि ही सगळी मोहाची माया. इट मीन्स मोहावर मोह, मोहावर मोह आणि
2: मोहावर मोह.
0: म्हणूनच मी जे काही बघतो ना, ते सगळं अध्यात्माच्या दृष्टीनं बघतो.
2: आणि शिट्ट्या पण त्या मारता, त्या अध्यात्मातनच मारता का?
0: तुमचं आडनाव बापटे गाव
2: का?
0: नाही, स्वतःचे धंदे सोडून दुसऱ्याच्या भानगडीत नाक घालणाऱ्यांची आडनावं अशीच काहीशी असतात.
2: कसं माहितीये का, शिट्ट्या तुम्ही मारता पण गप्पा तुमचा पार्टनर मारतो म्हणून विचारलं.
0: ओ आओ, पण त्या दिवशी खरंच शिट्टी मी नव्हती मारली.
2: हो माहितीये, हो मला माहितीये. इतके वर्ष बघतोय मी हॉस्टेल, तुमच्यासारख्यात शिट्ट्या मारायची धमक असती तर प्रश्नच नव्हता.
0: नाही पण मला तर आता असं वाटतंय, त्या दिवशी केला असताना जरा प्रयत्न तर बरं झालं असतं. अहो, इतकी गोरी पोरगी आयुष्यात पाहिली नव्हती हो. आमच्या गावाकडं सगळंच झालं फेअर अँड लवली. त्यात कुणी बरं असेलच तर त्यावर आमच्या पाटलाच अडोळा.
2: चालायचं चालायचं, ते म्हणतात ना, ज्याच्या हाती ससा तोच पारधी.
0: न सुटणारे प्रश्न आहे तो हे. असो बर, मला तुमच्या मेस बद्दल जरा सांगा, काय स्पेशल काय बनवता तुम्ही तिथे?
2: इथे विचारलं ठीक आहे, पण मेस मध्ये येऊन विचारू नका. आम्ही जे काही बनवतो ना ते स्पेशल असतं. तुम्हाला सांगतो, इंग्रजांपासून मेस चालवतोय आम्ही. ऐतिहासिक खानावळ आहे आमची.
0: हो मग जेवणही ऐतिहासिकच असतं का? तेही रोज बनवता नवनवीन?

0: आवडला आवडला. काय थट्टा करता राव. आता असं करा, एकदा जेवायला या. एकदा आलात ना की आयुष्यभर विसरणार नाही तुम्ही आम्हाला.
1: नक्की नक्की. एकदा जरा मेनू सांगून ठेवा ना आपल्याला, म्हणजे खूप भूक ठेवून जेवता येईल मला.
0: हा आता असं बघा, सोमवारी पीठ लावून पडवळ, मंगळवारी ताकातला शेपू, बुधवारी अंबाडी भाकरी, गुरुवारी लाल माठ, शुक्रवारी लाल भोपळा, शनिवारी हिरवा माठ आणि रविवारी अर्थातच मिक्स व्हेजिटेबल. ओ शिल्लक असताना सगळं आठवडाभराच
1: नाही, मग जेवण करूनच येत जाईन तुमच्या मेसमध्ये.
0: अहो मजा केली हो, मजा केली तुमची. कधी या. अहो आपल्या घरच्यासारखं जेवण मिळतं आमच्याकडं. हां आणि हा पास हा दोन्ही वेळेला चालतो.
1: आणि पैसे
0: तुम्हाला काहीही द्यायची गरज नाही. कसं आहे बरं का, बाहेर गावून जी लोकं येतात ना, त्यापैकी एखाद्या गरजू विद्यार्थ्याला दरवर्षी आम्ही अशी सवलत देतो.
1: तुम्ही कसं ओळखलत की मी गरजू आहे म्हणून?
0: तुम्ही जसं ओळखलत, मी बापट आहे, अगदी

0: आईला खोलीचा पार उकिरडा केलाय. सगळ्या खोलीभर बिअरच्या बाटल्या. हे उठ रे. अरे तो रेक्टर येऊन गेला मगाशी. विचारत होता महाराज कधी उठणार आहेत.
1: अरे टेन्शन मत ले यार. काल एक बाटली त्याच्याकडे पोचली आहे.
0: हे बघ, मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की हा असला धांगडधिंगा इथं चालणार नाही. अरे काल रात्री 1:15 हकललं सगळ्यांना, तेव्हा हा दंगा थांबलाय तुमचा.
1: अरे चलताय यार. काल तुला पण ऑफर केलं होतं ना सगळं, मग कशाला उगाच कटकट करतोय.
0: हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, मला हे चालणार नाही.
1: चालवून घ्यावं लागेल. ए पीएल, ये क्या इधर? साला शर्म नहीं आती तुमको? ये लिफलेट तुम यहां ला भी कैसे सकते हो?
0: अरे वो अभिजीत सरपोद्दार है ना, कल खुद वाट रहा था उसका लिफलेट.
1: साला
0: मुझे भी दिया, मैं आया लेके. अरे इसकी एक बाजू पाटकोरी है ना, तो हिसोब लिखने के लिए उपयोग होता है इसका.
1: साला अभी तक फॉर्म भी नहीं भरा मैंने नॉमिनेशन का, और साली की पब्लिसिटी भी शुरू हो गई.
0: अरे म्हणून काय झालं. आणि तुला काय वाटतं, तो सरपोतदार जिंकणार आहे? विसर रे, निवडणुकीत जिंकायला लॉबी लागते. लॉबी नुसतं स्वतःच्या नावानी बोंबलून काही होत नाही.
1: अरे लेकिन तुमचा माणूस उभाय म्हटल्यावर सगळे त्यालाच मत देणार.
0: हे बघ, आमच्याकडं ना या बाबतीत प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत, अपेक्षा वेगवेगळ्या आहेत, त्यामुळं सरपोतदारला मतं मिळणार नाहीत. अरे असंही होईल की खूप लोक मतदानाला सुद्धा येणार नाही ना.
1: पण मी जिंकल्यावर बोंबाबोंब नक्की करतील.
0: हो, कारण निषेध व्यक्त करणं हा मराठी माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे.
1: हो,
0: आणि तो आम्ही करणारच. हे बघ, तू अण्णा लॉबीचा जुगाड केलंस ना, तर तू जिंकलास म्हणून समज.
1: वो मैं सेट कर दूंगा, सुरुवात पण केली आहे. एपीएल आता ना मला थोडी मदत कर. अरे मला नॉमिनेशनचा फॉर्म भरायचा आहे मराठीतून. मी भरलाय तसा. ए पण इथे काय लिहू रे? मी आदर्श उमेदवार आहे कारण
0: मी लफंग आहे, निगरगट्ट आहे.
1: ए
0: अरे म्हणजे फॉर्म भरल्या भरल्या तू काउन्सिलवर डायरेक्ट जाशील.
1: अरे ज्या कारणांनी निवडणूक जिंकायची असते ती फॉर्मवर लिहायची नसतात, त्यापेक्षा मला वाटतंय तेच चांगलंय. मी आदर्श उमेदवार आहे कारण माझं सूत्र आहे कर्मण्येवाधिकार असते मा फलेशु कदाचन.
0: हा हे झकास आहे.
1: ए पी एल थँक्स यार, आज खूप मोठं काम केलंस. ए पण मी सांगितल्याप्रमाणे तुझं काम केलंय. हा हे बघ
0: बहू, अर्न अँड लर्न. आईला झकास काम केलंस लाय का तू.
1: मग
0: हे पण तो सुब्रमण्यम.
1: अरे तू आम खाव ना, पेड क्यों गिनते हो?
0: नाही नाही पण तू हे जमवलंस कसं? फार ऑफिस पर्यंत सेटिंग लावलंस का काय?
1: मला आता कळायला लागलं इथं लोकांशी कसं वागायचं ते. इथल्या लोकांची ना एक वेगळीच सायकोलॉजी आहे. इथे प्रत्येकाला

0: कशाचा ना कशाचा तुरा आहे, कुणाला आपल्या स्टेटसचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला ब्रँड नेमचा. त्यामुळे चान्स मिळाला की आपला तुरा दुसऱ्याला दाखवायचा आणि म्हणायचं माझा तुरा मोठा, माझा तुरा मोठा. त्यामुळे तसा चान्स मी त्यांना देतो आणि माझं काम करवून घेतो.
1: चांगलाच अनुभव आलेला दिसतोय तुला इथल्या लोकांचा.
0: मग तुला तर तुमचे इथले लोक गावाकडचा म्हणून हसतात, चिडवतात, त्यामुळे तुला काहीच ऑप्शन नाहीये.
1: म्हणजे
0: त्या मानाने आमच्या इथली माणसं आहेत ना फार चांगली आहेत. गावाकडचा की शहरातला असा फरक न करता आपला माणूस म्हणून मदतच करतात.
1: खरंय. म्हणूनच इतक्या लांबून येऊन तुम्ही इथे निवडणुका जिंकता
0: आणि तुम्ही एकमेकांना खेकड्यासारखं खाली खेचता.
1: अरे पण माणूस लायक नसेल तर त्याला का वर जाऊ द्यायचं?
0: त्यापेक्षा नालायक माणूस तिथे जाऊ नये म्हणून. आणि त्याहून महत्वाचं, उभा राहणारा माणूस आपल्यातला असतो ना म्हणून.

0: टायटॅनिक
1: कालच पाहिला हिंदीतून.
2: हाय
3: बाय.
2: काय हे पीएल, मी तुझ्याशी गप्पा मारायला आली आहे आणि हाऊ मीन ऑफ यू.
3: बाय द वे, आपण काय शिकता?
2: म्हणजे ऑफिशियली बी ए, पण सध्या डॅडचा बिझनेस बघते. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे ना आमची, बरंच काम असतं रे, त्यामुळे ऑफिसला गेलं की बाकी काहीही करायला वेळच मिळत नाही.
3: कामाचा असा व्याप वाढला की सहकार्य घ्यावं आजूबाजूच्या लोकांचं.
2: यू आर राईट. एक दिवस वैतागून मी बेबीला सांगितलंच की कामाचा लोड खूप वाढतोय माझा, कुणी पार्ट टाइम जॉब करायला तयार असेल तर ते पाठवून. म्हणून मग बेबीने इडली सांबार आणि त्याच्या आणखीन दोन मित्रांना पाठवलं, म्हणून तर मला हा वेळ मिळतोय.
3: चांगलंय,
1: शेवटी वेळेला लोक मिळणं महत्वाचं, नाही का?
2: अँड यू नो आय एम पेईंग देम क्वाईट गुड. म्हणजे ते सोमवार ते शुक्रवार रोज 3 तास काम करतात आणि 4,000 मिळवतात.
1: साली गरज असते हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांना, पण लांबून इथे येणाऱ्यांना त्याची जास्त गरज असते, कारण त्यांना पबमध्ये जावं लागतं, मोटारसायकल घ्यावी लागते, ब्रँडेड कपडे वापरावे लागतात, मैत्रिणी मिळवाव्या लागतात. तू बरोबर आहेस हे सारखे. या पीएलच्या गरजेपेक्षा त्या सुब्रमण्यमची गरज जास्त महत्वाची आहे. तू
4: चला पीएल, चहा घ्या. तुमचा इतका वेळ कुठे आला मला होता?
3: अरे हां, काही नाही, ते जरा घरून फोन आला होता ना, त्यामुळे उशीर झाला. येतोच 5 मिनिटात येतो.
4: पीएल पीएल, तुला खरंच साधं खोटं बोलता येत नाही.
3: बुचगावणं झालंय माझं, सगळं दिसतं, पण सलग करता काही येत नाही.
4: चालायचं चालायचं हे बघ, 4 दिवस आपले, 4 दिवस दुसऱ्याचे.
3: सांगायचं काय आणि बोलायचं काय, पण विचार करताना ना एकच किडा येतो सारखा डोक्यात, पीएल का एसआरके यांच्यामध्ये अस्तित्वाचा प्रश्न कायम पीएलचाच काय येतो.
4: अस्तित्व, बापरे, ही असली फिलॉसॉफिकल भाषा मला अजिबात कळत नाही रे राजा. पण कॅन्टीन मध्ये एवढे वर्ष राहून एक गोष्ट मला पक्की समजली आहे. हे बघ, जगात दोनच प्रकारची माणसं असतात, एक म्हणजे खूप पैसे असणारी आणि दुसरी आपल्यासारखी. हा, त्याचा थोडासा त्रास होणारच,
3: कधी कमी तर कधी जास्त, हेच पाहत आलोय आजपर्यंत. पण मनात ना कायम एक गृहित धरलं होतं, होम पिचवर आपण हरत नाही. बघ ना, बाहेरून आलेल्या प्रत्येकाविरुद्ध शेवटी आपण जिंकलोय.
4: नेहमी जिंकणार.
3: पण आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. इथे येणारे आपल्याच आजूबाजू

0: आजूबाजूच्या प्रांतातलेत रे, त्यांना कसं थांबवायचं हे कुठं लिहिलंय? आणि मुळात सारे भारतीय माझे बांधव आहेत या प्रतिज्ञेमुळं त्यांना थांबवण्याचा अधिकारही उरला नाही आपल्या.
1: बरोबर आहे. अरे इथं कोणीही कधीही केव्हाही येऊ शकतो.
0: निदान तेव्हा भाषेचा तरी मुद्दा होता, पण आता तोही राहिलेला नाही, त्यामुळं कोणत्याही मार्गानं विरोध करण्याचा अधिकारच उरला नाही आपल्याला.
1: विरोध करायचा अधिकार कधी आपल्याला होता का नव्हता, यापेक्षाही महत्वाचं आहे आपल्याला इथलं वातावरण टिकवायचंय. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जपलेलं वातावरण टिकवायचा अधिकार आपल्याला नक्कीच आहे. इथं येण्याबद्दल कोणालाही विरोध नाही, पण इथं येणाऱ्या प्रत्येकानं जबाबदारीनं वागणं बंधनकारक आहे. आणि दुसऱ्याला त्याची जबाबदारी सांगत असताना आपली जबाबदारी आपण ओळखणं हेही तितकंच महत्वाचं आहे.
0: हे तुला कळलं, मलाही कळलं.
1: अरे
0: पण त्यांना कळायला हवं ना, त्यांचा सगळा प्रकारच वेगळा आहे रे. सगळं हायफाय इंग्लिश स्टाईल्स त्यांच्या सगळ्या.
1: पीएल जग बदलतंय. आणि मला सांग, तू सुद्धा इतका लिमिटेड विचार का करतोयस? तुझा प्रतिस्पर्धी बदलत्या काळानुसार जर बदलत असेल तर हे नक्कीच शिकण्यासारखं आहे. अरे काळाच्या ओघात काही गोष्टी तुला मान्य कराव्याच लागतील, आत्मसात कराव्या लागतील. आम्ही केल्या तशा.
0: उदाहरणार्थ
1: आता आठवड्यातले सातही दिवस मेस सुरू ठेवावी लागते. पूर्वी कसं होतं, जेवण फक्त सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 7 ते 9 एवढ्याच वेळेत मिळेल. हे सगळे असे बोर्ड काढायला लागले. रोज रोज तीच भाजी न देता लोकांच्या चवीला ओळखून मेनू बदलावा लागला. अरे वर्षानुवर्ष दुपारची वामकुक्षी घ्यायची अत्यंत आवडती सवय ती सुद्धा जरा कमी करायला लागली. जर ही जगण्याची स्पर्धा असेल तर ती जिंकण्यासाठी खिलाडू वृत्तीनं स्पर्धेत उतरावंच लागेल. पीएल उगाचच बाहेर उभं राहायचं आणि आरडाओरडा करायचा, यात काही मजा नाही. विरोधासाठी विरोध करण्यात काहीही अर्थ नाही.
0: तू म्हणतोयस ते बरोबर आहे. पीएल का एसआरके हा प्रश्न तात्कालिक आहे. इथं कायम प्रतिस्पर्धी बदलत जाणार आहे.
1: तेव्हा आपल्याला स्पर्धेत टिकायचंय शेवटपर्यंत. चल 5 मिनिटात खाली ये. आणि हो, अरे कॅन्टीन कमिटीसाठी तुझं नाव द्यायचं ठरवलंय मी.
0: मी माझं नाव?
1: हो, कॅन्टीन व्यवस्थित चालावं असं तुला वाटतं ना? तुझं मत विचारात घेतलं जावं असं तुला मनापासून वाटतं ना? वाटतं ना, मग तुला उभं राहावंच लागेल.
0: पण मला ते जमेल का सगळं?
1: हे बघ, तुला मला अस्वस्थ होणाऱ्या सगळ्यांना हे जमवायला लागेल. कारण आपल्याला आज पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कोणत्याही पुस्तकात नाही येत रे, पण पुस्तकातले संदर्भ वापरून ती उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत.
0: थोडक्यात काय, आपली बाजू मांडण्यासाठी लढत राहणं हा आपला गुणधर्म आहे, आणि लढून जिंकणं विधिलिखित.
1: वा वा पीएल, कसं बोललात. या 5 मिनिटात या कॅन्टीन मध्ये.
0: बहुतेक म्हणूनच इतिहासाच्या पुस्तकाशेवटी असलेलं एक वाक्य माणसाच्या मूळ वृत्तीवरूनच लिहिलेलं असत. मॅन इज नॉट मेड फॉर डिफीट, ही कॅन बी डिस्ट्रॉइड बट कॅनॉट बी डिफीटेड. माणसाची निर्मिती ही हरण्यासाठी झालेलीच नाही, तो नष्ट होईल पण कधीच हरणार नाही. आता तर खरी सुरुवात आहे.

आत्ताच आपण पीएलका एसआरके हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते योगेश शेजवलकर आणि यातील सहभागी कलाकार पांडुरंग लुकतुके, प्रसाद बेडेकर, राघव खन्ना, साकेत राजे, आदिती, शिवानी कराडकर बंडूच्या भूमिकेत, बालाजी देशपांडे आणि सादरकर्त्या होत्या गौरी लागू. श्रोते हो.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मानवी शरीर ही निसर्गाची सर्वात मोठी आणि गुंतागुंतीची कलाकृती आहे. या कलाकृतीचा मूळ पाया आपल्या अस्तित्वाचा नकाशा म्हणजे आपला DNA आणि आपली जीन्स. आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण केवळ हा नकाशा वाचू शकत नाही तर त्यात बदलही करू शकतो. अनेक असाध्य जनुकीय आजार मुळासकट संपवण्याची ताकद आजच्या वैदिक शास्त्रात आहे. पण जेव्हा माणसाच्या हातात निसर्गाची रचना बदलण्याची ही अफाट शक्ती येते तेव्हा विज्ञानासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे नैतिकतेचा. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या महाराष्ट्रातील नामवंत क्लिनिकल जेनेटिसिस्ट डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर. या क्षेत्रातील त्यांना जवळजवळ मागच्या 14 वर्षांचा अनुभव आहे. मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एकूणच जेनेटिक्स आणि इथिक्स म्हणजे जनुकशास्त्र आणि त्याबरोबर आपण नीतिमूल्यांचा हा जो काही विचार करत आहोत हे थोडंसं आम्हाला सर्व श्रोत्यांना समजावून सांगा.
1: रोशन आणि आकाशवाणी यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की जेनेटिक्स आणि जिनॉमिक सायन्स आता कुठे लोकांना जास्त विस्ताराने समजू लागत असताना सुरुवातीलाच त्यांनी इथिक्स आणि नैतिकता हा मुद्दा चर्चेसाठी घेतला. नैतिकता ही खरं म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. जेनेटिक्समध्येच ती आहे आवश्यक असं नसतं. परंतु झालंय काय की जेनेटिक्सच्या आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी आणि आता येऊ घातलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळा तंत्रज्ञानाचा जो पसारा खूप वेगाने वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाच्या हातामध्ये येत चाललेली अफाट ताकद याचा वापर करण्याचा मोह होऊ शकतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि म्हणून आता नैतिकतेचे मुद्दे जास्त प्रमाणात चर्चिले गेले पाहिजे असं मला वाटतं. समाजामध्ये हे मुद्दे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काळात चर्चिले गेलेच आहेत पण आता ते जास्त प्रमाणात आणि जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन व्हायला पाहिजे. कारण जेनेटिक्स आणि हा जो मुद्दा आहे की यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावामध्ये असा पिक्चर लावला जायचा पडद्यावरती, हळूहळू मग थिएटर आले जिथे 400-500-200 लोक बसू शकतील, मग त्याच्यानंतर TV आला जिथे 10 लोक बसू शकतील आणि आता आपण सगळं मोबाईल म्हणजे एकदम पर्सनल चॉईसने सगळं बघतो. तसंच जेनेटिक जिनॉमिक्सच्या क्रांतीमुळे आपल्याला आता पूर्वीच्या मोठ्यापेक्षा जास्त प्रमाणात पर्सनलाइज्ड मेडिसिन होत चाललं, पर्सनलाइज्ड चॉईसेस होत चालले आणि त्यामुळे प्रत्येकाच्या दारापाशी हा नैतिकतेचा मुद्दा येऊन ठेपेल अशी परिस्थिती उद्भवली आहे. कारण की जेनेटिक्स आणि जिनॉमिक्स हे फक्त आजारांच्या बाबतीत नसतं. आपण खूप सढळपणे त्या टर्मचा वापर करतो म्हणजे याचे जीन्स अमुकच आहेत किंवा हे काय अनुवंशिकच असेल किंवा रंग, बांधा, उंची हे पण अनुवंशिकच आहे, मग बुद्धिमत्ता पण अनुवंशिक आहे का, म्हणजे ते कधीकधी खूप पर्सनल वैयक्तिक क्षेत्रात पण वापरलं जातं. आणि एकीकडे पाहतो की एकदमच जेनेटिक आजारांची भीती असते दुर्मिळ, म्हणजे हा आजार बराच होणार नाही का, किंवा बरा होण्यासाठी मग मी काहीही करायला तयार आहे, किंवा मग संशोधन झालं आहे की नाही हे माहिती नसताना तो उपचार जणू काही आता वापरलाच पाहिजे, किंवा सुडो सायन्स आपण जे म्हणतो छद्मविज्ञानाचे उपचार, किंवा जे काही प्रूफ झालेले नाही ते उपचार वापरले पाहिजे, अशा सगळ्या गोंधळामध्ये ती व्यक्ती सापडण्याचा आणि ती फॅमिली सापडण्याचा एक शक्यता असते. आणि शिवाय जिनॉमिक्स आपण कोविडपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ते शब्द ऐकायला लागलो ना, म्हणजे आपल्या कानावर रोजच आदळत होतं कोविड व्हायरस आला त्याचं हे वेरियंट, अमुक वेरियंट, अमुक म्युटेशन. आणि तसं आता फक्त दुर्मिळ नाही, बऱ्याच आजारांमध्ये जेनेटिक्सचा मूळ आपल्याला सापडायला लागल्यामुळे शास्त्राला जास्त जास्त संशोधनामुळे आणि वेगवेगळ्या विचार पद्धतींमुळे, त्यामुळे तो जो प्रतल आहे ते जवळजवळ सामान्य माणसांच्या आवाक्यात पण येत चाललंय, किंवा ते रोजच्या बी बियाणापासून आपण जे खाण्यापिण्यात वापरतो त्याच्यात पण काही जेनेटिक म्युटेशन करून टाकले जात आहेत का, म्हणजे जवळजवळ ते असं सगळ्याच क्षेत्रामध्ये आल्यामुळे नैतिकतेचा एक मूळ मुद्दा आपण समजून घेतलाच पाहिजे आणि तो तुम्ही घेतला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.
0: मॅडम, आपण आजार आणि आजारासंबंधित जे काही जेनेटिक्स आहेत त्याचा थोडासा उल्लेख केला, त्या अनुषंगाने मला एक प्रश्न पडतो. आपल्या समाजात जर आपण बघितलं तर आजही डाऊन सिंड्रोम, थॅलेसिमिया यासारख्या वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसीज असतील तर त्यांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत आणि अशा वेळेला अशा आजारांबद्दल सायंटिफिक आणि इथिकल अवेअरनेस म्हणजे जागरूकता जर आपल्याला आणायची असेल तर सायंटिफिक कम्युनिटी ही

0: भूमिका कशी पार पाडू शकते?
1: खरं म्हणजे काही गोष्टी ना आपल्याला सायंटिफिक कम्युनिटीसाठी सुद्धा आणि समाजातली वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स आणि मग सामान्य लोक, की पहिल्यांदा मूळ मुद्दा संकल्पनांची समज आपण व्यवस्थित नव्या रूपामध्ये करून घेतली पाहिजे, की डाऊन सिंड्रोम हा आजार काय आहे, तर क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रांमध्ये झालेल्या बदलांमुळे, आणि थॅलेसिमिया हा आजार जीनमध्ये झालेल्या बदलांमुळे. म्हणजे संकल्पनांची समज इथपासनं सुरू होते की क्रोमोसोम्स गुणसूत्र म्हणजे काय आणि जीन्स म्हणजे काय, म्हणजे डाऊन सिंड्रोम अचानक होतो का आणि थॅलेसिमिया आई आणि वडील दोघं कॅरियर असल्याने होतो का, तर ही जी संकल्पनांची समज आहे ना ती अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आता जो तुम्ही आत्ता हा जो प्रयोग करताय, सुरुवात करताय, की मराठी भाषेमध्ये की बाबा गुणसूत्र कुठे असतात आणि मग जीन्स कुठे असतात, इथपासनं तो सुरू होतो. आणि म्हणून मराठी विज्ञान परिषदेबरोबर आम्ही एक जिनॉमिक प्रोजेक्ट केलं की जे मराठी आणि इंग्लिश असा हायब्रिड प्रोजेक्ट, की साध्या सोप्या भाषेमध्ये तर आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे, पण त्याच्यामुळे सुलभीकरणामुळे त्याच्यातनं गैरसमज न तयार होता म्हणून सायंटिफिक कम्युनिटीला आपण बरोबर घेतलं पाहिजे. म्हणजे फक्त डॉक्टर नाही, टीचर्स, प्रोफेसर, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ह्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन ते तसं केलं पाहिजे. दुसरं म्हणजे जागरूकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत ज्या याच्यात काम करतात. भारत सरकारचा रेअर डिझीज पॉलिसी हा एक उपक्रम आता आहे, त्यामुळे वेगवेगळी हॉस्पिटल्स आणि सगळ्यांना बरोबर घेण्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे.
0: आपल्या भारताचा जर आपण एकूण विचार केला तर आपले जे काही मोठे शहर आहेत ज्यांना आपण मेट्रो सिटीज म्हणतो, असे शहर जर सोडले तर आपल्याला एकूणच जेनेटिक संबंधित ज्या काही चाचण्या असतील किंवा जेनेटिक संबंधित जे काही काउन्सिलिंग असेल अशा तज्ज्ञांची उपलब्धता आपल्याला खूप कमी दिसून येईल. तर ही जी काही मर्यादित तज्ज्ञांची उपलब्धता आहे, हे ज्ञान आणि सुविधांची जी दरी मिटवण्याचं जे काम आहे, हे एक मोठं इथिकल आव्हान आहे. यावर काय उपाय आपल्याला?
1: हो, एकदम बरोबर. इथिकल आव्हान म्हणजे इथे इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल येतंच, की सगळ्यांना ही सुविधा सारख्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. एक त्याच्यामधला असा मुद्दा आहे की आता सॅम्पल जे आम्ही जेनेटिक टेस्ट तुम्ही म्हणता ते खूप जास्त सुलभतेने आपण, म्हणजे मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये लॅबोरेटरीज बरोबर आम्ही जिथपर्यंत कुरियर म्हणजे अवेलेबल होऊ शकतं तिथून आम्ही पिकअप करतो. म्हणजे आमचे बरेच असे पेशंट आहेत की एखादा गावाकडे असेल आणि आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन आता अवेलेबल आहे, तर ऑनलाईन कन्सल्टेशनमधून आम्ही करतो आणि गावातून आम्ही सॅम्पल कुरियरने पिकअप करतो. तर ही सुविधा अवेलेबल आहे ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे काही सुविधा उपलब्ध आहेत हेच जर लोकांना माहीत नसेल तर त्यांना असं वाटतं अरे मी एवढ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन कसं काय सॅम्पल देणार. त्यामुळे सुविधा मुळात अवेलेबल आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मोबाईलवरतीच तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे. काही प्रमाणात आम्हाला फिजिकल चेकअप हा आवश्यकच असतो, पण सुरुवातीची माहिती घेण्यासाठी ते फिजिकल कन्सल्टेशन करू शकतात आणि आम्ही जवळच्या गावातल्या शहरातल्या डॉक्टरांशी त्यांना जोडून देऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय संस्था ज्या आहेत की जिथे रिसर्च बेसिसवरती बरीच प्रोजेक्टमध्ये फ्री टेस्ट म्हणजे उपलब्ध आहे, तर हे जे मोफत टेस्ट उपलब्ध असतात ते पण आम्ही आमच्या माध्यमातून सांगत असतो. उदाहरणार्थ हैदराबादची CDFD इन्स्टिट्यूट आहे, किंवा बऱ्याचशा ज्या संस्था आहेत किंवा प्रायव्हेट पण लॅबोरेटरी काही पेशंट्समध्ये ह्या सुविधा मोफत किंवा कमी खर्चामध्ये करून द्यायला तयार असतात. परंतु भीती आणि एक शंका असते मनामध्ये, त्याचे अडथळे लोकांनी दूर केले पाहिजेत आणि मग ते निश्चितच अशा सुविधांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास वाटतो.
0: आपला समाज जर बघितला तर खूप वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. त्यात जर एखाद्या कुटुंबाचा जनुकीय दोषांची जर माहिती समोर आली तर त्याला सामाजिक बहिष्कार किंवा नव्या पूर्वग्रहांना सामोरं जावं लागतं. असे जे काही संभाव्य सामाजिक अडथळे आहेत हे आपण कसे रोखू शकतो?
1: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नैतिक, तर तुम्ही म्हणालात की एक जेनेटिक सायन्सने जे आपण मानवी दृष्टिकोनातनं म्हणतो ना सगळी माणसं सारखी असतात, तसं जेनेटिक्समध्ये पण मोर दॅन 99% म्हणजे 99% जास्त DNA आपल्याच सारखेपणा असतो सगळ्यांमध्ये. म्हणजे ती नैतिकता सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की आपलं हार्ट सारखं असतं, आपलं लिव्हर सारखं असतं, तसं DNA पण आपले सिक्वेन्सेस जवळजवळ 99% जास्त सारखे असतात. त्यामुळे आपण एका समान पातळीवर आहोत. त्यामुळे एखाद्याला जेनेटिक एखाद्याच्या घरात झालेला असेल किंवा एखाद्याला झालेला असेल तर तो इतर आजारांसारखाच आहे, त्यामुळे बहिष्कार टाकण्यासारखं त्याच्यात काही नाही. कारण की प्रत्येक माणसामध्ये कधी ना कधी म्युटेशन होतं. कॅन्सर पण आता बरेच काही काही जेनेटिक असू शकतात. बऱ्याच आजारांचं आता जेनेटिक कारण आता समजायला लागलेलं आहे, त्यामुळे हे आजार कुणालाही होऊ शकतात. विशिष्ट फॅमिलीला झाले म्हणून त्यांच्यामध्ये काही शापित आहे, किंवा बऱ्याच लोकांना वाटतं

0: अरे अनुवंशिक आमच्यात आहे का? तर जेनेटिकमध्ये अनुवंशिक पण आजार असतात, अचानक होणारे आजार पण असतात, आणि भ्रम पण असतात लोकांचे की आम्ही काही विशिष्ट प्रॅक्टिसेस फॉलो करतो म्हणून आमच्यावरती असा परिणाम झाला आहे का? तर तसं काही नाही आहे, ती शक्यता सगळ्यांना सारखी असते. त्यामुळे हा तर मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की बहिष्कार करणे, टॅबू करणे याच्यातनं समाजाने बाहेर यायला पाहिजे. मग तो कुठला पण ठपका असे ना का, जसं पूर्वी धर्मजातीचे ठपके होते, मग आता आपण पुन्हा या डिसिजेसच्या ठपक्यामध्ये अडकायला पाहिजे का? तर नाही, तर आपण त्या मानसिकतेतनं बाहेर पडून त्या फॅमिलीला आणि त्या पेशंटला मूळ आजार कसा आहे ते समजून घेतलं तर मला असं वाटतं त्यातलं सायन्स समजलं तर सगळ्यांनाच लक्षात येईल की अरे हे कुणालाही होऊ शकतं.
1: आजच्या युगात जर बघितलं तर डेटा खूप महत्त्वाचा आहे आणि माहितीची देवाणघेवाण जी होत असते ही खूप महत्त्वाची आहे. आजकाल अनेक कंपन्या DNA चाचणी करून बऱ्याचशा गोष्टींचा या डेटाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. तर हा जो काही डेटा आहे या जेनेटिक डेटाची आपण गोपनीयता कशी ठेवू शकतो आणि अगदीच टोकाला जाऊन जर असा डेटा एखाद्या व्यक्तीचा जर लीक होत असेल तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो?
0: हा खरा काळजीचा मुद्दा आहे की वैद्यकीय किंवा वैज्ञानिक संशोधनाचे जे नियम आहेत, जे प्रमाणीकरण आहे, मूल्यमापन आहे, त्याचं खरोखर कडक नियम बनवले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी, ऑडिटिंग हे झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण मानवी स्वयंसेवक संस्था यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की एकतर या नैतिक नियमांबद्दल एका बाजूला जागरूकता पण येईल आणि समाजानुसार आपण ते नियम कसे कडक करायचे याची एक प्रणाली आपण बनवू शकू. ती प्रणाली सातत्याने सुधारणा पण करावी लागेल. आणि तुम्ही जे म्हणताय की डेटा सिक्युरिटी, तर ती सिक्युरिटी का बरं मोडली जाते? तर दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर करणाऱ्या संस्था असतात. तर हे खरं म्हणजे एक जाळ्यासारखं काम आहे की जे त्याचा गैरवापर करतील अशा लोकांवरती कडक निगराणी ठेवण्यासाठी, म्हणजे हे मोठ्याच प्रमाणात वरूनच होणारं कायदेशीर काम आहे. त्यामुळे हे कायदेशीर बाबीत कसं बसेल तर वेगवेगळ्या कायदेशीर संघटना यांना बनवून, स्वयंसेवी संस्थांना बनवूनच आपल्याला हे काम करावं लागेल. आणि ती प्रोसेस अजूनही पूर्ण झालेली नाही. शिवाय मानवी फायद्यासाठी सजीवांचा वापर, संशोधनासाठी शोषणाचं नियंत्रण करणारी नैतिक तत्वं, मानकं, ती पण आपल्याला घ्यावी लागतील. जसं आपण म्हणतो की कोणाचा गिनीपिग म्हणून वापर होऊ नये, किंवा एखादं जसं कोविडच्या वेळेस खूप होतं, एखादा विषाणू जीवाणू त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन करून ते चुकून संशोधनासाठी वापर जाऊ नये. तर संशोधनापासून ते कमर्शियल म्हणजे प्रत्यक्ष टेस्ट आणि फार्मास्युटिकल कंपनीच्या वापरापर्यंत पूर्णच एक घडी बसवावी लागणार आहे आणि ती निश्चितच गरजेची आहे. म्हणजे तिथे अजून आपण पूर्ण झालो आहे असं वाटत नाही. त्यामुळे डेटा शेअरिंगच्या काळामध्ये त्याच्यासाठी खूपच कडक उपाययोजना करावीच लागणार आहे.
1: कडक उपाययोजनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग साहजिकच नियम आणि कायद्यांचा विषय येतो. तर आपल्या भारतामध्ये जेनेटिक्स सायन्स संबंधित जे काही कायदे किंवा जे नियम आहेत त्याबद्दल थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगा.
0: पहिला नियम तर माहिती आपण जी पेशंटला देतो टेस्ट किंवा सॅम्पल घेताना, तर त्या कन्सेंट आम्ही जे घेतो त्याच्या फॉर्ममध्येच लिहिलेलं असतं की या जी लॅब तुमचं टेस्ट करते ती कुठे तुमचा DNA किंवा काय सेव्ह करणार आहे, तुम्ही कुठल्या टेस्टसाठी सही करत आहात, कुठल्या टेस्टसाठी तुम्ही सही केलेली नाही आणि ते तुम्हाला विचारण्याचा हक्क आहे. शिवाय तुमचं जे सॅम्पल, मग ते DNA असू दे, साधं ब्लड असू दे, ती तुमची पर्सनल प्रॉपर्टी असते तसं पाहिलं तर तुम्ही त्याचा जाब विचारू शकता का, तुम्ही पाहिजे तेव्हा ते विथड्रॉ करू शकता का? तर खरं म्हणजे प्रत्येक कन्सेंटवरती तुम्ही विथड्रॉ करण्याची पण कन्सेंट देतच असता. फक्त हे आत्मविश्वासाने लोकांना सांगितलं पाहिजे की तुमचे हक्क पण बजावण्याची तुमची पण एक जबाबदारी आहे. म्हणजे नैतिकता आपण जेव्हा म्हणतो ना, तर नैतिकता पाळली तर पाहिजे जे याचा वापर करतायत संशोधनासाठी हे, पण एक दुसरी नैतिक जबाबदारी, कर्तव्य, हे पण आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे की लोकांनी स्वतःहून याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आपण हे सॅम्पल कुठे देतोय, आपण मानक मिळवलेल्या प्रमाणित संस्थेकडे सॅम्पल देतोय का, किंवा ज्यांची मान्यता नाही आहे, ज्यांना ॲक्रेडिटेशन मिळालेलं नाही त्यांच्याकडे आपण सॅम्पल दिलंय का, की जिथून कदाचित आपल्याला परतीचा मार्ग नसेल किंवा त्यांचे रिपोर्ट आपण नीट बघू शकणार नाही किंवा त्याचे रिपोर्ट नीट मान्य होणार नाही. तर हे सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही सगळी माहिती खरं म्हणजे रिपोर्टवरती असते, त्या कन्सेंट फॉर्ममध्ये असते. फक्त आपण ते जरा नीट चाळणी करून बघितलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तर ती थोडीशी प्रोसिजर तशी आहे, म्हणजे असं काही नाहीच आहे असं नाही आहे. फक्त त्याच्याविषयी जागरूकता येण्याची गरज आहे.
1: तुम्ही ॲक्रेडिशनचा उल्लेख केला, कुठल्या संस्थेकडनं अपेक्षित आहे ॲक्रेडिशन असणं?
0: तर लॅबोरेटरीज आपली NABL ॲक्रेडिटेशन असतं आणि इंटरनॅशनल आहे कॅप कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट, त्याचं अॅक्रेडिटेशन असतं. तर हे जी मेन आहेत अॅक्रेडिटेशन, ती तर लॅबोरेटरी घेतात, त्याचा वरती शिक्का पण लावलेला असतो. नंतर त्या लॅबमध्ये काम करणारे जे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची काय आहे त्याच्यासाठी जे म्हणजे पात्रता लागते, ती पण लोकल ज्या आपल्या ऑथॉरिटीज आहेत गव्हर्नमेंटल, त्या पण बघत असतात. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांना अॅक्रेडिटेशन मिळत नाही खरं म्हणजे.

0: आणि ती प्रोसिजर फॉलो केली जाते. परंतु तरीसुद्धा याच्या पलीकडे जाऊन पण एखाद्या प्रायव्हेट लॅबोरेटरीने, गव्हर्नमेंट लॅबोरेटरीने क्लेम केला तर तुम्ही पण ते चेक करू शकता. आणि खरं म्हणजे तुम्ही पण गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला जाऊन विचारू शकता, तिथून माहिती मिळवू शकता, वेबसाईटवरती जाऊन मिळवू शकता. तर ही ॲक्रेडिटेशन्स आहेत त्याची तपासणी तुम्ही पण करू शकता म्हणजे त्या वेबसाईटवरती. म्हणजे आपण खरं म्हणजे ती प्रोसेस करतोय, जेवढा वेग संशोधनाचा, टेस्टिंगचा, ट्रीटमेंटचा असेल कदाचित त्या वेगाबरोबर सगळ्या संस्था गेल्यात का हे मी नाही सांगू शकत, परंतु ती प्रोसेस आहे आणि ती फक्त मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.
1: जवळजवळ मागच्या 15 वर्षांपासून तुम्ही क्लिनिकल जेनेटिसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करता, याचबरोबर तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम करता, बरेचसे एक्सपेरिमेंट तुम्ही करत आहात. मागे एकदा बोलत असताना तुम्ही भाषेचा आणि जेनेटिक्सचा कसा संबंध आहे याबद्दल पण काही उल्लेख केला होता. तर त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे की वैज्ञानिक म्हणून जेनेटिक्स संबंधित जे काही फ्युचर आहे त्याच्याकडे बघताना तुम्ही कसं बघता? तुम्हाला भीती वाटते का विश्वास वाटतो?
0: नाही, म्हणजे मी त्यात काम करत असल्यामुळे मला विश्वास जास्त वाटतो. कारण की आपण भीती घालवण्याचा एक मार्ग जो अगदी सुरुवातीला मी सांगितला की संकल्पनांची समज, जेव्हा तुम्हाला एखादी संकल्पनेची समज येते तेव्हा त्यावेळेला तुम्ही त्याचा निश्चित वापर करण्यासाठी तुमचे मार्ग ठरवू शकता. आणि मग तुम्हाला मार्ग ठरवलेला असेल तर भीती नाही वाटणार. म्हणजे जेनेटिक्सचा वापर आपण पेशंट्स, त्याच्या फॅमिलीज, समाजात त्याच्याविषयी काय गैरसमज आहेत त्याच्यासाठी करणं जास्त हितकारक आहे आणि म्हणून तो आपण आत्मविश्वासाने वापरू शकतो. किंवा जेनेटिक्सचा अजून एक उपयोग आता पब्लिक हेल्थ जिनॉमिक्स, म्हणजे जे कोविडमध्ये झालं की जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वॅक्सिन बनवू शकतो का, अँटीबायोटिक रेझिस्टन्स दूर करण्यासाठी वापर करू शकतो का, कॅन्सर वगैरेवरती उपचार करू शकतो का. तर हे जेव्हा तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी कळत जातात तेव्हा तुम्हाला जास्त आत्मविश्वास येतो. त्यामुळे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि इतिहासाचं, कारण तुम्हाला हे पण माहिती असेल की जे आपण पुरातत्व खाते जे सॅम्पल्स घेतात त्याचा पण डीएनए तपासला जातो, त्याला मी एन्शंट डीएनए स्टडीज म्हणतो. म्हणजे जेनेटिकचा वापर करून काही निश्चित गोष्टी तुम्हाला जर समजत असतील तर तुमच्या मनातली भीती जाईल आणि तुम्ही जास्त जिनॉमिक सायन्सकडे एक मदत म्हणून बघायला लागाल. तुम्ही कुठलीही जर तंत्रज्ञान आलं तर त्याचा काय नियमित वापर किंवा नियमबद्ध वापर केला तर त्याच्याबद्दल भीती राहत नाही. त्यामुळे त्याविषयी भीती मला वाटत नाही. पण दुसरं काळजी, म्हणजे आपण जी काय म्हणूया सावधानता बाळगली पाहिजे, ज्याला आपण भीती मानायला नको, की सावधानता म्हणजे आपल्याला त्याची लिमिटेशन्स माहिती पाहिजे की कुठल्या एका विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला ते वापरायचं नाही आहे किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला नैतिक मूल्य वापरून ती वापरायचं आहे हे माहिती असलं तर मला असं वाटतं सावधानता बाळगून केलं तर भीती राहणार नाही. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात जे जेनेटिक्स येत चाललेलं आहे त्या तज्ज्ञांनी पण सारखं भेटलं पाहिजे. आता नव्या जगाचा मंत्र आहे कोलॅबोरेशन्स, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ येऊन ही टेक्नॉलॉजी त्यांच्या क्षेत्रात कशी वापरतात हे एक डायलॉग, वेगवेगळे संवाद होण्याची गरज आहे आणि ते तशा माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याचा एकांगी जो दृष्टिकोन आहे तो न बघता लोकांना त्याच्या सगळ्या बाजू समजून सांगितल्या पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच पर्सनलाइज मेडिसिन, पर्सनलाइज चॉईस म्हटलं की लोकांपुढे तुम्ही त्याचे विविध पैलू खुले करता आणि त्यांना ते समजून सांगता आणि मग लोकांनी स्वतःच्या समजुतीने त्याच्यात त्याचा वापर कसा करायचा आहे हे जास्त आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण की आता ही पिढीसुद्धा तशा प्रकारचा विचार करते की मी हे समजून घेईन आणि मग माझ्यासाठी जे ते वापरीन. तर ह्या दृष्टिकोनातनं आपण समान पातळीवर संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी डिग्री की आता आमच्याकडे येणारे पेशंट बरेचसे रूढार्थाने शिक्षण घेतलेले असतात असं नाही, पण आपण त्यांना जर आकृतीने समजून सांगितलं की ही सेल असते, याच्या पेशींनी आपण बनलेलो असतो, त्याच्यामध्ये जीन्स असतात, मग त्याच्यामध्ये काय बदल झाले म्हणून तुमच्या मुलाला हा आजार झाला आहे, तर आज आपल्याकडे आकृत्या उपलब्ध आहेत, व्हिडिओज उपलब्ध आहेत, ते जर समजून सांगितलं तर त्यांना निश्चितपणे कळतं. म्हणजे अगदी एज्युकेटेड आपण जे म्हणतो की व्हाईट कॉलर लोकांना पण नसेल समजत तसे प्रश्न ते आम्हाला विचारतात. त्यामुळे समज हा माणसाला उपजतच असते, आपण फक्त त्यांना कुठल्या पातळीवर आणि कुठल्या भाषेमध्ये समजून घेतो हे आपल्याला फक्त निश्चित करता आलं पाहिजे तर नक्की सगळ्यांना समजेल.
1: क्लिनिकल जेनेटिसिस्ट ॲज अ करिअर हे मी अगदी पहिल्यांदाच जाणून घेतलं. तर आजची जी काही नवीन पिढी आहे जे बायोटेक्नॉलॉजीकडे वळत आहेत, तर अशा नव्या तरुणांना तुम्ही जेनेटिक्समधील करिअर संदर्भात काय मार्गदर्शन कराल?
0: सुरुवातीला मी माझ्या कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. माझे आई वडील आहेत, माझे हस्बंड म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आणि माझी मुलं. म्हणजे जेनेटिक्समध्ये करिअरला सुरुवात करणं फार काही सोपं होतं असं नाही. भाऊ माझा अमेरिकेत असल्यामुळे थोडं थोडं माहिती होतं की हे क्षेत्र खूप पुढे जाणार आहे, त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आले. कारण की अशा अवघड क्षेत्रामध्ये करिअर करताना आर्थिक तुमची बाजू, तुम्हाला किती काळ त्याच्यासाठी द्यावा लागणार आहे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आताच्या तरुण पिढीला त्या मानाने खूप ऑप्शन्स

0: अवेलेबल आहेत, पण तरी त्यांच्या मनात, म्हणजे जे लोक भेटतात त्यांच्या मनात ही शंका असते की आम्ही हे करिअर केलं तर आत्ता भारतामध्ये त्याला ऑप्शन्स आहेत का. तर मी हे निश्चितपणे सांगू शकते की आता त्याचा आवाका खूप वाढलेला आहे. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स जे आम्ही वापरतो डेटा अॅनालिसिस करायला, त्याच्यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स येत आहेत आता. त्यामुळे ती आता मिश्र पण एक ब्रँच मॅथ्स आणि बायोलॉजीची झाली आहे. डॉक्टर्स, जेनेटिक काउन्सिलर्स तुम्ही म्हणालात की खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतील, अगदी गाव पातळीवर पण याचं नॉलेज देऊ शकेल, तर आहे ते डॉक्टर्स पण त्याच्यामध्ये ट्रेन करणे. नर्सेस, जे परदेशामध्ये असतं की नर्सेस त्याच्यामध्ये ट्रेन होऊन पेशंटला दुसऱ्या टप्प्यावरती त्या समजून सांगतात, कारण की एकदा डॉक्टरने समजून सांगितल्यानंतर परत त्यांना सगळं समजेलच असं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरचं काउन्सिलिंग लागतं. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर्स आता उपलब्ध आहेत, आणि आमच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना वेळ लागला, गुंतागुंत असल्यामुळे त्याच्या सगळ्या टप्प्यांमध्ये खूप संयम ठेवून आम्हाला ते पुढे जावं लागलं. तर ती एक गोष्ट तरुण पिढीने लक्षात घेतली पाहिजे, कारण संयमासाठी आता तुम्ही बघत असाल की खूप धावपळपेक्षा आपण अस्थिर चंचल पण एका बाजूला होत चाललेलो. म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी आपल्याला खूप वेगाने मिळते तेव्हा मन पण अस्थिरतेने ती ग्रास्प करायला लागतं. मन पण चंचल होतं आणि कधी कधी असं वाटू शकतं हे की ते किती वेळ मी आता हे करायचं आहे. त्यामुळे थोडंसं संयमाने जर या क्षेत्रामध्ये लोकांनी पाऊल टाकलं तर निश्चितपणे ते खूप क्रेडिटिंग आहे आणि खूप समाधान देणारं आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की मगाशी की तुमच्या मनात भीती आहे का, तर तुम्हाला जेव्हा एखाद्या विशिष्ट आजाराची मुळापासून माहिती मिळते अगदी जीनपर्यंत, तर खूपच तुम्ही आत्मविश्वास तुम्हाला निर्माण होतो की आपण कशाविषयी आपण डील करतो आहे. आणि तेच जर तुम्ही अर्धवट माहिती असेल तर तुम्ही सतत भीती, काळजी, शंकाने घेरलेले असता. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी लागणारा मार्ग जरी थोडासा संयमाचा खडतर असेल तरी जेव्हा तुम्ही ते मिळवत जाता त्यातनं येणारं समाधान आणि त्यातनं येणारा आत्मविश्वास हा तुम्हाला पुढे मदत करत जातो. तर हे मला त्यांना सांगायला म्हणजे आवडेल की त्यांच्याकडून पण आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे, कारण तरुण याच्यामध्ये जे नवीन संशोधन करत आहेत, AI वापरून त्याचा वेग वाढवत आहेत, त्याच्यातनं मोठ्या पिढ्यांना पण खूप समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे ते पण एक कोलॅबरेशनचंच काम आहे तरुणांनी आणि मोठ्यांनी बरोबर करण्यासारखं.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जेनेटिक्स आणि एथिक्स याविषयी डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर, ज्या क्लिनिकल जेनेटिसिस्ट आहेत, यांच्याशी चर्चा केली. खूप छान मार्गदर्शन आपल्याला मॅडमांनी केलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: मी पण आभार मानते की आकाशवाणीने एका वेगळ्या विषयाला आणि ते पण नैतिकता धरून हा तुम्ही विषय घेतला, तर तुमचं खरोखरच कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद.

सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता. 4:08 होत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

अण्णासाहेब पाटील द ग्रेट माथाडी या चित्रपटातील पोवाडा आपण ऐकत होता नंदेश उमप आणि सहकलाकारांच्या आवाजात. रचना होती मधुकर आरकडे यांची, संगीत अशोक वायंगणकर यांचं होतं. सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांनी गायलेलं. बाळा जोजोरे या चित्रपटातलं गीत आता ऐकूया. गीतकार जगदीश खेबुळकर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: चित्रपट संगीत गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आता प्रसारित करत आहोत मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आजचा लावण्य रंग कार्यक्रम दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित आहे. आज तिसरा भाग. गेल्या भागामध्ये काही चित्रपटातली गाणी आपण ऐकली आणि दादांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा परिचय देखील करून घेतला. आज त्यांच्या काही बालपणीच्या आठवणी आपण बघूया. आपल्याला माहिती आहे की दादा कोंडके यांचे वडील हे वारकरी संप्रदायाचे माळकरी होते. सतत विठ्ठल नाम त्यांच्या मुखामध्ये असायचं. साहजिकच त्यांच्या भावंडावर देखील त्याचेच संस्कार झालेले. त्यांच्या वडिलांचे गुरु सावळाराम बुवा हे दर रविवारी त्यांच्या घरी येत असत. सावळाराम बुवांची ज्ञानेश्वरी अगदी मुखोद्गत होती बरं का. माणूस तसा अशिक्षित होता पण पाठांतर मात्र जबरदस्त होतं. ज्ञानेश्वरीची अनेक पारायणच दादा कोंडकेंच्या घरी होत. त्यावेळेला काय व्हायचं की भली मोठी ज्ञानेश्वरी ते बुवास पुढ्यामध्ये घेऊन बसायचे आणि मग एक एक ओवी ते सांगत असत. दादा कोंडकेंनी त्या प्रत्येक ओळीचा मागोवा घेण्याचं काम करायचं असं ठरलेलंच असायचं. आणि त्यासाठी दादा कोंडकेंची नजर ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर सतत खिळलेली असावी लागे. कारण मध्येच जर बुवा अडले तर ती ओवी त्यांना सांगावी लागे. म्हणजे लहानपणापासूनच प्रॉम्प्टरचं काम देखील दादा कोंडकेंनी केलं. त्यांच्याबद्दल अधिक बोलूया एका गाण्यानंतर. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत

ते सदिच्छा चित्र याच बॅनरखाली निर्माता आणि दिग्दर्शक दादा कुंडके असलेल्या तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं आहे. या चित्रपटामध्ये दादा कुंडके, अंजना, अशोक सराफ, वसंत शिंदे, गुलाब मोकाशी, भालचंद्र कुलकर्णी असे अनेक कलावंत होते. ऐकूया या चित्रपटातलं एक गाणं.

तुमचा आमचा जमला हा चित्रपट 1976 साली प्रदर्शित झाला. कृष्णा आणि नागूजी ही आबा चौगुल्यांची दोन मुलं या चित्रपटात दाखवलेली आहेत. एक मुलगा साधा सरळ असतो तर दुसरा वाकड्या वाटेनं जाणारा असतो. नागोजी आपल्या रामू माकडाच्या साह्यानं अनेक गुन्हे करतो. धाकटा भाऊ कृष्णा त्याला अडचणीत आणतो. बापाचा खून करून सारी इस्टेट त्यानं लुबाडलेली असतेच आणि आबा गेल्यानंतर आपल्या वाघ्या कुत्र्यासह कृष्णा घर सोडतो. दोघांचा वनवास सुरू होतो. नागोजी दौलतीची वाट लावतो आणि चांगलं आणि वाईट यांचा झगडा सुरू होतो. अशा पद्धतीची ही कथा आहे या चित्रपटाची. या चित्रपटातली सगळीच गाणी गाजली होती. या चित्रपटातलं संगीत राम लक्ष्मण यांचं आहे. या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

0: भरला।
1: श्रोते हो, सध्या आपण दादा कोंडकेच्या बालपणीच्या काही आठवणी जाणून घेतोय। दादांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की लहानपणी वारंवार वाचलेल्या ज्ञानेश्वरीचा उपयोग माझ्या बालमनावर खूपच चांगला झाला। दादांनी जी अनेक कवनं रचली त्यामध्ये या ज्ञानेश्वरीचा त्यांना खूप चांगला उपयोग झाला होता। त्या काळात ज्ञानेश्वरीबरोबरच कितीतरी लोकगीते देखील दादा कोंडकेंनी पाठ केली होती, कारण मराठी भाषेवर बालपणीच त्यांचं मन जडलेलं होतं। उत्तम लिहिता वाचता येण्याकडे त्यांचा भारी कल असायचा आणि काव्य हा तर त्यांच्या आवडीचा प्रांत। कितीतरी कविता, लोकगीतं, पोवाडे, ओव्या त्यांनी पाठ केल्या याचा त्यांनाच पत्ता नव्हता। गाणं आणि वाचणं हे दोन्ही गुण त्यांच्याकडे होते। सुरुवातीच्या काही काळामध्ये गणेशोत्सव किंवा वेगवेगळ्या उत्सवासाठी काही नाटकं बसवली जायची आणि त्या नाटकांमध्ये दादा कोंडकेंनी हवालदाराची भूमिका केली होती। एका नाटकाची आठवण ते अशाच पद्धतीनं सांगतात। एक नाटक बसवलं होतं उत्सवासाठी आणि त्यामध्ये हवालदार बनलेला कुणीतरी पाहिजे म्हणून दादांची भूमिका घ्यायचं ठरलं। नाटक रात्री 10 वाजता चालू होणार होतं, पण दादा कोंडकेंना हवालदाराची भूमिका करण्यामध्ये एवढा इंटरेस्ट होता, एवढी हौस होती की ते 7 वाजताच हवालदाराच्या भूमिकेसाठी वेशभूषा, रंगभूषा सगळं करून ड्रेस घालून तयार झाले। आणि आपण नाटकामध्ये काम करतो हे लोकांना दाखवण्यासाठी त्यांचे वेगवेगळे उपद्व्यापही सुरू झाले। दादा कोंडकेंनी रंगपटामधून हळूच तोंड बाहेर काढलं, बाहेर जावं असं त्यांना सतत वाटत होतं, कारण नाटक 10 होतं आणि हे 7 तयार होते। भोईवाड्याचं मैदान त्या काळामध्ये खूप भरलेलं होतं, त्याच बाजूला काही फेरीवेले देखील आले होते। दादा कोंडके हवालदाराच्या भूमिकेत इकडं तिकडं भटकत असतानाच एका चणेवाल्या भैयानं दादा कोंडकेंना सलाम ठोकला आणि चण्याची पुडी त्यांच्या हातामध्ये ठेवली। त्या चणेवाल्याला वाटलं की दादा कोंडके हे खरोखरच पोलीस हवालदार आहेत की काय। मग काय, दादांना एक आयडिया आली। आपल्या नाटकामध्ये काम करणाऱ्या मंडळींना रात्री सडकून भूक लागणार आणि त्यांना काहीतरी खाण्यापिण्याची सोय करावी लागणार हे त्यांनी हेरलं आणि मग हळूच हवालदाराच्या वेशातच ते फेरीवाल्याकडे गेले। आणखीन एक इन्स्पेक्टरचा वेश घेतलेला कलावंत दूर उभा होताच झालं, हवालदार प्रत्येक फेरीवाल्याकडे जाऊ लागले आणि त्याला खडसावू लागले। अरे ते बघ, बघितलंस का, इन्स्पेक्टर साहेब तिथं उभे आहेत, पटकन काय असेल ते लवकर वस्तू दे। अगदी भेळपुरीपासून काकडी विकणाऱ्यापर्यंत सगळ्या ठिकाणी दादा कोंडके हवालदाराच्या भूमिकेमध्ये गेले। तेवढ्यात नाटकातला एक कलावंत पळत पळत दादा कोंडकेंकडे आला आणि म्हणाला, अरे कुठे आहेस तू, डायरेक्टर तुला हुडकतायत, जाम वैतागलेत, तुझी एंट्री आली नाटकात, चल पटकन। हे ऐकताच दादा कोंडकेंनी हातातल्या वस्तू त्या कलावंताकडे दिल्या, नाटकवाल्या सगळ्यांच्या खाण्याची व्यवस्था केली आणि सरळ धूम ठोकून स्टेजवरच नाटक करण्यासाठी पळाले। अशा काही त्यांच्या गमती जमती खूप ऐकण्यासारख्या आहेत। आणखीन एक गाणं आपण ऐकूया आणि पुढं बोलूया।

मला नाही सखे तो मला जळवी तो हो हिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली का मल्ला असं खट खट

दादा कोंडके तसे घरच्या कडक शिस्तीमध्ये वाढलेले, पण मूळचा पिंड थोडासा धुसमुसळा असल्यानं घरची मंडळी तरी काय करणार. मग नायगावच्या म्युन्सिपल शाळेतून चौथी इयत्ता पास झाल्यानंतर परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये ते दाखल झाले. म्युन्सिपल शाळेच्या शिक्षकांनी सुटकेचा निश्

क्लासात सोडला आणि शिरोडकर हायस्कूलच्या शिक्षक वर्गाची डोकेदुखी सुरू झाली. त्यावेळेला त्यांचे प्रिन्सिपल गावकर हे होते. त्यांचं दादा कोंडकेंवर खूपच प्रेम होतं, पण दादा कोंडके काही त्यांच्या प्रेमाला फार दिवस पात्र ठरले नाहीत. तिथून आर एम भट हायस्कूलमध्ये ते दाखल झाले आणि मग 10वीपर्यंत तिथंच राहिले. 10वीपर्यंत देखील बऱ्याच करामती त्यांनी केल्या. एका संमेलनामध्ये टोपी डोक्यावर चढून कव्वाली गायला त्यांनी सुरुवात केली. एका वार्षिक संमेलनामध्ये त्यांनी बरीच धमाल केली. कार्यक्रम ऐन रंगात आलेला असताना मेन स्विचच बंद केलं आणि सगळीकडे अंधार पसरला. अशा अनेक गमतीजमती त्यांच्या शालेय जीवनामध्ये घडल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया, तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं.

श्रोते हो, दादा कोंडके यांचं बालपण कसं होतं याबद्दल तर आपण प्रकाश टाकतो आहोतच, पण जाता जाता त्यांच्या काही चित्रपटांचाही धांडोळा आपण घेऊया. 1972 साली एकटा जीव सदाशिव हा चित्रपट प्रदर्शित झाला. 73 साली आंधळा मारतो डोळा हा चित्रपट आला. पांडू हवालदार हा 1975 सालचा चित्रपट. आतापर्यंत ज्या चित्रपटातली काही गाणी आपण ऐकली तो तुमचं आमचं जमलं चित्रपट 1976 साली प्रदर्शित झाला. अशोक सराफ आणि दादा कोंडके यांच्या भूमिकेनं धमाल उडून देणारा एक चित्रपट 1977 साली आला होता आणि तो म्हणजे राम राम गंगा राम. त्यानंतर बोट लावीन तिथं गुदगुल्या 1978 सालचा चित्रपट. 1980 साली योच नवरा पाहिजे हा चित्रपट आला. 87 साली अली अंगावर हा चित्रपट आला. मुका गह मुका हा 1988 चित्रपट. 90 साली पळवा पळवी आला. 92 येऊ का घरात आला. 94 सासरचं धोतर आला. काही चित्रपट सदिच्छा चित्र या बॅनरखाली प्रदर्शित झाले. त्यानंतर काही चित्रपट कामाक्षी प्रॉडक्शन्स या बॅनरखाली प्रदर्शित झाले. 81 साली आलेला गनिमी काबा हा देखील एक चित्रपट होता. बहुतेक तो भालजी पेंढारकरांच्या बॅनरखाली प्रदर्शित झालेला होता. चला आणखीन एक धमालाचं गाणं ऐकूया.

0: आताचं हे गीत एकटा जीव सदाशिव या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलं होतं. जगदीश खेबुडकर यांचे शब्द होते, राम कदम यांचं संगीत होतं. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग आताच आपण ऐकलात कार्यक्रम मालिका विशेष. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आपण हा कार्यक्रम ऐकत होतात. संध्याकाळचे 4:58 होत आहेत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय

0: प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. गेल्या जूनमध्ये झालेल्या UGC नेट परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरसूची NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रकाशित केली आहे. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर त्याच्या पुष्ट्यर्थ 2 दस्तऐवज आणि 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं NTAच्या पत्रकात म्हटलं आहे. अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणातला आरोपी वीरेंद्र सिंग बसोया याला पुण्यातल्या एका न्यायालयानं आज 21 ऑगस्टपर्यंत NCB कोठडी दिली. बसोया याला नुकतंच UAEमधून भारतात आणलं होतं, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्रात आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जयदेव मेनन यांचं शास्त्रीय गायन, राग माया मालव गवळा आणि तोडी, रचना रूपकम आणि मिश्र चपू तालात. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे श्रीनाथ अय्यर यांनी आणि मृदुंगम साथ केली आहे गणेश मुरली यांनी. तर ऐकूया जयदेव मेनन यांचं शास्त्रीय गायन.

आताच आपण नाथ ब्रह्मा या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयदेव मेनन यांचं शास्त्रीय गायन ऐकलत. राग माया मालव गवळा आणि तोडी, त्यांना व्हायलून साथ केली होती श्रीनाथ अय्यर यांनी आणि मृदुगम साथ केली होती गणेश मुरली यांनी. प्रसारभारतीच्या बीएफ्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 5:30 वाजलेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फ्रेंड्स, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित मागच्या युववाणीच्या भागामध्ये आपण युपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. त्या भागामध्ये आपण डॉक्टर ओंकार यांचा प्रवास कसा सुरू झाला, शालेय जीवन त्यांचं कसं होतं, ते जिथे जन्मले तिथल्या त्या मातीचा तिथल्या संस्काराचा परिणाम त्यांच्यावरती कसा झाला हे आपण जाणून घेतलंय. पण युपीएससी परीक्षेतील त्यांच्या अभ्यासाची पद्धत, त्यामध्ये लाभलेलं मार्गदर्शन, या परीक्षेमध्ये त्यांना कुणाकुणाची साथ मिळाली याविषयी जाणून घेणार आहोत आजच्या या भागात. तर आता वेळ वाया न घालवता युपीएससी परीक्षेतील आयएफएसमध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: युपीएससीचा अभ्यास, तुम्ही सांगितलं की त्याला एक व्यवस्थित प्लॅन लागतो, त्याच्याशिवाय माणूस सक्सेस होत नाही. तर हा जो तुमचा प्लॅन किंवा दैनंदिन उपक्रम, दिनचर्या कशी होती?
2: सर, गेल्या 4-5 वर्षामध्ये दिनचर्यात बरंच बदल घडलेला आहे. पण एक ऑन एन ॲव्हरेज जर मी सांगायचं म्हटलं तर मी जरासं लेट रायझर आहे, म्हणजे रात्री 1-2 वाजेपर्यंत माझा व्यवस्थित अभ्यास होतो. पण युपीएससीच्या परीक्षेमुळे मला ते बदलावं लागलं स्वतःला. पेपर सकाळी 9 सुरू होतो, त्यामुळे मग मी स्वतः काही काळ सकाळी लवकर उठणे, लवकर म्हणजे 6-7 दरम्यान, आणि जिम कंपल्सरी करणे, म्हणजे काही झालं तरी जिमला जाणे, हे फॉलो करत होतो. त्यानंतर येणे आणि मग एक मॉर्निंग स्लॉट, आफ्टरनून स्लॉट आणि इव्हनिंग स्लॉट, असे 3 स्लॉट होते. म्हणजे 24 माझे मी 8-8 तासांमध्ये विभागले होते. 8 झोप, 8 अभ्यास आणि 8 इतर, म्हणजे बाकीचे सगळे कार्य. 8 कंपल्सरी झोप पाहिजेत, झोप नाही तर रिचार्ज होणार नाही माणूस. त्यामुळे मग ऑन एन ॲव्हरेज 8 अभ्यासाचं शेड्यूल असायचं. मग ते 3 ह्याच्यात डिवायडेड होतं, सकाळचे 3, दुपारचे 2 आणि संध्याकाळचे 3, असं त्याचं डिव्हिजन होतं.
1: अच्छा, फ्रीसाठी मटेरियल गोळा करणं हे कसं केलं तुम्ही?
2: सर, मी कुठलाही कोचिंग घेतलं नाही, मी 3 टप्प्यांसाठी कधी क्लास नाही लावला. पण ते कसं होतं की 2021 जेव्हा मी तयारी सुरू केली तर तेव्हा इंटरनेटवर बऱ्यापैकी सुविधा सगळ्या अवेलेबल झालेल्या आहे, आणि तेच एक कारण होतं की मी मला वाटलं की 2 लाखाचं फी भरून क्लास लावायची गरज नाही, कारण का इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे.
1: त्या क्लासच्या तोडीचं इंटरनेट उपलब्ध आहे?
2: आहे आहे आहे. क्लासमध्ये काय करतात तर फक्त शिकवतात. म्हणजे मी अजूनही सांगतो, क्लास कोणी लावावा तर ज्याला वाचलेलं समजत नाही, की ज्याला असं वाटतं की कुणीतरी मला समजवलं तरच समजेल, त्यांच्यासाठी क्लास सिस्टीम आहे. मला वाचलेलं कळत होतं ना, म्हणजे जे पुस्तकात लिहिलंय ते समजत होतं, जे पुस्तकात नाही ते ऑनलाईन टाकायचं, बघायचं किंवा गुगल करायचं. सोशल मीडियाचा भयंकर वापर केला आणि सोशल मीडियावर जे काही फ्रीली अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते वापरूनच मी अभ्यास केला. त्यामुळे जे अडचण जात होता, जसं इकॉनॉमीचा विषय आहे, कारण का कधी आपण शाळेत म्हणजे अजिबातच शिकलं नव्हतं इकॉनॉमी काहीच, तसं ज्योग्राफीचे जे व्हिज्युअलायझेशन असतं, डोंगर नद्या वगैरे घेतले, हे चांगलं कळायला लागलं. युपीएससीने डिफाईन केलेलं आहे सिलेबस, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका असतात पीवायक्यूज, तर ते सिलेबस आणि आपली पुस्तकं ठरलेली असतात, ते ह्यांचं रिव्हिजन आणि टेस्ट देत राहणे, हाच प्रिलिमसाठी अभ्यास होता.
1: सर, तुम्ही प्री पास झाल्यानंतर मेनला गेला, मेनच्या तयारीसाठी लिखाण असतं भरपूर, तर त्याची तयारी कशी केली तुम्ही?
2: सर, याचं उत्तर द्यायच्या आधी मी फक्त एक पार्श्वभूमी छोटी सांगतो की मी पहिले 2 अटेम्प्ट प्रिलिम्स माझी क्लिअर नाही झाली.
1: अच्छा.
2: पण हे होतं की प्रिलिम्स फक्त क्वालिफाईंग एक्झाम असते, त्याचे मार्क काउंट होत नाहीत अंतिम निकालामध्ये, त्यामुळे प्रीपेक्षा जास्त वेळ मी कायम लिखाणावरच फोकस केलेला आहे. म्हणजे 2021 मी लिहितच होतो सारखं, त्यामुळे मला रायटिंगवर विश्वास होता. मग मेन्समध्ये कसं असतं की 2023 मी पहिल्यांदा मेन्सला अपियर झालो सिव्हिल सर्व्हिसेसच्या, तर त्यावेळी जेव्हा मी पहिल्यांदा मेन्स होती आणि 2.5 महिनेच फक्त कालावधी होता आणि 9 असतात डिस्क्रिप्टिव्हचे, 2.5 महिन्यांमध्ये 9 म्हणजे शक्य नसतं ते एवढं करणं, तर मग त्याचं विभाजन ते कसं होतं तर आधीच म्हणजे बऱ्यापैकी कव्हर करून ठेवलं मेन्सला जे लागतं ते आधीच बऱ्यापैकी कव्हर केल्यामुळे त्या 2.5 महिन्यांमध्ये जास्त त्रास नाही झाला. पण त्यावेळी मग तुमचा अभ्यासाचा कालमर्यादा फक्त वेळ कमी असल्यामुळे ते 12 जात, म्हणजे 8-10 मी मगाशी म्हटलो ते तसं नाही राहत, मग ते मिनिमम 10 असतं, 12 वर जातच, 10-12 तासांच्या वर ते 2.5 काळ जातो. आणि तिथं म्हणजे फक्त लिखाण, ज्या तुम्ही आधी नोट्स बनवलेल्या असतील मेन्ससाठीच्या, तुमचे ऑप्शनल असेल, ज्याचं प्रीमध्ये काही उपयोग नसतो, पण मेन्समध्ये ऑप्शनलचे 2 असतात, तर हे मेन्समध्ये सगळं रिवाईज करणे, अपडेट करणे, हे त्या 2.5 काळ, आणि टेस्ट लिहिणे भरपूर. तू मेन्स आधी म्हणजे एवढंच केलं, मेन म्हणजे लिहिणंच.
1: परीक्षा आधीच तुम्ही मेनची तयारी करून ठेवली होती?
2: हो, म्हणजे बऱ्यापैकी झालेली. एथिक्स आणि एसे असे जे 2 आहेत युपीएससीचे, त्याची तयारी माझी सगळी प्रिलिम्स आधी झालेली.
1: मेन पास झाल्यानंतर जी मुलाखत असते यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन घेतलं तर त्याचा उपयोग होत नाही, ते स्वतःलाच उमगावं लागतं, स्वतःच करावं लागतं. तर हे स्वतः करण्यासाठी मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली?
2: सर UPSC ना मुलाखतीला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणते आपण, म्हणजे असं बोलचाल की भाषा मी आपण त्याला मुलाखत म्हणतो, इंटरव्ह्यू म्हणतो, पण ते व्यक्तिमत्व चाचणी असं लिहून येतं त्या त्यात लिहिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे हे एक माहिती होतं आपल्याला, म्हणजे ते UPSC कम्युनिटी ह्याची आयडिया आहे की ती पर्सनॅलिटी टेस्ट असते, ती प्रश्न उत्तर नसतात, ती चर्चा असते. आणि त्या पर्सनॅलिटी टेस्टला ना तुम्ही असे 2 आणि 3 महिने पुस्तक वाचून नाही अभ्यास करू शकत. आता मी सौभाग्याने मला लगेच मेन्स झाल्या म्हणजे पहिले मेन्स लिहिली आणि मला माहिती होतं की मेन्स क्लिअर करतोय मी. माझा एक मित्र आहे त्याला मी प्रिलिम्स आमची जेव्हा क्लिअर झाली त्याला म्हटलेलं की ब्लेझरचा कलर डिसाईड कर, मेन्स तर निघणार आहे आपली. कारण आम्हाला रायटिंगवर विश्वास होता, ती मेन्स निघाली, मेन्सला मार्कही चांगले होते. मग पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो तर जेव्हा मग ते इंटरव्ह्यूच्या प्रिपेरेशनमध्ये सुरुवातीला ते पहिलाच इंटरव्ह्यू होता त्याचा दडपणा जास्त, कारण इंटरनेटच्या काळात मॉक इंटरव्ह्यू आपले शेकडोनी अवेलेबल असतात. मग तिथं ते इंटरनेटच्यासाठी काहीही प्रश्न विचारतात, आधी वाटायचं की असंच असतंय काही, हे असलं म्हणजे काही एवढा दर्जाहीन इंटरव्ह्यू असतोय काय UPSCचा, तर ते तसं नाही. हे मग त्यासाठी कुणाचं असं स्पेसिफिक मार्गदर्शन आज नाही. त्या काळ म्हणजे 2024 साली जेव्हा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला 23 ची परीक्षा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळी दिल्लीला गेलो, आणि दिल्लीत मॉक इंटरव्ह्यू असतात, फ्री ऑफ कॉस्ट असतात ते, तिथं ते तुमची फी घेत नाहीत. मग तिथं मॉक इंटरव्ह्यू दिले, मित्र होते त्यांच्याबरोबर डिस्कशन वगैरे करायचो, त्यातून असं म्हणजे आमचा एक चांगला ग्रुप झालेला 10-12 जणांचा. आज ते सर्वच्या सर्व सिलेक्टेड आहेत सगळे. तर आम्ही सगळे म्हणजे जो आमचा ग्रुप होता तर आम्ही डिस्कशन करायचो रेग्युलरली. मग इंटरव्ह्यूला कसं असतंय की ओपिनियन खूप जास्त महत्वाचं असतं तुमचं, की ते हे नाही विचारणार की जर तुझं मूळ गाव सातारा आहे तर सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ सांग, समुद्रसपाटीपासून किती उंचीवर सातारा आहे, हे असले प्रश्न नाहीत. तू जर सातारा आहे तर मग साताऱ्यात लहानपणापासून तू काय अडचणी बघितल्या, तुला जर साताऱ्याचं उद्या जिल्हाधिकारी केलं तर तू कुठल्या 3 गोष्टींवर काम करशील, ह्या प्राथमिक गोष्टी. किंवा ओपिनियन इन जनरल, आता त्याकडी आंदोलन वगैरे दिल्लीत वगैरे सुरू होत, ह्याबद्दल तुझं काय मत आहे, MSP जे ते आपण लिगलाइज केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे शासनाने, महाराष्ट्रात एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या कशा सोडवायच्या, ऍज अ पशुवैद्यक डॉक्टर तू कशी मदत करू शकशील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करायला, हे सगळं ओपिनियन आहे. इथं तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होते की तुम्ही फक्त वाचलेलं आहे की तुम्ही का त्याच्यावर तुमचं चिंतन मनन झालेलं आहे, हे ऍक्च्युअली तिथं टेस्ट होतं. आणि हे ना ग्रुप डिस्कशनमध्ये आम्ही सगळे एकमेकांना प्रश्न विचारायचो, ह्यातून ते तयार होतं की आता माझं ओपिनियन फॉर एक्झाम्पल एका गोष्टीवर, आता MSPचं उदाहरण घ्या, माझं ओपिनियन एवढं व्यवस्थित नाही कारण का माझं शेतीचं बॅकग्राऊंड नाही, पण माझे काही मित्र शेतकरी होते, एकाचं म्हणणं होतं की नाही MSP लिगलाइज केलं पाहिजे का, कारण त्याचे वडील शेतकरी होते त्यांनी समस्या बघितलेल्या शेतीच्या. मग मला ती एक बाजू कळते, वर्तमानपत्र वाचून बघून कळत नाहीत गोष्टी, लिव्ड एक्सपिरियन्स नावाचा एक प्रकार असतो, तो त्याच्या घरची आठवण किस्से सांगायचं त्यातून मला कळायचं ओके ही लोकांची भावना असते. हे मी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. एक प्रश्न सांगतो, ऍक्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलेला, ह्याची तयारी नव्हती गेली मी, त्यांनी मला काय विचारलं की चेअरपर्सन होते डॉक्टर शीलवर्धन सर निवृत्त IPS, त्यांनी विचारलं की अकॉर्डिंग टू यू शुड महाराष्ट्र बी बायफर्केटेड ऑर ट्रायफर्केटेड, बिकॉज महाराष्ट्र इज अ व्हेरी बिग स्टेट फॉर ऍडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्राचं दुभाजन विभाजन किंवा त्रिभाजन करावं की नको, तुम्हाला काय वाटतं? तर ह्याचं मी उत्तर दिलं की सर माझ्या मते महाराष्ट्राचं त्रिभाजन झालं पाहिजे. आता कुठल्याही मराठी माणसाला हे उत्तर पटणार नाही, म्हणजे मी स्वतः आता तरी ती मागणी पूर्णच गेली, पण जो शाळेत आम्ही मोठं होत होतो 2014-15 पर्यंत वेगळ्या विदर्भाची मागणी तीव्र होती, म्हणजे चांगली होती महाराष्ट्रात, दशकाभरामध्ये ती कमी झालेली दिसते आपल्याला. पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे माझंही तेच होतं की नाही महाराष्ट्र तुकडेच नाही झाले पाहिजेत, महाराष्ट्र एक संधच राहिला पाहिजे. मग ते आपले काही 106 हुतात्म्यांचं बलिदान हे माहिती होतं, पण मी जेव्हा नागपूरला गेलो मग तेच माझे मित्र जेव्हा गडचिरोलचे मित्र मिळाले भेटले, त्यांचं म्हणणं नव्हतं की महाराष्ट्र वेगळा करा, पण मी आपलं त्यांच्यावर त्यांच्या घरी गेलो तो भाग फिरलो सगळा कॉलेजला असतानाच, तर मला एक गोष्ट जाणवली, आपला एक दृष्टिकोन मुंबईकडे बघायचा आणि भंडाऱ्याच्या माणसाचा मुंबईकडे बघायचा दृष्टिकोन, हा जमीन असमानाचं अंतर आहे. तुम्हाला मुंबई तुमची वाटते, त्या लोकांना मुंबई अजिबात त्यांची वाटत नाही, त्यांना पुणे ते त्यांचं वाटत नाही, कारण का कुठलाही तिकडचा माणूस जेव्हा पुण्यात येतो तेव्हा त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होतंच भाषेवरून म्हणा हे आपण फेस नाही करत. आपण जेव्हा पुण्याला जातो ते पुणेही तुमचंच आहे, मुंबई तुमचीच वाटते तुम्हाला, त्यांना ना ते खूप लांबच्या गोष्टी वाटतात. तेव्हा कळलं की ज्या राज्याची राजधानी एवढ्या लांब आहे ते राज्य म्हणजे ठीक आहे ऍडमिनिस्टर कराल तुम्ही कशा तरी प्रकारे, पण जे मनांमधलं अंतर आहे ना की त्यांना ते मुंबई जर जे राजधानी आपली वाटत नसेल तर मग कसं आहे, नागपूर त्यांना खूप जवळचं वाटतं. मग हे मी उत्तर देईल, कारण म्हणजे तुम्ही उत्तर काहीही द्या की ठीक आहे महाराष्ट्राचे 3 तुकडे करा असं जरी मी म्हटलं, मी जे कारण दिलं ते मला वाटतं त्यांना जास्त पटलं. की मी म्हणत होतो की हे माझे अनुभव होते की असं कुठं वाचून नव्हतं आलो, मी कुणाचं ऐकून नव्हतं आलो, मला असं वाटत होतं की तिकडच्या लोकांबद्दल बोलल्यानंतर की त्यांना नाही मुंबई आपली वाटत, त्यांना नाही ते जवळच वाटत. मग त्यांना जे जवळच वाटतंय ऍडमिनिस्ट्रेशन तर चांगलं होईलच की जेव्हा राजधानी जवळ असते तो चांगला ऍडमिनिस्ट्रेशन निश्चित होईल. गव्हर्नर

0: चांगलं होईल. डीप रूटेड म्हणजे ग्रासरूट लेवलला पोहोचेल, त्यांच्या दाराशी पोहोचेल प्रशासन. पण त्यापेक्षा जास्त हे जे ह्युमन इंटरॅक्शन आणि ते मला वाटतं त्या सरांना जास्त आवडलं. पण मला मार्कही त्यावेळी चांगले आले इंटरव्ह्यू.
1: हे कुठल्याही पुस्तकामध्ये वाचायला मिळणार नाही, परंतु
0: अनुभवातून
1: शिकायला मिळालं. सर, तुम्ही 4-5 वर्ष तयार करत होता, बरेचसे चढ उतार येत होते, तर या प्रवासामध्ये सर्वात कठीण काळ कोणता आणि त्यातून तुम्ही स्वतःला कसं सावरलं?
0: सर्वात कठीण काळ असा एकदा नाही तर दोनदा येऊन गेला. म्हणजे मी म्हटलं मगाशी की 2021 आणि 2022 अशा दोन प्रिलिम्स मी पास नाही होऊ शकलो. पहिल्यांदा जेव्हा मी फेल झालो त्यावेळीसच सगळेच अख्खं कुटुंब मी घरी होतो त्यावेळी. मी शॉक झालं की कसं काय आपण अभ्यास तर एवढा केलेला आहे आणि दोन प्रश्नांमुळे काहीतरी राहिलं, दोन तीन प्रश्नांमुळे. म्हटलं यार खूप अवघड. आणि हे माहीत नसतं ना युपीएससीचं, ती कमालीची गोष्ट ही आहे की तुम्हाला कळतच नाही की तुम्ही किती मार्कांनी राहिला, ते एका वर्षानंतर कळत. मी थोडासा राहणं राहिलो आहे की खूप मोठे मार्जिन राहिलो हे कळत नाही. पण त्यावेळी मग घरच्यांनी साथ दिली की कर अजून एक वर्ष घे, एक वर्ष नाही येतो. पण मी मग त्यानंतर अजून जीव लावला 2022 म्हणजे भयंकर अभ्यास केला. पण मी 22 प्रिलिम्स नाही पास होऊ शकलो. मग म्हटलं यार हे कदाचित हे क्षेत्र नाही आपल्यासाठी, आपण काहीतरी दुसरं बघितलं पाहिजे. आणि 22 झाल्यानंतर मग ऍक्च्युअल ती जेव्हा प्रिलिम्स नाही क्लिअर करू शकलो मी, तेव्हा डिप्रेशन नावाचा काहीतरी प्रकार मी जवळून बघितला. की मग तेच कारण, ते कारण मित्रांचे आयुष्य पुढे गेली आणि आपण तर सगळ्यात हुशार होतो, आपलं असं कसं काय झालं, मी मागं कसं काय राहिलो, आता हे सहनच होत नव्हतं. मग त्यावेळी परत तेच माझ्या प्रोफेशननी मला जर वाचवलं, मित्रांनी सोबत दिली आणि सगळ्यात मेन घरच्यांना जो विश्वास दाखवला त्या काळात, त्याच्याचमुळे त्यानंतर पुढचं हे झालं. म्हणजे मी सोडलेलंच 2022 नंतर मी ओपीसीला रामराम ठोकलेला. पण म्हटलं की यार एवढं 2 वर्ष आपण दिलेली आहेत तर अजून अजून करू. वडीलच म्हणायचे की तू करणार हे मला विश्वास आहे, त्यामुळे तू काही कर हे सोडू नको, तुला वाटतंय आता म्हणजे ब्रेक घे पण हे सोडू नको. 23 पण तेच आई वडिलांच्या पुण्यामुळे वगैरे 23 प्रिलिम्स निघाली, मेन्स निघाली, इंटरव्ह्यूला पोहोचलो आणि मला सगळं चांगलं गेलेलं. मेन्सचे 9 च्या 9 पेपर माझे उत्तम गेलेले, इंटरव्ह्यू तर उत्कृष्ट म्हणावं असं इंटरव्ह्यू गेलेला. आणि म्हटलं की आपलं यादीत नाव येणार 100% आपण यावर्षी सिलेक्शन आहे आपलं. त्यावेळी नाही झालं सिलेक्शन, नो मॅच फाउंड परत. त्यावेळी ते कुटुंब माझ्यासाठी नाही, म्हणजे मी तरी थोडीशी तयारी होती माझी, ते कुटुंबासाठी खूप वाईट काळ होता तो. म्हणजे जसं मला आई सारखी रडायची की हुशार पोरगं होतं असं एवढी वर्ष चालली वाया जात आहे काय, त्यांना जास्त चिंता वाटायला लागली. तरी मग विचार केला आता काय करायचं, की आता गेलं तर आहे, बेहतर माहिती आहे की प्रोफेशनल बॅकअप तर आहे मला, की असं नाही की अर्थार्जनासाठी मला कष्ट करावे लागतील असं काही विशेष नाही, चांगली नोकरी मिळेल, उत्तम पैसे कमवेन मी क्वालिफिकेशनमुळे. पण मग हे काय आपलं स्वप्नाचं काय? मग त्यावेळी परत वडील म्हणाले अजून 1 वर्ष लागते. त्यानंतर मग 2025 परत अभ्यास केला, त्यावेळी मी पहिल्यांदा कोल्हापूरला आलो आणि मग इथं जे सेंटर आहे प्रिया एस ट्रेनिंग सेंटर, इथं 2025 मी अभ्यास केला. मग त्यावेळी म्हणजे असंच ठरवलं की नो स्टोन अनटर्न्ड जो प्रकार असतो, जेवढं करता येईल सगळं करायचं, काहीच सोडायचं नाही युपीएससाठी. आधी कसं होतं की माझा विश्वास जास्त ह्याच्यावर होता की अनालाइज करणार, पाठ नाही करणार. म्हटलं नाही युपीएससी डिमांड आहे, पाठ करायचं मी, पाठ करणार मी, सगळं करणार. मग 2025 तसं झालं. म्हणजे फॉरेस्टचा कट ऑफ हा जास्त असतो, प्रिलिम्स कॉमन असते सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिस. फॉरेस्टचा कट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसपेक्षा, फॉर एक्झाम्पल 200 प्रिलिम्स असते, 200 जर सिव्हिल सर्व्हिसेसचा कट ऑफ 90 लागत असेल तर तो फॉरेस्टचा कट ऑफ 105-110 लागतो. तर ह्याच्या आधी कधी सिव्हिलचाच आपला कट ऑफ निघाला नव्हता, मग फॉरेस्टचा कसा निघणार? पण 2025 पहिल्यांदा फॉरेस्ट सर्व्हिसचाही कट ऑफ निघाला, 110 मला मार्क येत होते 200. जे मार्क मला आधी 80 रेंजमध्ये होते ते मी डायरेक्ट 30-35 मार्क माझे वाढले 2025. त्यामुळे मग कोल्हापूरनं मला सक्सेस दिलेला ऍक्च्युली. त्यामुळे ह्या शहरावर माझं विशेष प्रेम आहे, कारण मग त्यावेळी म्हणजे पूर्ण 2025 मी 2 इंटरव्ह्यू दिले, सिव्हिल सर्व्हिसेस फॉरेस्ट सर्व्हिसेस दोन्ही. परत सिव्हिल सर्व्हिसेसचं काही कारणामुळे त्यात हे झालं, पण फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये ऑल इंडिया रँक 30.
1: छान सर, तुमचे लहान बंधू कायद्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा एकंदरीत विचार म्हणा, त्यांचा अभ्यास म्हणा आणि इनडायरेक्टली मार्गदर्शन किंवा प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? कारण लहान भावाकडून तसं मार्गदर्शन प्रेरणा मिळत नसते, म्हणून म्हणतो इनडायरेक्टली तुम्हाला कशा प्रकारे मिळाली?
0: सर तो भाऊ नाही माझा, मित्र आहे तो. म्हणजे 2 वर्षाचं अंतर आहे आमच्यात आणि 2 वर्ष काही जास्त अंतर नसतं, आम्ही त्यामुळं एक वयोगटाचं असल्यासारखंच आम्ही वाढलेलो आहे. काय अशा काही गोष्टी असतात की ज्या तुम्ही ना मित्रांना शेअर करू शकता नाही वडिलांना शेअर करू शकता, तर त्या सगळ्या गोष्टी ना म्हणजे पर्सनल जे काही फक्त रोजच्या अभ्यासात जे काही मला असं रोज अप्स अँड डाऊन्स आपण ज्याला म्हणतो तर ते रोज येतात युपीएससीच्या जर्नीमध्ये, तर तो कायम असायचा ऐकायला की दादा तू काही सांग मी काही ऐकतो. ठीक आहे तो युपीएससी मधला नव्हता पण त्याला एवढं कळत होतं की दादाची क्षमता आहे दादा करेल. फक्त तो ऐकायचा. एक काळ असा असतो की आपल्याला फक्त ऐकणार लागतं कोणतरी. ही वॉज व्हेरी गुड लिसनर. मी जे काय सांगायचो तो म्हणजे एकदम बारकाईने ऐकायचा आणि आता एवढंच म्हणायचा की काही होऊ दे तुझं होणारच आहे, त्यामुळे तू कितीही टेन्शन तुला आत्ता आलं उद्या जाईल पण ते होणारच आहे. आणि त्याचा जो विश्वास आहे की नाही की अरे एवढा विश्वास कसा काय ठेवतो माझ्यावर की दादा तुझं होणारच आहे, आज नाही झालं प्रत्येक म्हणजे अवतीभोवती म्हणजे हे जे पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये जे होतो ना मी त्यात भावाचं विशेष रोल आहे. कारण का त्याने म्हणजे खूप वाईट फेस बघितलेला आहे माझा. मी आता आईवडिलांसमोर रडू नाही शकत, मी घरातला मोठा मुलगा आहे. मित्रांसमोर तर कधीच रडलो नाही, तर ते तर फारच वेगळं आहे. मी भावासमोर रडलेलो पण आहे, पण मोठ्या भावासांना जरा प्रॉब्लेम वाटायचं की आपण लहान भावासमोर कसंही करू शकतो, पण त्यांना तेवढं एक कम्फर्टची एक ती स्पेस आमच्यामध्ये होती. मी त्याच्यासमोर म्हणजे किती वेळा रडलेलो आहे की नाही यार नाही होत देव कसं सोडून, पण तरी तो त्याने खंबीरपणे उभं राहायचं. आता काहीही होऊ दे, आपल्याला हेच करायचं आहे, तू हेच कर. आता त्याला जॉब लागला, म्हटलं तुला काही जॉबची अडचण नाही. त्यांनी जे म्हणजे जो विश्वास दाखवलेला आहे माझ्यावर वाईट काळामध्ये, त्यासाठी तो म्हणजे त्याचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे.
1: सर, आजच्या काळामध्ये अनेक तरुण युपीएससीचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना तयारी सुरू करण्यापूर्वी कोणत्या 3 गोष्टी तुम्ही नक्की सांगाल?
0: सर, पहिली गोष्ट जी तुम्ही कुठल्याही स्तरावर जर ठरवत असाल की युपीएससीचं, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असाल किंवा झालेलं असाल तुमचं, जर तुम्ही ठरवत असाल की मला युपीएससी करायचं, तर पहिली गोष्ट आहे आत्मपरीक्षण, की तुम्ही ह्या परीक्षेसाठी कॅपेबल आहात की नाही. कारण की जसं मी मागे सांगितलं, ही परीक्षा खूप जास्त गोष्टी डिमांड करते तुमच्याकडून. ही परीक्षा बुद्धिमत्तेची चाचणी नाही, पण हे तितकंच खरं आहे की बुद्धिमान नसाल तर ही परीक्षा क्लिअरही नाही करू शकणार. म्हणजे ही फॅक्ट आहे. दरवर्षी 1000 लोक जे सिलेक्ट होतात, मी आता खूप लोकांना भेटलो या काळात, एकही तुम्हाला कमी बुद्धीचा माणूस भेटणार नाही, शक्यच नाही. पण जे काही बुद्धिमान आहे ते सगळे सिलेक्ट होतील का? तर तेही नाही. मग ती पहिली गोष्ट, तुम्ही बुद्धिमान तर पाहिजेच, वरून तुमची कष्ट करायची तयारी पाहिजे. कष्ट म्हणजे मानसिक कष्ट, कॅपेबिलिटी ही परीक्षा क्लिअर करायची. दुसरी गोष्ट आहे तुमच्या कुटुंबाची तयारी. कारण कसं आहे, जसं माझ्या बाबतीत झालं आणि असे अनेक लोकांच्या बाबतीत होतं, म्हणजे युपीएससीचं स्टॅटिस्टिक्स पण असं सांगतं की मेजॉरिटी जनता ही 4th अटेम्प्टमध्ये क्लिअर होते. पहिल्या अटेम्प्टमध्ये फक्त 10%पेक्षा कमी, 8 ते 10% लोक फक्त 1st अटेम्प्टमध्ये क्लिअर करतात. जनरल कॅटेगरीला 6 अटेम्प्ट असतात. म्हणजे एकूण तुमची साधारण 3 ते 4 वर्ष द्यायची तुमची तयारी पाहिजे. 3 ते 4 वर्ष काहीही न कमावता आईवडिलांची तयारी पाहिजे की तुम्हाला तोपर्यंत ते फायनान्शियली सस्टेन करू शकतील. ती सगळ्यात मोठी, मग नंतर पैसे कमी पडतात, मग दुसरं काहीतरी कारणाने तुम्हाला हे करावं लागतं. कारण पैसे लागतात ह्या तयारीला, खरंच पैसे लागतात. जर क्लास वगैरे केला तर खूप जास्त, क्लास नाही केला तरी चांगले पैसे लागतात, तर ती तयारी पाहिजे. ह्या 2 गोष्टी मला मुख्यत्वे अशा वाटतात की हे पाहिजेतच युपीएससी करायच्या आधी तुमच्या.
1: सर, तुम्ही आता सांगितलं की बुद्धिमत्ता गरजेची आहे, तर यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता महत्वाची की सातत्यपूर्ण मेहनत महत्वाची?
0: सर, खरं तर दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, पण जर मला त्यातली एक निवडायची असेल तर मी कधीही मेहनतच निवडणार, कधीही. कारण का बुद्धिमान माणसाने जर कष्ट नाही घेतले, म्हणजे त्याच्यावर काम नाही केलं ना स्वतःवर, तर त्याच्या आयुष्यात म्हणजे अयशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त आहेत. पण मेहनती माणूस कधीच आयुष्यात अयशस्वी होऊ शकत. म्हणजे मेहनतीची ती गोष्ट एक चांगली की तुम्ही म्हणजे टाकलं ना इनपुट, एफर्ट घेतलं ना, त्याचा रिझल्ट येतो. त्यामुळं बुद्धिमत्ता गरजेचीच आहे, पण म्हणून त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गोष्टी सहजासहजी मिळतील. ती गरज आहे, पण त्यासाठी सातत्य म्हणजे भयंकर जास्त गरजेचं आहे.
1: सर, तुम्ही 2020 पासून या क्षेत्राकडे वळलात, तर तुमच्या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिल्यानंतर स्वतःला कोणत्या एका गोष्टीसाठी सर्वाधिक धन्यवाद द्यावा असं वाटतं तुम्हाला?
0: स्वतःला धन्यवाद देण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबाचाच ऋणी अखंड. कारण का जर आई वडील भाऊ नसतात तर मी हे काहीच करू शकलो नसतो. कारण का जेव्हा जेव्हा मी फेल झालेलो या एक्झाममध्ये, तेव्हा तेव्हा त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, आई रडत होती पण तरी तिने विश्वास ठेवत होती. आणि त्यांच्यामुळेच मी म्हणत होतो मी दुसरं काहीतरी करतो, ते म्हणजे नाही हेच करायचं. मग त्यामुळे स्वतःला धन्यवाद देण्यासारखं काहीच नाही, मला जे काही आहे ते कुटुंबालाच आहे.
1: तर शेवटी जाता जाता, युपीएससीचे स्वप्न पाहणारे आपले बरेचसे विद्यार्थी आहेत, तर या सर्वांसाठी तुम्ही काय प्रेरणादायी संदेश द्याल?
0: जे लोक युपीएससीचं ॲज अ करिअर म्हणून विचार करतात, त्यांना मला एक गोष्ट सांगायची की जर तुम्ही शाळेमध्ये असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रशासनात वगैरे जावं, तर आत्ताची एक गोष्ट आहे की ती म्हणजे क्युरियस राहा कायम. इंटरनेटच्या काळात काय झालंय की आपण ना म्हणजे माहिती एवढ्या सहजासहजी उपलब्ध आहे ना, की आता आपण ऍक्टिव्हली कुठली गोष्ट शोधत नाही. त्यामुळे क्युरिओसिटी मला वाटतं खूप जास्त इम्पॉर्टंट गुण आहे, की ज्याच्यामुळे ना तुम्ही सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ शकता. हे शालेय आणि एक महाविद्यालयीन जीवनामध्ये. आणि अजून एक त्या पलीकडे की स्वतःला ना असं बंदिस्त ठेवू नका कुठल्याच, की मला तर मला युपीएससी करायचंय तर मग मला कॉलेजच्या अभ्यासक्रमाशी देणं घेणं नाही, असं नसलं पाहिजे. कॉलेजच्या अभ्यासक्रमावरच तुमचं युपीएससीचं सगळं जे काय ते करिअर बिल्ड होणार आहे. त्यामुळे भले तुमचं युपीएससी एम असेल तरी हे विसरू नका, जे पण शिक्षण घेताल ते म्हणजे प्रामाणिकपणे घ्या, त्यासाठी कष्ट करा. आणि स्वतःच्या म्हणजे तुमच्या मेंदूच्या खिडक्यात ना कायम उघडं ठेवा. त्यासाठी एक बेसिक म्हणजे जे मी असं प्रत्येकालाच सांगतो, ते म्हणजे दररोज न चुकता वर्तमानपत्र वाचा. बाकी काहीही नाही केलं तर चालेल, मोबाईल नसेल तर काही बिघडणार नाही तुमचं. पण जर न्यूज पेपर नाही वाचला तर आयुष्यात म्हणजे लॉंग टाइम नुकसान जास्त होईल. त्यामुळे ह्याच गोष्टी, क्युरियस राहा आणि वर्तमानपत्र वाचा.
1: सर, तुम्ही अगदी बालपणापासून तुमचं शालेय शिक्षण कॉलेजमधील GS आणि अभ्यासाचं अगदी दिलखुलास मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात, इथपर्यंत प्रवास सांगितला, याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला भावी आयुष्याबद्दल आणि प्रशासकीय सेवेबद्दल खूप खूप शुभेच्छा सर.
0: आपणही मला एवढ्या मनमोकळेपणाने संवाद साधायची संधी दिली.

0: बद्दल आकाशवाणी कोल्हापूरचा मी मनापासून धन्यवाद मानतो.
1: धन्यवाद.
2: आत्ताच आपण यूपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवटचा आपण ऐकला. तर फ्रेंड्स, डॉक्टर ओंकार यांचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आता आपण ऐकलात कार्यक्रम युवावाणी प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:57 झाली आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 ऐकणार आहोत इंग्लिश बातम्या. दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: हाय, मी शर्वरी.
5: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा.
7: आणि मी रेवा.
8: आम्ही खूप भांडतो,
9: आम्ही चर्चा करतो,
10: आम्ही गप्पाही मारतो,
11: आम्ही मजा मस्तीही करतो.
5: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
12: आपुलकी आधार
5: प्रत्येक मंगळवारी
13: दुपारी 12
14: वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
15: आपुलकी या घरात.

आताच आपण ऐकलत मराठा तितू का मेळा बाबा या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं, आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटातून मेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचे शब्द अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्हाला पावसात नाचायला, खेळायला आणि भिजायला खूप आवडतं, हो ना? मग आजचा हा कार्यक्रम तुम्हाला असाच पावसात चिंब भिजण्याचा आनंद देणारा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आले आहेत केरलिया समाज

जम्स न्यू इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी. माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींना श्रेया सोनटक्केचा मनपूर्वक नमस्कार. आम्ही केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी हा छोटासा संगीत कार्यक्रम. पाऊस हा सगळ्यांनाच आवडतो. पावसाचं निरागस स्वागत, चिमणीची गोड चिवचिव, आनंदाच्या सरी आणि निसर्गाच्या मनोहरी छटा उलगडणारी ही गाणी आम्ही तुमच्यासाठी सादर करायला आलो आहोत. तर सुरुवात करूया पावसाशी मैत्री करणाऱ्या गोडशा बालगीताने. पावसा पावसा येतोस का हे गीत सादर करणारे विद्यार्थी आहेत अक्षरा गोरे, शिवांश बिरादार, राजवंश गायकवाड, गार्गी पाठक, वैद्य गायकवाड आणि काव्या कुलकर्णी यांना तबल्याची साथ केली आहे कौस्तुभ चामणीकर यांनी. तर हार्मोनियमची साथ लाभली आहे समृद्धी कुलकर्णीची. तर ऐकूया बालगीत पावसा पावसा येतो.

पावसाच्या सरींनी मन प्रसन्न झालं की अंगणात पक्ष्यांची चिवचिवाही अधिकच गोड वाटते. निसर्गाशी मैत्री आणि प्रत्येक जीवावर प्रेम करण्याचा सुंदर संदेश देणारा यानंतरचं गीत चिवचिव चिवचिव चिमणी. यातील सहभागी विद्यार्थी आहेत श्रीपाद मुदलियार, कल्याणी कुलकर्णी, शुभ्रा देशमुख, कस्तुरी चामणीकर आणि समृद्धी कुलकर्णी. तबल्याची साथ केली आहे श्लोक भाग्यवंत याने आणि हार्मोनियमची साथ केली आहे समृद्धी कुलकर्णी हिने. ऐकूया गीत चिवचिव चिवचिव चिमणी.

0: पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तो आनंद आहे, तो निसर्गाने दिलेला उत्सव आहे. कधी कधी पावसाची वाट पाहणं हाही एक सुंदर आनंद असतो. चला तर मग ऐकूया पाऊस आणि एका निरागस मुलीमधला हा गोड संवाद, आणि त्यानंतर अनुभवूया आनंदाच्या सरी बरसवणारं हे गाणं पाऊस आनंदी आनंद.
1: पावसा, ए पावसा, येतोस?
2: हो येतो ना, थोडी वाट बघ.
1: चालेल, आवडेल मला.
2: काय?
1: तुझी वाट पाहायला नक्की येशील ना?
2: हो तर, काय करशील मी आलो तर?
1: चिंब भिजेन, गिरक्या सुद्धा घेईन, तुझं गोड गाणं गाईन.
2: असं म्हणतेस? हा आलो.
1: तुला मी सांगितलं ना, तू आलास की मी चिंब भिजेन, गिरक्या घेईन. हे बघ, भिजले मी चिंब, घेतल्या मी गिरक्या, आणि आता गाते. ऐकतोयस ना?
2: हो हो, ऐकतोय ना.

पावसाच्या सरी जेव्हा निसर्गाचं प्रेम घेऊन येतात तेव्हा प्रत्येक थेंब, प्रत्येक वाट आणि प्रत्येक क्षण सुंदर होऊन जातो. एवढा सुंदर की वाटतं पावसाने वरात काढली आहे की काय. तर ऐकूया ही एक सुंदर रचना, तुझ्या घरात तुझ्या दारात.

पाऊस जेव्हा धरतीला भेटायला येतो तेव्हा ती भेट फक्त ऋतूची राहत नाही, तर ती निसर्गाच्या सुंदर भेटीची गोष्ट बनते. आभाळातून बरसणारा पाऊस जणू सजन होऊन येतो आणि हिरव्या शालूने नटलेली धरती त्याच्या स्वागतासाठी सजनी बनून उभी राहते. या सुंदर भेटीत सरींचं तोरण, फुलांचा सडा आणि आनंदाची चाहूल आपोआपच दाटून येते. या निसर्गरम्य भावविश्वाला सुरांची सुंदर साथ लाभलेल्या आणखी एका सुरेल गीताने आपण निरोप घेऊया.

मित्रमैत्रिणींनो, पावसाच्या सरींनी जसं धरतीला नवं चैतन्य मिळतं, तसंच संगीतही आपल्या मनाला नवा उत्साह देतं. आमच्या छोट्याशा संगीत प्रवासाला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमात गायन आणि वादन सादर केलं आमच्या केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी. आकाशवाणीचे आणि सर्व बाल मित्रमैत्रिणींचे आम्ही ऋणी आहोत. पुन्हा भेटू अशाच एका सुरेल कार्यक्रमात. तोपर्यंत आमचा सगळ्यांचा नमस्कार.

मग काय मित्रांनो, पावसाच्या सरी आनंदाच्या खागरी हा केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम तुम्ही ऐकलात. आणि खरंच पावसात चिंब भिजल्याचा आनंद मिळाला ना तुम्हाला? मित्रांनो, या कार्यक्रमातली गीतं लिहिली आणि संगीतबद्ध केली होती या विद्यार्थ्यांच्या शिक्षिका वैशाली काळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग मित्रांनो, सादर करते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

0: आताच आपण ऐकलात बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो. ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
3: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्ग उपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्ग उपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
2: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप वरही.
0: आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141437 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

0: ताई, नौकरी मिला ली।
1: अरे वाह, अभिनंदन। आता भरपूर शॉपिंग।
0: हो ताई, नवीन मोबाइल, जीन्स, जैकेट।
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
0: इंस्टंट कर्ज ही मिळतं ना।
1: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर।
0: पण ताई,
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
1: अच्छा,
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
4: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो। नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
5: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
6: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
7: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
8: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
9: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा।
4: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
5: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
10: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती, त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1,30,00,000 अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। पीएम सूर्यघर .gov.in।

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं. त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर

मंडळ सीबीडीटीनं विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील असं तंत्रज्ञान उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलं आहे. सीओईपी अर्थात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. शासकीय निधी आणि खाजगी कंपन्यांच्या मदतीने सीओईपीच्या परिसरात 400 विद्यार्थिनी क्षमतेचं वसतिगृह बांधण्याची तसंच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींसाठी कमवा आणि शिका योजना सुरू करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. दीक्षांत समारंभात पदवीच्या 889 आणि पदव्युत्तर पदवीच्या 582 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तर पदवीच्या 10 विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर पदवीच्या 25 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा जास्त खर्च येत असेल तर तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मंत्रालयातल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. कोल्हापुरात गारगोटी इथं रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. दहीहंडी उत्सवाला युनेस्कोचं सांस्कृतिक वारसा प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलंय. दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत परळ इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दहीहंडी आयोजक पथकं आणि इतर संबंधित या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा सण साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेची तसंच पादचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं शेलार यांनी सांगितलं. मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांना त्यांच्या कौशल्याचं दर्शन घडवण्यासाठी स्पेनमध्येही पाठवू असंही ते म्हणाले. गेली अनेक वर्ष स्पेनमधून गोविंदांचं पथक दहीहंडीत सहभागी होत आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेला पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासनानं वाढदिवसाचा केक ज्या बेकरीतून मागवला होता त्या बेकरीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला के एल राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला. मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत.

0: गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आज झालेल्या 18 वर्षांखालील फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेत चीनने कतारचा 118-66 असा पराभव केला. या स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त आज मध्यरात्रीपासून महापरिक्षणा अर्थात प्रदक्षिणेला सुरुवात होत आहे. यासाठी राज्यभरातून भाविकांचं आगमन होत असून राज्य परिवहन महामंडळानं खास बसेसची सोय केली आहे. त्र्यंबकेश्वर मार्गे जाणारी खासगी वाहतूक जव्हार मार्गे वळवण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHAIकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840.35 कोटी रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यापैकी 596.76 कोटी रुपयांची रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित केली गेली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेने आज आयोजित केलेल्या गणपती मूर्ती स्पर्धेत रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातल्या शाळांमधल्या 355 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत ईशान नेवरेकर यांनी पहिला, रुद्र गुरवने दुसरा तर ओम तोडणकरने तिसरा क्रमांक पटकावला. इतर 12 जणांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली. वाराणसीहून मुंबईला येणाऱ्या विमान प्रवाशाकडच्या पिस्तुलातून चुकून गोळी झाडली जाण्याचा प्रकार आज वाराणसीच्या विमानतळावर घडला. या प्रवाशाने सोबत पिस्तूल असल्याची माहिती दिली होती. त्याची सुरक्षा तपासणी करत असताना चुकून एक गोळी पिस्तुलातून सुटली. त्यात 2 कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या असं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
4: नाही रे, राहिलच बघ.
3: मग ऐकायचंय?
4: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
3: अगं युट्यूब वर.
4: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आली.
3: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
4: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
3: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई.

यूट्यूब चैनल। श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
1: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:07 झालेत. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन आपण काल मोठ्या उत्साहात साजरा केला. देशाच्या भूतकाळातल्या प्रगतीच्या आढाव्याबरोबरच देशाच्या भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारांकडून करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या आपल्या भाषणात राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सोडलाय. त्यासाठी त्यांनी विविध योजना मांडलेत. शेतकऱ्यांबरोबरच राज्याला औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर प्रगतीपथावर नेण्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. राज्याचा आर्थिक विकास दर हा 8% पुढे आहे. त्याबरोबरच जिल्हास्तरीय ग्रोथ इंजिन ही संकल्पनाही त्यांनी मांडली. आर्थिक विकास दर गाठण्यासाठी डेटा सेंटर, आयटी यासह विविध पातळ्यांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन प्रगती साधण्याचं त्यांचं धोरण आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न

0: त्यांनी एक मुख्य गोष्ट सांगितली ती म्हणजे महाराष्ट्र हे ग्रोथ सेंटर होणार आहे. ग्रोथ सेंटर म्हणजे महाराष्ट्राचा जीडीपी हा नेहमीच उंचावत राहील. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात भारत हा महासत्ता होणार आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो महाराष्ट्राचा असेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट यावेळेला विषद केली ती अशी की राज्यात दुष्काळ मुक्त करण्याची योजना आणि संकल्प त्यांनी मांडलाय. म्हणजे ते बोलताना असं बोलले की मागील पिढीने दुष्काळ पाहिला पण येणारी जी पिढी आहे ज्याला आपण झेन झी आणि झी अल्फा म्हणतो या पिढीला दुष्काळ पाहायला मिळणार नाही आणि ही महाराष्ट्रासाठी खूप चांगली आणि समाधानकारक बाब आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे जे उपक्रम राबवले म्हणजे जसं नदीजोड प्रकल्प असेल, जलशिवार योजना असेल त्यांनी मागच्या टर्ममध्ये पूर्ण केली होती आणि या योजनातून त्यांचा असा एक उद्देश आहे किंवा ध्येय आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त होईल. तिसरं म्हणजे त्यांनी जे त्यांच्या भाषणात सांगितलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राने ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आणि त्याच्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोय. आपल्या भाषणामध्ये त्यांनी ते पण सांगितलं की महिलांना सर्वाधिक न्याय आणि त्यांची आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार जे प्रयत्न करते त्या प्रयत्नांमध्ये महिलांना जो सर्वाधिक हक्क देता येईल जसं जमीन हक्क आहे किंवा विविध शासनांचा थेट लाभ महिलांना कसा मिळेल, जसं लाडकी बहीण योजना आहे त्याचे थेट पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होतात, अशा विविध योजना त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केल्या. आणि एकूणच आपले राज्य आणि आपला प्रत्येक जिल्हा हा कसा ग्रोथ इंजिन होईल, म्हणजे ग्रोथ महाराष्ट्राला जर ग्रोथ सेंटर बनवायचं असेल तर त्याचा प्रत्येक जिल्हा हा त्याचं ग्रोथ इंजिन बनायला पाहिजे. तर त्याचं त्याने एक विषद केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांनी हे ध्येय पूर्ण केलंय आणि उर्वरित जिल्ह्यांचं जे ध्येय आहे ते पूर्णत्वाकडे जाते. तसंच जेवढी काही थेट परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये येते ती फक्त एका जिल्ह्यापुरती केंद्रित न राहता सर्व जिल्ह्यांमध्ये ती परदेशी गुंतवणूक कशा कशा मार्गाने येईल, कोणते कोणते हब्स त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या असलेल्या भौगोलिक परिस्थितीनुसार करता येतील आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्यासाठी त्यांनी एक विजन तयार केलेलं आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयटी आणि टेक्नॉलॉजीचं कसं केंद्र तयार करता येईल, डाटा सेंटर कसा तयार करता येईल, कारण त्या योगे प्रत्येक जिल्ह्यातली रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र कशा पद्धतीने ग्रोथ सेंटर असेल, कारण आपण पूर्वीपासून म्हणतो की देशाचा गाडा हा नेहमी महाराष्ट्राने हाकला आहे, तर आताचा जर आपण महाराष्ट्राचा विकास बघितला किंवा महाराष्ट्राचा जीडीपी दर बघितला तर तो देशात सर्वाधिक जास्त महाराष्ट्राचा विकास दर आहे आणि त्या योगे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये हे गोष्ट विशद केलेली आहे.
1: श्रोते हो, भविष्यातल्या विविध योजनांबद्दल सांगताना मुख्यमंत्र्यांनी आजच्या प्रश्नांनाही तितकंच महत्व दिलंय. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कर्जाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमुक्ती योजना दिली. ही योजना आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याविषयी कोठेकर यांनी माहिती दिली.
0: महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली, ज्यामागे शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज योजनेचा लाभ कसा देता येईल आणि ही कर्जमाफी करत असताना इतकी वर्ष म्हटलं जायचं होतं की कर्जमाफी देणार आणि ती कर्जमाफी कशी होणार कधी होणार, पण यावेळेला सरकारने अतिशय योग्य पद्धतीने म्हणजे शेवटच्या शेतकऱ्यालाही त्या कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 2 लाखांपर्यंत ती कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि त्याच्यातून जवळपास 48,000 कोटी रुपयांची कृषी वीज बिलाची जी थकबाकी होती ती थकबाकी पण माफ केली. म्हणजे जो काही छोटा मोठा शेतकरी आहे त्याला त्या कर्जमाफीतून दिलासा मिळालाय आणि दुसरं म्हणजे त्याच्या ज्या विजेचं बिल होतं, कारण विजेच्या बिलाची पण शेतकऱ्यांची मागणी होती, त्याच्यासाठी एक वेगळी रक्कम काढून जवळपास 48,000 कोटी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आता हे सगळं करत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट केली, जे ज्यांनी बँकांना आधीच निर्देश दिलेले आहेत ते निर्देश असे आहेत की नवीन कर्ज घेण्याचा जो मार्ग आहे तो त्यांनी मोकळा केला. म्हणजे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जर जुनं कर्ज असेल तर त्याची कर्जाची थकबाकी सरकार देणार आणि त्याचा सातबारा कोरा झाल्यानंतर त्याला नवीन कर्ज मिळणार. या प्रोसेसमध्ये थोडासा वेळ लागत होता, कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी कर्ज देणं बंद केलं जात होतं बँकांकडनं, पण आताच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना एक ही थेट रक्कम त्यांच्या खात्यात जाणार, 2 की बँकांना त्यांनी निर्देश दिले की ज्या शेतकऱ्याचं कर्ज 50,000 पर्यंत आहे किंवा ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे याच्या थकबाकी भरलेली आहे अशा शेतकऱ्यांचं कुठलंही जुनं कर्ज तुम्ही ठेवू नका आणि अशा सर्व शेतकऱ्यांचं जे बँकेचं आपण ज्याला पासबुक म्हणतो ते कसं कोरं करता येईल, म्हणजे आपण म्हणतो ना 7-12 कोरा केला तर तो 7-12 कोरा कसा करता येईल, शेतकऱ्यांना नवीन कसं कर्ज येईल अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे.
1: श्रोते हो, राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. त्याची नेमकी योजना कशी असेल आणि त्याला लागणारा कालावधी, त्याची व्याप्ती, त्यामधून सुटणारा पाण्याचा प्रश्न आणि विकासाची संधी

0: याविषयी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
1: मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक सर्वाधिक चांगली आणि ऐतिहासिक अशी बाब मांडलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्याला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणं. म्हणजे ते बोलताना असं बोलले की या पिढीने किंवा मागील पिढीने दुष्काळ पाहिलाय, येणारी पिढी झेन झी झेन अल्फा या ज्या पिढी आहेत त्या दुष्काळ पाहणार नाही. तर त्यांनी पूर्ण जे जिल्हे आहेत ते कायमस्वरूपी दुष्काळमुक्त कसे करता येतील त्याचा एक प्रोजेक्ट, म्हणजे ज्याला आपण प्रकल्प म्हणू, प्रकल्प म्हणजे नदीजोड प्रकल्प, हा नदीजोड प्रकल्पांमध्ये ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, सह्याद्री रांगा ज्या आहेत, त्यातून वाहणाऱ्या नद्या ज्यांचं पाणी समुद्राला मिळतं ते सर्व पाणी वेगळ्या प्रकल्पातून लिफ्ट करायचं आणि बोगद्यांद्वारे गोदावरी खोरं असेल उत्तर महाराष्ट्रातलं किंवा मराठवाडा ह्या ठिकाणीच्या धरणांमध्ये नेऊन ठेवायचं टाकायचं, जेणेकरून इथे जी कायमस्वरूपी जी दुष्काळी तालुके आहेत त्या दुष्काळी तालुक्यांना त्यांचं पिण्याचं पाणी शेतीचं पाणी मिळू शकेल. दुसरं म्हणजे विदर्भातल्या पाण्याचा जो ताण आहे, आतापर्यंत आपण म्हणत होतो की विदर्भामध्ये पाण्याचा अनुशेष खूप मोठा आहे खूप मोठा आहे, तर त्यासाठी म्हणून वैनगंगा आणि नळगंगा जोड नदीजोड प्रकल्प आहेत असे प्रकल्प असतील, मराठवाड्यातला प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पामधून या सगळ्या नदीजोड प्रकल्प करायचे आणि त्यांचं पाणी जे वाहणारं पाणी आहे ते साचवायचं, पावसाचं पाणी जेवढं साठवता येईल त्यासाठी त्यांनी मागच्या त्यांच्या टर्ममध्ये जलशिवार योजना आणली होती, त्या जलशिवार योजनातून त्यांनी जी छोटी छोटी तळी तयार केली किंवा छोटे छोटे बंधारे तयार केले त्यातून पाण्याचं अधिकाधिक सिंचन कसं करता येईल आणि ही योजना पूर्ण झालेली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर दुष्काळाचं प्रमाण हे कुठंतरी कमी होत आहे. पावसाचा अनियमितपणा जरी असला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिण्याचं पाणी पाऊस पडेपर्यंत मुबलक पाणी मिळू शकेल, मुळात शेतीला व्यवस्थित पाणी मिळू शकेल याच्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी पूर्णतः राबवलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या योजना राबवताना त्याला सौर ऊर्जेची जोड कशी देता येईल, म्हणजे पाणी पंप असेल किंवा कोणत्याही अशा गोष्टी ज्या असतील ज्या प्रकल्पासाठी ऊर्जेचा प्रश्न येतो विजेचा प्रश्न येतो तर तो सौर ऊर्जेच्या माध्यमातून कसा सोडवता येईल आणि शेतकऱ्यांना अखंड वीज कशी देता येईल याच्याबद्दलचं त्यांचं एक जे विजन आहे ज्याला आपण 2047 विजन म्हणतो ते विजन त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केलंय आणि त्यामागे संपूर्ण प्रक्रिया कशी चालली आहे ते विजन इम्प्लिमेंट कसं होईल याच्यासाठी त्यांनी एक डाटा सेंटर बनवलंय, याच्यासाठी त्यांनी एक वॉर रूम बनवली आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे विशेष कार्य करत असतं आणि त्याचे परिणाम आपल्याला एक दिसत आहेत की त्यायोगे काम होत आहे.
0: प्रगतीशील राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे. महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं पहिलं राज्य अशी राज्याची ओळख निर्माण करून राज्याने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवलाय. महिला सक्षमीकरणासाठीचं हे एक दमदार पाऊल आहे. याविषयी नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
1: महाराष्ट्र हे महिलांचा सन्मान करण्याबाबतीतलं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं तेव्हाही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा सन्मान निधी कसा जाईल हे पाहणारं महाराष्ट्र राज्य आहे. आता ह्या सरकारने एक केलं की महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची योजना जाहीर केली, म्हणजे त्या सातबाऱ्यावरती त्या घरातल्या महिलेचं पण नाव कसं असेल याचा एक नियम बनवला आणि त्या माध्यमातून ज्या घरात महिला आहेत त्या महिला शेतकरी प्रमाणपत्र, म्हणजे आतापर्यंत शेतकरी म्हटल्यावरती एक पुरुष प्रधान संस्कृतीनुसार तो पुरुषच असेल असंही गृहित धरलं जात होतं, पण यावेळेला सरकारने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याच्यामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र आता दिलं जाणार आहे आणि ह्या महिलांना म्हणजे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्याची फक्त शेतकऱ्याची पत्नी किंवा शेतकऱ्याची बहीण शेतकऱ्याची मदतनीस असं न राहता त्या महिलेची स्वतंत्र शेतकरी अशी एक ओळख निर्माण झाली आणि ही ओळख निर्माण झाल्यामुळे म्हणजे प्रमाणपत्रावरती त्या महिलेचं नाव आल्यामुळे अनेक शासकीय योजना असतात किंवा कर्ज वाटप असेल किंवा ज्या ज्या गोष्टी सरकारकडून शेतकऱ्यांना म्हणून मिळतात त्या सर्व योजनांचा आणि त्या सर्व निधीचा लाभ हा थेट आता महिलांना मिळणार आहे. म्हणजे त्या घरातली महिला, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की महिला ही त्या घरातला कणा असतो, तर त्या महिलेला सन्मान देण्यासाठी म्हणून ही योजना त्यांनी जाहीर केली. जशी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली किंवा लोकप्रिय झाली तशीच ही जी महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना जी आहे, म्हणजे महिलेच्या नावावरती सातबारा असणार आहे, सातबाऱ्यामध्ये महिलेचंही नाव असणार आहे, ही योजनाही अल्पावधीत लोकप्रिय होईल असं तरी सध्या चित्र दिसतंय.
0: श्रोते हो, महाराष्ट्र राज्य हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, त्यामुळे राज्याचा आर्थिक विकास दरातला सहभागही मोठा आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा ग्रोथ इंजिन ही योजना देखील आणली. राज्याच्या या विविध प्रयत्नांविषयी कोठेकर म्हणाले,
1: साधारण या वर्षाचा म्हणजे 2023 सहा महिन्यातला जर आपण ग्राफ बघितला महाराष्ट्राचा तर आपला विकास दर 8.8 आहे, म्हणजे हा नक्कीच देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राचा सर्वाधिक विकास दर राहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आयटी हब आहे, टेक्सटाईल हब आहे, मेडिकल हब आहे. म्हणजे अशा दृष्टीने ज्या ज्या उद्योगांच्या फॅकल्टीज आहेत त्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात कशा येतील, कारण मागच्या वेळेला जेव्हा मुख्यमंत्री गेले होते तेव्हा सर्वाधिक गुंतवणूक आणणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य होतं. आणि ही गुंतवणूक येत असताना ही गुंतवणूक फक्त मुंबई पुणे नाशिक असं गोल्डन ट्रायंगलमध्येच येईल असं न पाहता ही गुंतवणूक राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सर्वंकष गुंतवणूक कशी येईल, त्या त्या जिल्ह्यांमध्ये ते प्रकल्प उभे राहिल्यानंतर तिकडचा विकास दर कसा वाढेल, तिकडे रोजगार उपलब्ध होईल, रोजगार उपलब्ध झाल्याने प्रत्येक जिल्ह्याचा जो निर्देशांक आहे ज्याला आपण जीडीपी दर म्हणतो तो वाढेल, तरच राज्य सक्षम होईल. म्हणजे हा जो 2047 त्यांचा जो संकल्प आहे तो जर पाहिला तर जिल्हा निहाय विकास करून मग राज्याचा विकास करायचा, आणि अशा पद्धतीने राज्यांचा जेव्हा विकास होईल तेव्हा देशाचा विकास होईल. म्हणजे हे टप्प्याटप्प्याने बदलत जाणारं एक जो आलेख आहे तो मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकासाच्या रोडमॅप वरती चालले आहेत त्या रोडमॅप वरती आज जर आपण बघितलं एकूण जर संपूर्ण आपण अभ्यास केला सगळे जर अहवाल बघितले तर असं दिसतंय की त्या रोडमॅप मध्ये महाराष्ट्र हे सर्वाधिक अग्रेसर चालणारं राज्य ठरलंय.
0: श्रोते हो, मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. राज्याचा विकास म्हणजे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास हे सूत्र यामध्ये जपलंय. त्यांच्या या धोरणानुसार महाराष्ट्र अधिक सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता, आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजश्री आगाशे.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आभार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शेवार या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 25 श्रावण शके 1948, दिनांक 16 ऑगस्ट 2024. आज आपण ऐकणार आहोत रामशास्त्री प्रभुणे यांच्या चरित्रावर शकुंतला जोग यांनी सादर केलेलं कीर्तन.

मंडळी, आज दासबोधामधील हे समर्थांचे ओवी आपण निरूपणासाठी घेतली आहे. आधी उदंड कष्ट करावे म्हणजे उत्तम फळ प्राप्त होते आणि कष्ट केल्याविना कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. आता हेच बघा ना, विद्यार्थ्याला जर उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण व्हायचं असेल, गुणवत्ता यादीत आपलं नाव यावं असं जर त्याला वाटत असेल, तर त्याला अभ्यासाचे कष्ट घेतलेच पाहिजेत. आता हे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातले, गायक, वादक, नट, चित्रकार, शेतकरी, या प्रत्येक कलाकाराला त्या त्या क्षेत्रातील साधनेची आवश्यकता आहे आणि साधनेचे कष्ट घेतल्याशिवाय त्याला निपुणता येणार नाही. स्त्रीला जर मातृपद हवं असेल तर तिला सुद्धा गर्भारपणाचे आणि बाळंतपणाचे कष्ट सोसल्याशिवाय मातृपद मिळत नाही आणि आई म्हणून कोण हाक मारत नाही. समर्थ रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची ओढ लागली होती. गोदावरीच्या पाण्यात उभं राहून त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राची साधना निराहार राहून केली आणि म्हणूनच या त्यांच्या कष्टाची सफलता प्रभू रामचंद्रांच्या दर्शनात झाली. प्रत्यक्ष देवाला सुद्धा मूर्तीतलं देवपण प्राप्त होण्यासाठी टाकीच्या गावाचे कष्ट सोसावेच लागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक तऱ्हेचे कष्ट सोसले आणि म्हणूनच ते जगाची माऊली झाले. आता ब्रह्मज्ञान सुद्धा जर प्राप्त व्हायचं असेल तर ते सुद्धा काही इतकं सोपं नाही. माऊली त्या ठिकाणी असं म्हणते, बघा,

तेव्हा सर्वतोपरी कष्ट सोसल्याशिवाय चांगलं फळ प्राप्त होत नाही. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. खेडी भरपूर आहेत आणि त्यामुळे भारताचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकऱ्यांना सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा शेतामध्ये मोत्याची कणस बहरतात. मनुष्य अगदी प्रथम रानटी अवस्थेत होताना त्यावेळेला तो जंगलात हिंडून कंदमुळे भक्ष्याचा आणि वेळ प्रसंगी प्राण्यांची शिकार करूनही आपलं पोट भरीत असे. कालांतराने तो वस्ती करू लागला. खाल्लेल्या कंदमुळांच्या बिया इतस्तता फेकून देऊ लागला आणि काही दिवसांनी त्या ठिकाणी छोटी छोटी रोपटी उगवली. मग त्याचं झाड झालं, मग मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आणि शेवटी सुंदर फळं त्याला आली. तेव्हा त्याच्या मनामध्ये असं आलं, बघा पेर

आणि इथेच शेतीचा जन्म झाला. शेती ही पूर्वी पावसावरच अवलंबून होती. शेत नांगरणं, पेरणी करणं,

फोडणी करणं, झोडणी करणं, आता शेतीसाठी बैलांची जोपासना करून त्यांची पाळणूक करणं, काढणी, मग पीक बाजारात नेऊन विकणं, अशी सर्व कष्टाची कामं शेतकऱ्यांना करायला लागत। शिवाय शेतीसाठी कर्ज काढावे लागे। आता ही निरक्षर असल्या कारणाने सावकारांचं फावलं आणि त्यामुळे सावकारांच्या पाशात अडकून कर्जबाजारी होणं, वाढत्या प्रजेचा सांभाळ करणं, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रूढी परंपरा पाळणं, ह्या सर्व गोष्टी त्यांना कराव्याच लागत आणि सहन कराव्या लागत। आता काळ बदललाय, तेव्हा बदलत्या काळाची पावलं कशी आहेत यासाठी एक कवी त्या ठिकाणी असं म्हणतो, बघा।

खरोखरच ह्या सर्व गोष्टी जर अवलंबिल्या तर शेतीनिष्ठ शेतकरी आपली शेती निश्चितच संपन्न करेल. इतके दिवस आपण ऐकत होतो की केशराची लागवड ही फक्त काश्मीर, फ्रान्स, पॅरिस वगैरे ठिकाणीच होते, पण आमच्या नाशिकच्या शेतकरी बंधूंनी परिश्रमाने आपणही ती लागवड करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. आता सामान्य माणसाची अन्न, वस्त्र, निवारा ही साधारण गरज असते आणि ती आपण शेतामध्ये उत्तम धान्य म्हणजे गहू, भात, बाजरी वगैरे पिकून अन्नाची ढी भागवू शकतो. त्याचप्रमाणे लांब धाग्याचा कापूस त्याची जर शेती केली तर वस्त्राचीही गरज भागेल आणि साग, देवदार यासारखी जंगल शेती जर केली तर निवाराची पण सोय होईल. शिवाय आपलं शासन सर्वतोपरी म्हणजे अल्प व्याजाचे कर्ज, बी बियाणं पुरवणं, यांत्रिक साधनं भाड्याने देणं, पाण्याचे पंप, जंतुनाशक, सहकारी संस्था यासारखी मदत करीतच आहे. शिवाय शास्त्र पद्धतीने शेती कशी करावी यासाठी राहुरी, दापोली, परभणी वगैरे ठिकाणी कृषी विद्यालय स्थापून तशीही सोय केलेली आहे. आता शेतातून येणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पादनच नाही का, आणि तेच मिळण्यासाठी आता हरित क्रांतीची सुरुवात झालेलीच आहे. कितीही यांत्रिक संशोधन जरी झालं ना तरी माणसाला कष्ट हे करायलाच हवे आणि ते कष्ट करताना विश्वव्यापक परमात्म्याचे स्मरण करायलाच हवे. हाताने काम, मुखाने नाम म्हणजे त्यालाही तुमच्या कष्टाची दया येऊन भरपूर उत्पादन करून देईल. तेव्हा कष्टाशिवाय सर्व फुकट आहे, म्हणूनच पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात

श्रोते हो, न्याय निष्ठुर रामशास्त्र्यांच्या कारकिर्दीतील प्रसंग आज आपण आख्यानासाठी घेणार आहोत. न्याय निष्ठुर रामशास्त्री हे आपल्या आईच्या श्राद्धासाठी परत गावी आलेले होते. दिवस पेरणीचे होते, त्यामुळे शेतकरी शेतावर काम करीत होते. सरकारी कामही त्याच वेळी चालू होती. पण शेतकरी पेरणीचे दिवस म्हणून सरकारी कामाला न जाता शेतावर गेले होते. पेशव्यांचे सखाराम बापू बोकील हे गृहमंत्री होते. त्यांनी सरकारी कामाकरता मजूर वेठीस धरून आणण्याचा हुकूम केला आणि सैनिक वेठ धरण्यासाठी त्या ठिकाणी गेले. मोरोपंत असं म्हणतात,

वेळ दुपारची होती आणि रामशास्त्री नुकतेच भोजन करून बाहेर आले. इतक्यात आरडाओरडा झाला आणि शेतकरी ओरडायला लागले, अरे पळा.

शेतकरी म्हणाले, शास्त्री बुवा, पेरणीचे दिवस आहेत आणि याच वेळी सरकारने वेट धरण्यास माणसं पाठवली आणि आमची तरणीताठी 50-60 पोरं धरून नेली. आता आम्ही शेती कशी बरं करणार? म्हणजे वरीसभर उपासमरी नाही का? तेव्हा आपण काहीतरी श्रीमंतांना सांगावं. शेतकऱ्यांची आपली धरलेली मंडळी शास्त्री बुवांना दाखवली. तेव्हा शास्त्री बुवा त्या मंडळींना असं म्हणाले, अरे तुम्ही शेळपटासारखे बसलात काय? उठा आणि शेतावर कामाला जा. त्याबरोबर अधिकारी म्हणाले, दादा ये.

तेव्हा अधिकारी म्हणाले, शास्त्री बुवा तुम्ही मध्ये पडू नका, सरकारने यावेळी कसा हुकूम दिला हे तुम्ही जाऊन सरकारला विचार, आणि मध्ये पडलो तर काय कराल रे, मध्ये येशील.

चालेल चालेल, लोकांच्या कल्याणाकरता मला जर तुम्ही पकडत असाल तर जरूर पकडा। न्याय बाजू काय आहे ते मी पेशव्यांच्या समोर मांडेन। आणि मग शास्त्री बुवांना पकडून पुण्याला आणलं। शेरेदारांनी तिखट मीठ लावून सर्व वृत्तांत सखाराम बापूंना सांगितला। त्यांनीही शास्त्रींनी त्यामध्ये कामात ढवळाढवळ केली हे त्यांनाही आवडलं नाही। सरकारी हुकूम योग्य की अयोग्य हे सांगणारे शास्त्री बुवा कोण? अहो मी कारभारी आहे, मला सगळं समजतंय। तेव्हा ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा वृत्तीचे सखाराम बापू होते। म्हणून ते पेशव्यांकडे गेले आणि भेट मागितली। पेशवे म्हणाले, इतक्या तातडीने आलात? काही महत्त्वाची बातमी? महत्त्वाची नाही, पण विचारांची जरूर आहे। मतलब अहो आपल्याच परवानगीने वेठ धरण्याचा हुकूम केला आणि तो पाळू नका आणि वेठ भिकारीला जाऊ नका। असा सरकारी कामामध्ये जर कोणी व्यत्यय आणला तर त्याला शिक्षा करू। पण असा व्यत्यय आणलाय कोणी?

काय रामशास्त्री प्रभुरांनी कायदेभंग करण्यास उत्तेजन दिलं, मग त्यांना आमच्या समोर घेऊन या. पेशे म्हणतात, अ न्यायशास्त्र जाणणारा शास्त्रीबुवांसारखा सूज्ञ मनुष्य स्वतःला ज्या अर्थी पकडून घेतो ना, तेव्हा कायदाच मुळात अन्यायाचा असेल असा त्यांचा दावा असेल. म्हणजे सरकार चुकलं म्हणण्याचा त्यांना काय अधिकार? बापू, अहो सरकार झालं तरी माणूसच आहे, आपण चूक करणार नाही याची खात्री कोणी द्यावी? माणूस चुकीला निश्चितच पात्र आहे, एक परमेश्वरच काय ती चूक करू शकणार नाही. आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तर घेऊया. एकाधिकार पेशवे असले तरी निरभिमान वृत्तीचे, म्हणून शास्त्र्यांच्या गुणांचं चित झालं. पेशवे गुणी आणि गुणग्राही होते, म्हणून सखाराम बापूंचा नैराज झाला आणि शास्त्रीबुवांना पेशव्यांसमोर आणलं. पेशवे म्हणाले, शास्त्रीबुवा तुम्हाला या अवस्थेत पाहावं लागेल असं स्वप्नातही चिंतिलं नव्हतं. योग्य आहे श्रीमंतांचं म्हणणं, पण आपल्यासमोर योग्य विचार मांडावा म्हणून मीच स्वतःला कैद करून घेतलं. मग काय आहे तुमचा विचार, बोला तरी. वय

शास्त्री बाबा म्हणाले, यावेळी वेट धरणं म्हणजे सरकारचंच नुकसान आहे. आत्ता धान्य पेरून उगवलं नाही तर रयतेला धान्याची तूट तर पडेलच, पण सरकारी सारा शेतकरी कसा हो भरणार. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम असं अवताराचं कार्य भगवान सांगतात. राजा हा विष्णूचा अंश आहे म्हणून राजाचेही हेच कार्य. सरकारचे हुकुम हे सज्जनांच्या अहिताचे नसावे. शेतीच्या हंगामाआधी सरकारी कामं व्हावीत, प्रजेचं नुकसान होऊ नये म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी असेच हुकुम त्यावेळेला दिले होते. आता संकट पडल्यास राज्य रक्षण महत्वाचे समजून प्रजा धावून येतेच की नाही.

श्रीमंत, पेरणीच्या हंगामात मजूर वेठीला धरणं हे अन्यायाचं वाटलं, म्हणून ही गोष्ट आपल्या कानावर घालण्याची संधी मिळावी यासाठी मी स्वतःला कैद करून घेतलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, मला तुमचं म्हणणं एकदम पटलं. बापू, वेठ धरण्याचा कायदा आजपासून रद्द करा आणि शास्त्री बुवांना बिनशर्त सोडा. हा सर्व वृत्तांत हा पेशवे काळामधला आहे बरं का. शेतकऱ्यांनी परिश्रमाने शेती करून भरपूर पीक काढून राष्ट्र भरभराटीला आणावे, शेती संपन्न करावी. शेतीचं उत्पादन हेच राष्ट्रीय उत्पादन नाही का, आणि तोच त्यांच्या कष्टाचा मोबदला नाही का, हे शास्त्री बुवांनी पेशव्यांना दाखवून दिलं. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आणि शिवाय अन्नदाता आहे. सर्वात जास्त कष्ट त्यालाच करावे लागतात आणि म्हणूनच कष्टाशिवाय सर्व फुकट आहे. म्हणून पूर्ववीमध्ये समर्थ असं म्हणतात, आज

आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 15 41 37 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया हवामान बदलांमुळे पिकांवर किडींचा होणारा प्रादुर्भाव. आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया यशस्वी शेती व्यवस्थापन या विषयावर श्रद्धा धवन यांची मुलाखत आणि बांबू शेती प्रकल्प या विषयावर हनुमंत रामचंद्र उबाळे यांची मुलाखत. निर्मिती आकाशवाणी अहिल्या केंद्राची असेल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा श्रोते हो, मला कांचन सावंतला आता निरोप द्या. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतात. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
5: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो

0: तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू। आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे। राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही, असं ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे। 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं आहे। राजस्थानात अलवर इथं ते जाहीर सभेत बोलत होते। राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शाह यांच्या हस्ते झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमी भाव वारंवार वाढवून दिले आहेत, असं सांगून सहकाराबद्दल ते म्हणाले।
1: सहकारिता मंत्रालय के माध्यम से देश के हर गांव को समृद्ध करने का हमारे प्रधानमंत्री

0: जी का लक्ष्य है और मुझे विश्वास है सहकारिता का जो मंत्र उन्होंने दिया है, सहकार से समृद्धि, इसको चरितार्थ करते हुए हम हर गांव को समृद्ध करेंगे।
1: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले। या कार्यक्रमात मुख्यमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शहा यांच्या हस्ते जमा करण्यात आला। राज्यात उपलब्ध झालेल्या 1440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती केली जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। त्यांनी आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला। आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात दिली जाणार असून सुमारे 250 दंत चिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं। आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली। आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 6 लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधला असून आणखी 4 लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवल्या जातील असं त्यांनी सांगितलं। एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे। संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे। या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत। पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या तत्वाचं पालन करून राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं। चेन्नईजवळच्या कट्टन कुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते। विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत। या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील। ही योजना आजपासून लागू झाली आहे। घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे। या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही। ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे। भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या। कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला। काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला KL राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला, मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला। देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या। ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं। आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते। बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे। ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशानं 9 गडी राखून विजय मिळवला। बांगलादेशानं पहिल्या डावात 426 धावा केल्या होत्या। पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही आज मेहदी हसन मिर्झाच्या भेदक गोलंदाजीमुळे 284 धावांवर आटोपला। बांगलादेशानं दुसऱ्या डावात 1 गड्याच्या मोबदल्यात 57 धावा करत सामना जिंकला। BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे। येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे। या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष

सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा प्रस्टो हे खेळाडू उतरणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर सुंगल बोगद्याचं लोकार्पण झालं. 2.79 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे प्रवासाचं अंतर 13 किलोमीटरनं कमी होईल. राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार असून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेआधीच तो खुला केल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आज परस्परांच्या देशातल्या महत्त्वाच्या शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांचे मिळून किमान 11 नागरिक मरण पावले आहेत. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्कोजवळची 3 शहरं आणि 1 रेल्वे स्थानक उद्ध्वस्त झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनच्या कीव शहराजवळच्या लष्करी सामुग्रीच्या कारखान्यांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 5 जण ठार आणि 14 जण जखमी झाल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. लष्कर प्रमुख जनरल धीरज शाह आजपासून नेपाळच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचं संरक्षण सहकार्य आणि दोन्ही लष्करांमधलं परस्पर सौहार्द वाढवणं हा या भेटीमागचा हेतू आहे. आग्नेय आशियातून आयात केलेली अरेका नट्स ही सुपारी बांगलादेशातून आयात केल्याचं घोषित करून साफ्टा अर्थात दक्षिण आशिया मुक्त व्यापार क्षेत्र कराराअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या एका मोठ्या टोळीचा DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमुळे सुमारे 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल बुडाल्याचा अंदाज असल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतायत. आता ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सतीश कांबळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले एक पारंपरिक गीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आले आहेत. आता ऐकूया हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राजेश्वरी गायकवाड यांनी सादर केलेली एक गझल, संगीत मुरलीधर गायकवाड यांचं, कमारी जलवी यांची शब्दरचना.

यानंतर ऐकूया राजेश्वरी गायकवाड यांच्याच आवाजातील मुरलीधर गायकवाड यांनी संगीत दिलेली अदिम हश्मी यांचे शब्दरचना असलेली ही गझल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:30 वाजलेत. आता ऐकूया अखिल भारतीय नभोनाट्यांचा कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दोघे. लेखक प्रदीप तुंगारे, सादरकर्त्या गौरी लागू.

0: अगं चहा आण लवकर, मला जरा आज लवकर आवरून जायचंय.
1: हो आंटे.
2: बाबा पेपरात एखादी नोकरीची जाहिरात आहे का?
0: आज तरी काही दिसत नाही रे बाबा.
2: बघू.
0: अरे बाबा पेपर घेतल्या घेतल्या मी पहिल्यांदा तुझ्यासाठी कुठं वॅकन्सी आहे का ते पाहतो.
2: बाबा एक वर्ष झालं ग्रॅज्युएट होऊन पण अजून नोकरीचा पत्ता नाही, अजून एकाही इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही, फार कंटाळा आलाय हो बेकारीचा.
1: अरे बाबा मिळेल नोकरी, उगीच काळजी नको करूस.
0: अरे बघ मी सुद्धा एक दोन ठिकाणी बोललोय, पाहूया काय होतंय ते.
2: मला नोकरी लागली ना की आधी अनिलला मुंबईला नेऊन एखाद्या स्पेशालिस्टला दाखवायचंय.
0: त्याचा काही उपयोग नाही, त्याला असंच आयुष्यभर सांभाळावं लागणार.
1: असं कसं म्हणता हो, देवाच्या कृपेनं एखाद वेळेस उपयोग होईलही.
2: पॉझिटिव्ह विचार करायला काय हरकत आहे.
0: ओके ओके स्वप्न चांगलीच हवी.
1: अरे सुनील, अनिल उठला का रे?
2: नाही मी उठवतो त्याला, आवरून बाहेर चहाला पाठवतो.
1: हे बघ तुझी आंघोळ उरकून घे, जायचंय ना तुला बाहेर. दार उघड रे जरा.
2: सुषमा तू?
3: हाय.
2: हाय. बापरे 8 वाजले की.
1: कोण सुषमा का? ये ये ये
3: हे काय आणि तुझं आवरून नाही झालं अजून?
2: आत्ता 5 मिनिटात आवरतो.
0: बोल बेटी आज लवकर.
3: सुनील आणि मी नेट कॅफेवर निघालोय.
0: कशाला?
3: अहो सुनीलने इन्कम टॅक्सच्या नोकरीसाठी एंट्रन्स दिली आहे ना, तिचा रिझल्ट आहे, तोच पाहायला चाललोय.
0: अगं पण या शहाण्यानं चांगली तयारी केली होती ना.
3: अहो काका सुनील हुशार आहे आणि त्याने अभ्यासही चांगला केलाय.
1: हे बघ सुनील नक्की पास होईल. अगं आमच्या यांना ना आपला मुलगा आपल्यासारखाच आहे असं वाटतं.
0: ये ये अनिल. आई आई. प्रत्येक आईला आपलं मूल चांगलंच वाटत असत.
3: अरे अनिल काय म्हणतोयस?
4: चॉकलेट.
1: अनिल अनिल हे बघ तुझं आवरायचंय ना, चल चला.
3: अरे हो हो हो थांब थांब, हे घे आणलंय चॉकलेट तुझ्यासाठी.
4: दे चॉकलेट.
0: सुषमा तू ही चॉकलेटची वाईट सवय त्याला लावतीयस.
3: राहू द्या हो काका.
0: नाही प्रत्येक वेळी तू भेटलीस की त्याला चॉकलेट लागतच.
1: असू द्या हो, असं काय करताय.
0: अगे शैलेश आलाय, सुषमा बरोबर त्यालाही चहा कर.
1: हो हो करते.
0: बोल शैल्या, आज 4 महिन्यांनी उगवलायस.
5: अरे काम खासच आहे, एका इन्शुरन्स कंपनीची एजन्सी घेतली आणि त्याची पॉलिसी तुझ्या गळ्यात मारायला आलोय.
0: मला काही उपयोग नाहीये त्याचा.
5: अरे का टॅक्स बेनिफिट? अरे त्यासाठी तरी काहीतरी करतोस ना.
0: अरे आजकाल मी टॅक्सच भरतो, वाचवण्यासाठी नाही. वाचवण्यासाठी काहीही करत नाही.
5: बर
0: करत नाही म्हणण्यापेक्षा परवडत नाही.
5: असं?
0: कारण अनिलच्या औषध पाण्याचाच खर्च कोणी टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये विचारात घेत नाहीये.
5: सगळं मान्य पण ही पॉलिसी वेगळी आहे. अरे मुलांच्या नावाने पॉलिसी काढायची, आपल्या पश्चात मुलं पॉलिसीचे हप्ते भरू शकतात आणि वर्षाचा हप्ता फक्त 3,240 रुपये.
0: 3,240
5: होय.
0: आणि कव्हर किती?
5: 2,50,000. ऍक्सिडेंटल बेनिफिट डबल.
0: म्हणजे मला 2 पॉलिसीज काढाव्या लागतील?
5: नाही मुलांच्या नावाने तुला एकच काढावी लागेल.
0: अरे बाबा मला जुळे 2 टोणगे.
5: हो विलक्षण साम्य असलेले 2 टोणगे. सुनील कुठला आणि अनिल कुठला हेच कळत नाही बघ.
0: अरे अनिलच्या नावाने पॉलिसी काढता येईल का?
5: अनिलच्या नावाने पॉलिसी काढता येणार नाही.
0: हो का? बरं ठीक आहे ठीक आहे, सुनीलच्या नावानं काढू.
5: बर हे बघ इथे खाली सही कर आणि 3,240 रुपयाचा कंपनीच्या नावाने चेक दे.
0: चेक 1 तारखेचाच देतो.
5: कर.
0: अरे सॅलरी 30 तारखेला आहे ना.
5: ओके ओके, नाहीतरी चेक भरायला मी 2 दिवसांनीच जाणार आहे. अर्थात?
6: हाय शैलू काका.
5: हाय.
6: काय रे कसा आहेस?
5: एकदम ओके.
6: हां
5: बघ तुझ्या बापाला जरा गंडवायला आलो होतो.
6: हां
5: 10 मिनिटात गंडवलाय. आता दुसरा बकरा.
6: यात काय विशेष, मी बाबांना 2 मिनिटात गंडवतो.
5: असं?
0: असा असा असा. अरे गरीब बकरा मिळालाय ना हसा.
5: भरते जाऊ दे. सुनील
6: हां
5: तुझं काय चाललंय सध्या?
6: अप्लाय अप्लाय नो रिप्लाय. इन्कम टॅक्सची रिटर्न दिली.
2: त्याचा रिझल्ट नेटवर बघायला चाललोय.
5: ऑल द बेस्ट.
2: थँक्यू.
5: फक्त एक लक्षात ठेव, 12 जागांसाठी 2200 लोकांना बोलवलं नसलं म्हणजे मिळवलं. येतो मी.
2: हा ठीक आहे, बाय.

0: सुनील सुनील, अय्या दार तर लोटलेलंच होत की, आणि हे काय, कोणीच घरात नाही.
1: सुभा सुभा, चॉकलेट.
0: अरे हो हो हो, देते मी तुला चॉकलेट.
1: दे चॉकलेट.
0: अरे हो थांब
1: सुभा.
0: अरे हात नको पकडूस असा. सुरू थांब बरं अनिल जरा. अरे हो अनिल थांब. आई बाबा हो अनिल बघा कसा वागतोय.
1: छान सुभा छान.
2: अनिल
3: मारू नका त्याला, असं काय करताय
1: बाबा. बाबा बाबा,
3: सुषमा सुषमा सुषमा, शांत हो, शांत हो जरा, शांत हो.
0: आई आई मला फार भीती वाटते हो.
3: हे बघ सुषमा, तू गेली 3-4 वर्ष त्याला ओळखतेस ना. अगं तो लाडाना जवळ आला असेल तुझ्या.
0: नाही आई, अनिलच्या आजच्या वागण्यात एक वेगळे पण होत, त्याचा स्पर्शच वेगळा होतो.
3: अगं पण
4: मूर्ख साला, मी त्याला बेडरूम मध्ये बंद करून बाहेरून कडी लावली आहे.
3: अहो अहो, त्याला काय कळतंय?
4: कळत नाही काय, सगळं कळतंय. त्या त्या शेजारच्या आपट्या आजींना नाही मिठ्या मारत.
3: अहो पण
0: मी निघते.
3: थांब ना, सुनील येईल अगं इतक्यात.
0: कुठे गेलाय?
3: सध्या तो सारखा नेट कॅफेत जात असतो ना.
0: मग मी त्याला तिथेच भेटते.
3: अहो अहो, अनिल दार वाजवतोय. मी उघडते.
4: थांब, थोडा वेळ राहू दे त्याला आतच.
1: आई
3: अहो, त्याला काय कळते?
1: दार उघड.
3: एवढ्या मोठ्या मुलाला असं कोंडून ठेवणं योग्य आहे का?
1: बाबा
4: त्याची तीच लायकी आहे. तो सुषमाशी सुषमाशी कसा वागलास पाहिलंयस ना.
3: अहो पण चांगलं वाईट त्याला कळतंय का? हे बघा, मला नाही राग राहत. तो तो बघा हा का
1: मारतोय.
4: मला जरा बोलू दे तुझ्याशी.
3: हा बोला.
4: हे बघ, आता अनिलला जास्त सांभाळायला हवं.
3: अहो आपण सांभाळतोयच ना त्याला.
4: आतापर्यंत ठीक होत, पण तो आता वयात यायला लागलाय. बुद्धी नसली ना तरी शरीर वाढतंय, निसर्ग आपलं काम करतोय. कर्मभोग आपले. हे बघ, मी त्याला झोपेची गोळी दिली आहे.
3: अहो पण
4: झोपेल थोड्या वेळानं.

0: या या डॉक्टर साहेब, तुमचीच वाट बघत होतो.
1: तुमचा फोन आला आणि लगेच निघालो. काय म्हणतोय पेशंट?
2: डॉक्टर, तो ना आजकाल जरा विचित्रच वागतोय हो.
1: काही काळजी करू नका, मी आलोय ना. आता कुठे अनिल?
0: त्याला मी आतल्या खोलीत ठेवलाय.
1: डांबून वगैरे ठेवला नाहीत ना?
0: नाही नाही नाही
2: नाही, बाहेरच्या लोकांसमोर जरा विचित्रपणा नको ना, म्हणून त्याला आम्ही आतच ठेवतो.
1: त्याला असं आउटकास्ट करू नका, लेट हिम रिलॅक्स, बोलवा त्याला.
0: मी काय म्हणतो डॉक्टर, आपण आताच जाऊया ना.
1: नको, त्याला बाहेरच आणा.
2: डॉक्टर जरा झोपलाय होतो
1: का? त्याला काय बरं नाही का? म्हणजे काय ताप वगैरे?
2: नाही नाही, तसा बरं आहे पण.
1: मग त्याला उठवा आणि बाहेर आणा.
0: म्हणजे काय डॉक्टर, की म्हणजे
1: बोला, थांबलात का? बोला.
0: नाही म्हणजे मी त्याला झोपेची गोळी दिली
2: आहे. झोपेची गोळी
0: दुपारीच.
1: आता उठवा त्याला, उठेल तो, घेऊन या इकडं.
0: बरं, मी जाऊन आणतो त्याला.
2: तरी मी यांना सांगत होते तुम्हाला विचारून गोळ्या द्या म्हणून, पण
1: आतापर्यंत किती वेळा अशा गोळ्या दिल्यात?
2: खरं सांगू का डॉक्टर, यांचं वागणं मला पटतच नाही हो. पण
3: हा, ये चल, हळू हळू, नीट चल, नीट चल,
1: ये
3: ये ये इकडं.
1: हा ये अनिल. काय अनिल, चहा पिणार का?
3: हो पिणार.
1: बिस्किट खाणार?
3: हो.
1: बरं वाटतंय का आता?
3: हो, मला मला झोप येते.
0: हो हो हो, चल चल आपण बेडरूम मध्ये जाऊ.
1: थांबा, खायला पण द्या, मी औषधं लिहून देतो. मला सांगा, या झोपेच्या गोळ्या किती दिवसापासून सुरू आहेत?
0: त्याचं असं झालं डॉक्टर की तो जरा फारच विचित्र वागायला लागला.
1: विचित्र विचित्र म्हणजे नक्की काय केलं त्यानं?
0: म्हणजे यानं आहे ना, आमच्या सुनीलच्या मैत्रिणीला एकदम पकडलं, हात धरून ठेवला, शेवटी झोपेची गोळी दिली. मला वाटलं त्याला थोडी रेस्ट मिळेल आणि शांत झोपेल तो.
1: रेस्ट देणं म्हणजे त्याच्यावर अन्याय करणं नाही का? एक लक्षात घ्या, ही इज अ स्लो लर्नर, ही इज नॉट मॅड. तो वयात येतोय. जर तुम्ही अशा कोणाला न विचारता झोपेच्या गोळ्या दिल्यात तर मात्र आहो, या गोळ्या डायरेक्ट ब्रेनवरच परिणाम करतात.
0: सॉरी डॉक्टर, सॉरी. पण डॉक्टर मला सांगा, आता त्याची कंडिशन कशी आहे?
1: जस्ट सेव्ड.
0: माझं चुकलंच. पण तो बरा होण्यासाठी काय काय करावं लागेल?
1: बी नॉर्मल, वातावरणात बदल. म्हणजे असं बघा, एखादी छोटीशी ट्रीप, फॅमिली फंक्शन वगैरे. हा, ही औषधं आणा सांगितल्याप्रमाणे. रेग्युलर 15 दिवस द्या.
0: बर,
1: सर्व ठीक होईल. ओके, येतो मी. आणि हो, त्या झोपेच्या गोळ्या वगैरे?
0: नाही नाही नाही डॉक्टर, एकदम बंद करतो.
1: हा,
0: आता तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही देणार नाही.
1: दॅट्स इट.
0: थँक्यू डॉक्टर. या या.

0: हां बोल गं. हो, झाली प्रिपरेशन आत्ता 5 मिनिटात निघेन. बाकी
1: हे बघ, हां हे बॅग इथं ठेव. हां
2: हो.
1: हां
2: हाँ
1: बरं, या
2: ही
1: बॅग
2: पिशवी.
1: शेजारीच ठेव ना ती पिशवी.
2: हाँ हो,
1: हां.
2: ये अनिल ये.
1: अरे सुनील,
0: हाँ
1: जरा आटप लवकर.
0: 2 मिनिटं
1: अरे रोज रोज सुषमाशी बोलतोयस, भेटतोयस, तरी गप्पा कशा संपत नाहीत रे तुझ्या?
2: असू द्या हो, मुलांचं हे असंच असतं.
1: तुला म्हणायला काय जात आहे? अगं गाडीची वेळ होत आली आहे आणि अजून अनिलचं आवरायचं आहे.
2: चांगला 1.5 तास आहे अजून गाडीला.
1: हो पण सगळं आटपून तयार असतील की कसं एकदम रिलॅक्स वाटतं. पण काय गं, बरेच दिवसांनी दिवसांनी काय म्हणा, जवळजवळ 5-6 वर्षांनी आपण सगळे बाहेरगावी जातोय. नाही,
2: हो ना.
1: मला वाटतं तुषारच्या मुंजीनंतर आपण कुठंच बाहेर गेलो नव्हतो. नाही का?
2: हो ना, कसं जाणार, आपल्याकडची परिस्थितीच तशी आहे ना. आता सुनीलमुळे हा योग जुळून आलाय.
1: हो ना, सुनीलला मुंबईची माहिती नसल्यामुळे मलाच निघावं लागलं. मी जरा विचार केला की सगळेच जाऊ, नाहीतरी डॉक्टर म्हणालेच होते थोडा हवा पलट.

0: करून या म्हणून.
1: हो ना, ही नोकरी तरी सुनीलला मिळावी म्हणजे सुटलो बुवा आपण.
0: पाहूया काय होतंय ते. अगं पण तुला माहितीये का, अशा नोकऱ्यांसाठी दांडगा वशिला लागतो.
1: किती प्रयत्न करतोय हो तो, पण यश काही येत नाहीये. परवाच न्यूझीलंडचा अप्लाय केला त्यानं. मी त्याला म्हणाले, बाबा कशाला जातोयस इतक्या लांब? तर म्हणतो कसा, आता नोकरीच मिळत नाही म्हटल्यावर कुठेही जायची तयारी ठेवलीच पाहिजे.
0: अरे सुनील, अरे आटोपत घे, किती बोलशील.
2: दोन मिनटं, दोन मिनटं.
0: ए अनिल ठीक आहे ना?
1: अहो अहो, मनू मावशीकडे जायचंय म्हटल्यावर स्वारी एकदम खुश आहे.
0: मनू मुंबईत आहे म्हणूनच हे शक्य होत आहे.
1: हो ना, आणि तिची जागा देखील मोठी आहे.
0: सुनील.
2: हो हो, झालंच. काही नाही हो, सुषमाला बाय म्हणत होतो.
0: काय रे, फक्त बाय म्हणायला अर्धा तास लागतो तुला?
2: काय हो
1: सुनील, तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हे तुझं आवरलं का? जा रिक्षा घेऊन ये बघू.
0: आणि बघ, आपण चौघो.
2: ओके,
0: दोन रिक्षा लागतील.
2: हो यो.
0: हा, आणि सगळं व्यवस्थित घेतलंयस ना? इंटरव्ह्यू लेटर, सर्टिफिकेट.
2: बाबा आता यात मी सीझन झालोय. फाईल अगदी व्यवस्थित तयार केलीये, ठेवलंय सगळं बॅगेत.
0: बर.
2: हा बाबा, तुम्ही अनिलला घेऊन खाली उतरा, मी बॅग घेऊन पुढे होतो.
0: हो हो ठीक आहे.
1: हे बघा, मी अनिलला घेऊन पुढे जाते, तुम्ही कुलूप लावा. सगळ्या खिडक्या नीट बंद आहेत का बघा जरा.
0: अगं हो हो बाई, सगळं बघतो. हा
1: अनिल ये.
0: अगं त्याची त्याचा अगं शर्ट नीट खोच त्याचा. हा

नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. कोल्हापूर मुंबई अप 1292 या गाडीला अपघात, मृतांची संख्या 12, जखमींवर खासगी इस्पितळात उपचार सुरू.

0: छे, विश्वासच बसत नाही अजून. एखादा अपघात सगळं आयुष्यच बदलून टाकतो नाही?
1: काही वेळा चुकीचे विचार सुद्धा आयुष्य बदलून टाकतात.
0: कुणाचे विचार चुकले?
1: पोटचा पोर गेला, आता काय?
0: सरकारी मदत सुद्धा एवढ्या लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं, नाही का?
1: मदत कसली? कसली मदत? आपला मुलगा गेल्याची किंमत आहे ती.
2: बाबा
0: अनिल,
2: बाबा
0: अनिल, दार उघडच आहे. हे बघ, कोणीतरी आलंय, आता विषय बंद करा.
1: हो, नुसतं ओरडून तोंड बंद करणं एवढंच माहितीये तुम्हाला.
0: अरे ये शैलेश, ये.
3: काही नाही, क्लेमचे फॉर्म आणलेत,
2: बघू मला.
0: अनिल,
2: हां,
0: तुला काही हवंय का?
3: अनिलला या प्रकाराचा फारसा धक्का नाही ना बसला?
0: नाही रे, थोडंसं वेगळंच घडलंय.
3: काय घडलंय?
0: अरे, अनिलमध्ये जरा चांगला बदल घडला आहे असं आम्हाला वाटायला लागलंय.
3: मलाही अनिल जरा वेगळाच वाटलाय.
0: बरोबर. अरे, आपल्या सगळ्या घरच्या लोकांनाच हा बदल जाणवणार. बरोबर, सह्या कुठं करू ते सांग.
3: हां, हे बघ, हा जर बरा झाला ना तर अगदी हिंदी पिक्चरच्या स्टोरी सारखं.
0: नाही नाही नाही नाही, एकदम ड्रास्टिक फरक पडेल की नाही काही सांगता येत नाही. पण ते जाऊ दे. हे बघ, मला सांग, हा क्लेम कधी सेटल होईल?
3: ही एजन्सी घेतल्यापासून हा पहिलाच क्लेम करतोय मी. कंपनीतही चौकशी केली नाहीये, फक्त फॉर्म घेऊन आलोय. कंपनी नाहीतरी सर्व चौकशी करूनच क्लेम सेटल करते ना. बर, येऊ मी. आणि हे बघ, काही लागलं तर परत येईनच.
0: हो हो, निश्चितच.

0: काय म्हणत होते शैलेश भाऊजी?
1: काही नाही ग, क्लेमचे फॉर्म घेऊन आला होता. चला, आता तेही काम मार्गी लागलं.
2: साहेब कुरिअर.
1: हां, हे घ्या. अगे, फॉरेनहून कुरिअर सुनीलच्या नावानं.
3: काय
1: अनिल,
0: कसलं पत्र आलंय?
1: अगं, सुनीलला न्यूझीलंडहून नोकरीचा कॉल आलाय.
0: अरे वा.
1: अगं.

0: कसं झालं होय?
1: थोडी शांत हो पोरी. हे बघ, धीर धर. सुषमा, रडू नको सशी.
2: सुषमा,
1: सुषमा,
2: अनिल
0: असा कसा गेलास रे? का गेलास मला सोडून? अरे अरे, माझं प्रेम होत तुझ्यावर, व्यक्तच करता नाही आलं रे, राहूनच गेलं सगळं.
1: सुषमा, सुषमा शांत हो जरा. सुषमा,
0: माझं प्रेम होत सुनीलवर, प्रेम होत.
1: सुषमा, मला कल्पना आहे ग तुमच्या मैत्रीची, पण पण स्वतःला सांभाळ आता जरा.
2: हे बघ सुषमा, आमच्या हातातोंडाशी आलेला मुलगा गेलाय. आता आमच्या सगळ्या आशा अनिलवरच आहेत.
3: ऐक तरी,

0: फार लागलाय हो पोरीच्या मनाला.
1: बाबा, आतापर्यंत मी तुमचं ऐकलं, पण आता मला अनिल म्हणून राहणं शक्य नाही.
2: हळू बोल, हळू बोल. भिंतींनाही कान असतात.
1: फक्त भिंतीच्या कानाची काळजी आहे तुम्हाला, माझ्या मनाची नाही.
0: सुनील, मला हे सगळं अजिबात पसंत नाहीये, पण आजवर यांच्या पुढे माझं काही चाललंय का? माझा आवाजच बंद करून टाकला यांनी. अनिल गेला पण तुझ्या नावानं रडले मी.
2: बोला बोला, चांगलं मोठ्यानं बोला, बोंबला. अरे सगळ्या जगाला कळू द्यात की मी किती वाईट आहे. मी मुलाला मारला, खोट्या साया करून सरकारी मदत लाटली.
0: उगीच आरडा ओरडा करू नका, ब्लड प्रेशर वाढेल तुमचं.
1: हे बघा बाबा, मला अनिल म्हणून राहणं मान्य नाहीये. मी न्यूझीलंडला जातोय.
2: अरे कॉल लेटर सुनीलच्या नावानं आहे.
1: मग मी कोण आहे?
2: हे बघ, सगळं तुला ठाऊक आहे. अपघातात सुनील वारला असं लिहून दिलंय मी सगळीकडे. 2 लाख रुपयांचा चेक सुद्धा घेतलाय. अरे तुझं डेथ सर्टिफिकेट मी प्रोड्यूस केलंय. आता गेलेला अनिल होता हे जर कळलं तर सरकारला फसवल्याबद्दल मला शिक्षा होईल. मी फ्रॉड ठरेन. नुसती मलाच नाही तर मला मदत केली म्हणून तुलाही शिक्षा होईल. न्यूझीलंड सोडाच, पण इथं इंडियात नोकरी तुला मिळणार नाही.
1: हो, 2 लाख तर तुम्हाला अनिल गेला म्हणून सुद्धा मिळाले असतेच की.
2: कबूल, पण त्या इन्शुरन्स क्लेमच्या मोहात पडलो ना मी. मला त्या 2 लाखांची अपेक्षाही नव्हती रे, पण मला इन्शुरन्स कंपनीचे 15 लाख रुपये दिसत होते.
1: ते तर न्यूझीलंडला जाऊन मी 1 वर्षात कमावले असते.
2: अरे सुनील, तुला कॉल आत्ता आलाय, काय गॅरंटी होती? हा हे बघ, आता वेळ कधीच निघून गेली आहे.
0: पैसा पैसा पैसा, काय वाईट होतं हो आपलं? काय करणार आहात या पैशाचं?
2: तुला फक्त घरात आलेला पैसा दिसतोय, माझी कर्ज दिसत नाहीयेत. अगं, प्रत्येक वेळी पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेत आलोय मी.
1: हो पण बाबा, माझ्या न्यूझीलंडच्या नोकरीमुळे तुमची सर्व कर्ज सहज फेडली असती मी.
2: पुन्हा तेच. अरे अपघात झाला त्यावेळी तुला नोकरी लागलेली नव्हती आणि नोकरी मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. तुझ्यासाठीच केलं रे बाबा हे सगळं, तुझ्यासाठीच. या पैशातून तुला एखादा छोटासा बिझनेस काढून देण्यासाठीच हा खटाटोप केलाय ना मी.
1: बाबा, सुषमा काय म्हणाली ते ऐकलत ना?
2: हे हो, पण हे बघ, त्यावरही काहीतरी उपाय शोधून काढेन मी, अगदी नक्की.
1: काय उपाय काढणार? माणूस जाईपर्यंत तुम्हाला उपाय नाही काढता आला आणि अनिल गेल्यावर तुम्हाला माझ्या बिझनेसची कल्पना सुचली. आता सुषमासाठी काय सुचत?

0: तुम्हाला
1: हे बघ हे बघ हे बघ हे बघ, थोडा धीर धर,
0: कुठपर्यंत धीर धरायचा? मी म्हातारा होईपर्यंत कि सुषमाचं दुसऱ्या कोणाशी लग्न होईपर्यंत?
1: अरे
0: बाबा बाबा, माझं करिअर संपलं, माझं प्रेम संपलं, एवढंच नाही तर माझं नावही संपलं, डेथ सर्टिफिकेट मुळे माझं अस्तित्वही संपलं, आता फक्त मनविरहित शरीरानं जगावं लागणार, आयुष्यभर अनिल म्हणूनच जगावं लागणार, त्यापेक्षा मरण परवडलं.
2: हे सुनील नको रे असं अभद्र बोलूस, एक मुलगा आधीच घालवून बसले मी.
1: हे बघ हे बघ, मी काहीतरी उपाय नक्की शोधेन.
0: काढा, आणखी नवीन शक्कल काढा, त्यापेक्षा माझी वाचा गेली म्हणून डिक्लेअर करा ना, फारच सोयीचं होईल तुम्हाला, म्हणजे मी काही पाहू नये म्हणून आंधळाही करा.
1: आता बस कर सुनील, अरे किती बोलशील.
0: बघा, तुम्हाला देखील सुनील विसरता येत नाहीये, मी मात्र स्वतःला विसरायचं, अनिल म्हणून जगायचं, आपल्या मुलाची वाट लागलीये याचा विचारही त्यांच्या डोक्यात नाही.
2: अरे सुनील,
1: अरे हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना,
0: ज्यात आम्हाला आनंद मिळतो ते आमच्यासाठीच. बाबा सांगा ना, आम्हाला कोणता आनंद मिळाला ते? सुषमा दुरावल्याचं दुःख मला आलं, आणि आईला, अनिल गेल्यावर तिला माझ्या नावानं टाहो फोडावा लागला, या सगळ्यात आनंद फक्त तुम्हाला मिळाला, 2 लाख रुपये मिळाल्याचा.
2: मला हे असे पैसे मिळणं अजिबात मान्य नाहीये.
1: गप्प बस, उगाच त्याच्या सुरात सूर मिसळून बोलू नकोस.
2: नुसतं ओरडून मला गप्प करायचा प्रयत्न करू नका, आजपर्यंत तेवढंच केलं तुम्ही, आता मात्र मी गप्प बसणार नाही, कारण प्रश्न सुनीलच्या आयुष्याचा आहे, एक मुलगा तर गेलाच आहे, आता दुसऱ्याचं आयुष्य वाया घालवणं मला मान्य नाहीये.
1: आता वेळ निघून गेलीये, आता मागे फिरणं शक्य नाही, कारण मी सरकारी मदतीचा चेक घेतलाय.
2: कोण? शैलेश भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात.
3: हे बघ, जगात प्रत्येक कठीण समस्येला उपाय असतो.
1: कठीण समस्या? कशाबद्दल बोलतोयस तू?
3: हे बघ, सरकारी मदत मिळणार होतीच, मुलांच्या नावाची गफलत झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त कर.
1: कसली गफलत, काय बोलतोयस तू?
3: बस झालं रमेश, फार काळ या गोष्टी लपवता येत नाहीत, वहिनींनी सांगितलंय मला सगळं.
1: तू मला न विचारता?
2: मग तुम्हाला काय वाटेल तसं वागू देऊ मी.
3: आणि प्रश्न राहिला विम्याच्या पैशांचा, ते तू अजून घेतलेलं नाहीस, क्लेम आपण परत मागे घेऊ, यात तुला थोडा त्रास होईल, पण सुनीलचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य तरी वाचेल.

0: प्रदीप तुंगारे लिखित दोघे हे नभोनाट्य आताच आपण ऐकलं. यातील भूमिका आई गीता भुरके, बाबा निवास भिसे, सुनील प्रतुल पवार, शैलेश राजन कुलकर्णी, सुषमा मैथिली पागे, डॉक्टर श्रीकांत साठे आणि सादरकर्त्या होत्या गौरी लागू.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित आणि आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित दोघे हे नभोनाट्य आपण अखिल भारतीय नभोनाट्यांच्या कार्यक्रमांतर्गत आताच ऐकलत. प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया अखिल भारतीय संगीतकार रवी वासरीय कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकणार आहोत रितोम सरकार यांचं गिटार वादन. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. 11:11 झाली आहेत. आता ऐकूया हवामानाचा वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरात साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा येथे कमाल 31 तर किमान 26 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे कमाल 31 आणि किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच कोलाबा येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 92% होती, तर सांताक्रूजमध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता 87% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 33 तर किमान 27 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामान संबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित या वरून प्रसारण होणारं कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील राजा बढे यांची रचना.

श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात यापुढे ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील महेश केळुसकर यांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, यापुढं ऐकूया पंडित रणनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली आशा भोसले यांच्या स्वरातील सुरेश भट यांची रचना.

श्रोते हो, कार्यक्रमात यापुढे ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार आदित्य मोडक यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. राग बिहाग विलंबित गत तिलवाडा तर द्रुत गत 3 तालामध्ये निबद्ध आहेत. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत धन धन हे आणि अब हुन.

ललन मई का, त्यांना तबल्यावर साथ केली आहे निलेश जाधव यांनी, सारंगीवर साथीला आहेत उस्ताद फारुकी लतीफ आणि संवादिनीवर विनोद पडगे. तर ऐकूया आदित्य मोडक यांचं शास्त्रीय गायन.

श्रोतेहो, नादब्रह्म हा कार्यक्रम इथं संपला. कार्यक्रमात आपण ऐकलं आदित्य मोडक यांचं शास्त्रीय गायन. त्यांना तबल्यावर साथ केली होती निलेश जाधव यांनी. सारंगीवर साथीला होते उस्ताद फारुकी लतीफ आणि संवादिनीवर साथीला होते विनोद पडगे.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात। रात्रीची 12:33 झाले आहेत। आता सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून नव्या युगाचे नवे आदर्श या कार्यक्रमाचा भाग 13।

सादर करीत आहोत मालिका नव्या युगाचे नवे आदर्श. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंशे आणि नेहा खरे. नव्या युगाचे नवे आदर्श भाग 13.

0: द मॅन ऑफ द मेडल्स. मित्रांनो, बघता बघता निरोप घेण्याची वेळ आली. आजही तुम्हाला निराशा वाटली, आयुष्याची लढाई हरलो असं जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही यांची आठवण काढा. नुसती आठवण देखील तुम्हाला जगण्याचं बोल देईल. ही सारी माणसं तुम्हाला भेटतील सेनेच्या पॅराफ्लॅजी खोममध्ये वा आर्टिफिशियल लिम सेंटरमध्ये किंवा रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये. मनात विशिष्ट ध्येय ठेवून हे सेनादलात सामील तर झाले, पण शत्रूशी लढण्याबरोबर त्यांनी झुंज दिली स्वतःशीच. लढाई व ऑपरेशन चालतं अल्पकाळ, यांची लढाई मात्र सुरू राहणार आहे ते जिवंत असेपर्यंत. अशा अनेकांचे प्रतिनिधी मिस्टर अँटोनी दास परेरिया.
1: एम अँटोनी दास परेरा या नावापेक्षा त्यांना द मॅन ऑफ मेडल्स हेच नाव शोभून दिसतं. त्यांनी कमावलेल्या मेडल्सची भली मोठी यादी आहे. 1979 सालचा महाराष्ट्र राज्याचा श्री शिवछत्रपती पुरस्कार, उत्तम डिस

0: टेबल स्पोर्ट्समन म्हणून. राष्ट्रीय स्तरावर 108 गोल्ड, 18 सिल्वर, 3 ब्रॉन्झ असे एकूण 129 पदकं. आंतरराष्ट्रीय स्तरावर 1 गोल्ड, 7 सिल्वर असे एकूण 8 पदकं. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी त्यांनी एकूण 5 वेळा भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलंय. 1982 हाँगकाँग, 1989 जपान कोबे, 1999 बँकॉक थायलंड, 2002 बुसन कोरिया, 2006 मलेशिया एशिया पॅसिफिक गेमर. याशिवाय 1999 2002 आणि 2006 इंडियन व्हीलचेअर बास्केटबॉल टीमचे ते कॅप्टन होते. 2008 सकाळ मीडिया ग्रुपतर्फे त्यांना आउटस्टँडिंग परफॉर्मन्सबद्दल गौरवण्यात आलं. 1994 समुद्रातील पोहण्याच्या स्पर्धेत SKM मुंबई ते प्रथम आले. खात्री आहे यापुढे आणखी काही मेडल्स त्यांची वाट बघत असतील.
1: अशा ह्या मॅन ऑफ द मेडलला तुम्ही भेटलात तर तुम्हाला एकदम हसतमुख दिलदार व्यक्ती दिसेल. ते अतिशय व्यग्र असतात. त्यांचा दिवस सकाळी 6 सुरू होतो तर संध्याकाळी 7 नंतर तो संपतो. त्यात त्यांचं स्वतःचं काम खेळ सराव तर असतोच, शिवाय आपल्यासारख्या इतरांना हाताला काम मिळावं, 4 पैसे मिळावेत, सन्मानानं जगता यावं म्हणून त्यांची सतत धडपड सुरू असते. 70 घरात पोचलेले परेराव, त्यांच्या चेहऱ्यावर सतत समाधानाचं हास्य असतं. ज्यांना कोणाला कधी नैराश्य येईल, जीवाचा कंटाळा येईल, हे माझ्याच वाट्याला का असे प्रश्न पडतील, त्यांनी जरूर यांना भेटावं आणि जगण्याची उमेद आशा घेऊन परतावं. त्यांच्यातल्या सकारात्मक वृत्तीनं त्यांचं आयुष्य तर सुंदर बनलंच, शिवाय त्यांच्यासारख्या कायमचं अपंगत्व आलेल्यांचे ते आदर्श ठरले, अनेकांचे कोच बनले. जर कधी तुम्हाला त्यांना भेटावंसं वाटलं तर जरूर तुम्ही पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन होमला भेट द्या. अगदी चपळतेने ते आपल्या व्हीलचेअरवरून आपल्याला सामोरे येतात. सारं होम आनंदानं दाखवतील, कारण ते ह्या होमचे सर्वात जुने रहिवासी आहेत.
0: '74 भारतीय लष्करानं एक वेगळा ट्रस्ट स्थापन केला. ड्युटीवर असताना ज्यांना अपंगत्व आलंय त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्धार केला. 1971 युद्धात अपंगत्व आलेल्या 4 जणांपासून या केंद्राची सुरुवात झाली. आज तिथे 100 आसपास इनमेट्स आहेत, बहुसंख्य अनमॅरिड. मात्र ज्यांची कुटुंब आहेत त्यांना इथे राहण्याची खास व्यवस्था आहे. भारताच्या विविध प्रांतातील विविध जाती धर्माचे लोक इथे एकत्र नांदतात. 1965 आणि 1971 युद्ध, ऑपरेशन पवन आणि दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईत भाग घेताना ज्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आणि म्हणूनच व्हीलचेअरवरचं जगणं त्यांच्या नशिबी आलं, ते सारे इथे राहत आहेत. हम होंगे कामयाब हे त्यांचं गीत, टू लिव्ह अ लाईफ, लाईफ ऑफ ऑनर अँड डिग्निटी हे त्यांचं ध्येयवाक्य. होमच्या 1974 आजपर्यंतच्या प्रगतीचे ते साक्षीदार आहेत. ते म्हणतात, मॅडम शुरू में तो डेथ रेट बहुत ज्यादा था, अभी डॉक्टर ज्योति की मेहनत और सब लोगों का साथ इससे कई सुधार आया है. आजकल तो घातपात दहशत गर्दी बढ़ गई है, हर साल करीब 70 जवान बुरी तरह से घायल होते हैं, इसीलिए इस होम की कैपेसिटी बढ़ाने की जरूरत है. हमें पता है यह हमारा घर है, गाँव है और परिवार भी है. इधर से बाहर गए तो समझो हम चंद महीनों के मेहमान है. आर्मी बद्दल नितांत आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत सद्गतीत होऊन ते बोलत होते.
1: 1962 भारत चीन युद्ध झालं. भारताचा दारुण पराभव झाला. भारताचं लष्करी सामर्थ्य वाढवण्याची गरज अधोरेखित केली गेली. खूप मोठ्या संख्येनं तरुण सैन्य दलात सामील झाले. त्यांच्यापैकीच एक AD परेरा होते, मूळचे केरळचे. 12 पास झाल्यावर ते टेक्निकल एंट्रीमधून लष्करात दाखल झाले. नेहमीप्रमाणे प्रशिक्षणानंतर ते 4 इंजिनियर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. या कोरमधला प्रत्येक जण उत्तम सैनिक तर असतोच, शिवाय रस्ते बांधणं, ब्रिज बांधणं, बॉम्ब पेरणं, शोधणं, नष्ट करणं अशी असंख्य जोखमीची कामं त्यांना करावी लागतात. काही वेळा पायदळ पोचण्यापूर्वीच त्यांचं काम सुरू होतं आणि पायदळ तिथून पुढे गेलं वा माघारी आलं तरी त्यांचं काम सुरूच राहतं.
0: 1971 भारत पाकिस्तान युद्धाचे ढग जमू लागले तेव्हा त्यांची रेजिमेंट त्रिपुराच्या आसपास होती. बांगलादेशाच्या आत घुसत त्यांना ढाक्याच्या दिशेनं कूच करायचं होतं. बांगलादेशमधला त्रिभुज प्रदेश, नद्यांचं जाळं, विस्तीर्ण पात्र व दलदलीचा असल्यामुळे हा प्रमुख अडथळा होता. त्या अडथळ्यांवर मात करणं हेच त्यांच्या युनिटचं काम होतं. लढाईला तोंड फुटलं. दोन्ही बाजूंनी प्रचंड फायरिंग सुरू होतं. तोफगोळे फेकले जात होते. याच वेळी लवकरात लवकर पुढे सरकण्यासाठी एका विस्तीर्ण नदीवर पूल बांधण्याचं काम यांना करायचं होतं. तेही त्वरेने आणि रात्रीच्या अंधारात. शेलिंगचा जोर वाढला की थोडा वेळ बंकरचा आसरा घ्यायचा. परत काम सुरू. कामाच्या जागी एक सुरक्षित बंकर बांधून आपले जवान जरा त्यास स्थिरावले होते. एवढ्यात पूर्व पाकिस्तानी सेनेनं प्रचंड तोफगोळे फेकायला सुरुवात केली. हा बंकर त्यांनी बहुधा लक्ष केला असावा. अगदी नेम धरत बंकरच्या दिशेनं शेल आले आणि बघता बघता बंकर कोसळला. त्याखाली एकूण 19 जण गाडले गेले. शेलचं वजन, वेग, अंगावर कोसळलेला बंकर यामुळे 12 जणांना जागीच वीरगती मिळाली. उरलेल्या 4 जणांना मात्र प्रचंड दुखापत झाली होती. त्या चारांपैकी दोघे 1-2 वर्षातच काळाच्या पडद्याआड गेले. उरलेला एक जण माझ्याबरोबर पुण्याला आला. काही वर्षांनी त्यानं स्वतःचं घर बनवलं, छोटा उद्योगही सुरू केला. मात्र माझा तो साथी आज हयात नाही. ते खिन्नपणे सांगत होते, आज त्या 15 केवळ मी एकटाच उरलो आहे. म्हणूनच मला वाटतं देवानं माझ्यावर खास जबाबदारी सोपवली आणि मी ती शेवटपर्यंत पार पाडणार आहे. काही वेळा ते स्वतःच्या विचारात स्वतःलाच विसरतात. मग स्वतःला सावरत सांगू लागतात, शेल नेमका माझ्या बंकरवर फेकला गेला. माझ्या पाठीच्या कण्याचा चक्का चूर झाला. माझी शुद्ध हरपली. जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. प्रचंड वेदना तर होत्याच, शिवाय कमरेखालचा सारा भाग लुळा पडला होता. प्रचंड नैराश्य आले होतं. आता आपण पूर्वीसारखे हिंडू फिरू शकणार नाही. नोकरीचा तर सवालच नाही. कधीतरी सारं जीवनच संपावं असं पण वाटायचं. तरी पॅराप्लेजिक पेशंटच्या इतर व्यथा काय असतात, त्यांना कोणत्या समस्या येतात याची ओळख व्हायची होती.
1: पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असणार. निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. कायम अपंगत्व, व्हीलचेअरची साथ त्यांच्या नशिबी आली. मात्र काळ जसजसा पुढे जात होता तसतशी औषधांबरोबर मनाची तयारी सुद्धा डॉक्टर करत होते, विश्वास देत होते. त्यांची काळजी नीट घेतली गेली, हिंमत वाढवली. शरीराची जी ताकद शिल्लक आहे, म्हणजेच जे अवयव काम करू शकतात, त्यांचा जास्तीत जास्त वापर केला तर ते अगदी व्यवस्थित जगू शकतील असा विश्वास त्यांना दिला गेला. मग लष्करातून निवृत्त करण्यात आलं. 1974 साली म्हणजे 11 वर्ष लष्कराची सेवा बजावल्यानंतर ते या घराचा सदस्य बनले होते.
0: पुण्याला आल्यानंतर माझं निवृत्तीनंतरचं इथं नवीन आयुष्य सुरू झालं. तेव्हा माझं वय अवघ 28-29 वर्ष होतं. मला एक छोटी मुलगी आणि बायको होती. सेंटर कसं उभारायचं, अशा पेशंटना सांभाळायचं तर काय काय करायचं, माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. अशा वेळी त्यांनी स्वतःला त्यात झोकून दिलं. आज तिथे अनेक खेळ चालतात, पोहणं, बास्केटबॉल, जिमनॅस्टिक, धावणं इत्यादी इत्यादी. या सर्वांचे पायोनियर ते स्वतः आहेत. आजपर्यंत या घराचे जे जे रहिवासी झाले त्या साऱ्यांनाच त्यांनी प्रशिक्षण दिलेलं. त्यांच्यापैकीच काहींनी विविध स्पर्धात बक्षीस मिळवलेली.
1: आजही ते सकाळी लवकर उठतात, तयार होतात, बरोबर 7 तिथल्या वर्कशॉपमध्ये हजर होतात. कामाची वाटणी करून मग ते परत आपल्या कामाला लागतात. त्यांना तिथे स्टोअर कीपर मेंटेनन्सचं काम करावं लागतं. ती त्यांची ऑफिशियल ड्युटी असते. 1 काम संपवून ते घरी जातात. घरही तिथल्याच आवारात ते आणि त्यांची पत्नी तिथे राहतात. मुलगी मद्रासला असते. जेवण आणि विश्रांती घेऊन ते परत 2:30 होममध्ये येतात. मग त्यांची सोशल सर्व्हिस सुरू होते. ज्यांना त्यांच्यापेक्षा जास्त दुखापत झालीये, बाहेर पडता येत नाही, त्यांच्यासाठी काम मिळवून आणणं, पब्लिक रिलेशन्सनं आपल्यावर विश्वासानं सोपवलेलं काम 100% चोख होतंय की नाही हे पाहणं, तयार माल चेक करणं आणि पोचवणं, अशी असंख्य कामं ते करतात. नंतर 5-5 विश्रांती आणि मग ग्राउंड. स्वतःचा सराव, इतरांना प्रशिक्षण देणं, त्यांना समजावणं, समजून घेणं, आधार देणं, यामुळे त्यांचा सारा दिवस कामात इतका व्यग्र जातो की रात्री त्यांना पटकन झोप लागते. आज अत्यंत वेगाने ते आपल्या व्हीलचेअरवरून हिंडत असतात.
0: मात्र मॅडम, ज्यावेळी मी प्रथम बेडवरून माझ्या व्हीलचेअरमध्ये आपणहून बसू शकलो तो आनंद काय वर्णावा. आज अनेकांनी खास गाड्या वा स्कूटर बनवून घेतले आहे, त्यामुळे ते गावात फेरफटकाही मारू शकतात. त्याचवेळी आता माझ्या पायांनी नाही पण चाकाच्या सहाय्यानं मी देखील हालचाल करू शकेन, वावरू शकेन, हा पण मोठा दिलासा देणारा क्षण होता. माझी बायको आणि व्हीलचेअर मला माझ्या आयुष्य

0: प्राणापेक्षाही प्रिय आहे. अत्यंत प्रेमानं ते स्वतःच्या व्हील चेअरला कुरवाळत सांगत होते.
1: त्यांचा निरोप घेतला तरी त्यांच्या आठवणी मनात रेंगाळत राहतात. पॉझिटिव्ह थिंकिंग, जगण्याची उत्कट इच्छा, स्वतः बरोबर इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं म्हणजे काय ते यांच्याकडून शिकावं असं वाटत राहतं. त्यांना एम अँटनी दास परेरा असं संबोधण्यापेक्षा दि मॅन ऑफ मेडल्स म्हणून त्यांचा सन्मान करावा असं वाटतो.
0: खरं तर मिस्टर अँटनी परेरा यांच्यासारख्या अनेकांना आम्ही भेटलो. प्रत्येकाची कथा वेगळी पण जिद्द तीच. यांच्यापैकी एक मेजर मेहता, सध्या पुण्याला पोस्टिंगवर असलेले. मेहतांचं सारं घराणच सेना दलात. यांनी लहानपणापासून हेच स्वप्न पाहिलं, यश मिळत गेलं. ते कॅप्टन असताना त्यांना सियाचिनचं पोस्टिंग मिळालं. हे पोस्टिंग अल्टिमेट मानलं जातं. जगातील ही द हायेस्ट, टफेस्ट अँड हार्डेस्ट अशी युद्धभूमी. खडतर प्रशिक्षणानंतर 30 जणांची टीम घेऊन ते आपल्या पोस्टवरती पोहोचले. आता पुढचे 90 दिवस साथ असणार होती ते केवळ बर्फ, थंडी, एव्हलॉन्चेस, क्रेमॉन्सेन्स आणि इथं खेळलं जाणारं अनकन्व्हेन्शनल वॉर यांची. इथल्या निसर्गाचा सामनाही एखाद्या लढाईपेक्षा कमी कठीण नव्हता. आणि सर्वात कठीण होतं की युद्धभूमीत, जिथं माणसंच काय पण कोणताही जीव, जंतू, प्राणी, पक्षी, वनस्पती जगूच शकत नाहीत, अशा ठिकाणी आपल्या मनावर ठेवावा लागणारा संयम. इथे येतात अचानक त्यांच्या पोटात दुखू लागलं. सोबतचा मेडिकल असिस्टंट, औषध यांच्या आवाक्यातली ही पोटदुखी नव्हती. त्यांना एअरलिफ्ट करून बेस कॅम्पमधील हॉस्पिटलमध्ये हलवावं लागणार होतं. पण अचानक हवा बदलली, बर्फाचं वादळ सुरू झालं. ते थांबण्याचं नावच घेईना यांची पोटदुखी वाढत होते, वेदनेनं ते तळमळत होते. अखेर 17 दिवसांनंतर चॉपर आला. निघताना त्यांनी आपल्या साथीदारांना वचन दिलं, बस अभी ठीक हो जाऊंगा और आऊंगा, आपके साथ इधर का टेन्युअर पुरा करूंगा. पण आता त्यांना या जन्मात ते शक्य नाही, कारण त्यांना जिवंत ठेवायचं तर डॉक्टरांना त्यांचा उजवा पाय कमरेखाली, डावा पाय मांडीपासून आणि डावा हात दंडापासून कापावा लागला. हेही कमी होतं म्हणून की काय, त्यांची डावी बाजू पॅरालिसिसनं लुळी पडली आहे. त्यांना भेटाल तर ते सांगतील, ज्यांच्यात संकट झेलण्याची क्षमता त्यांनाच देव संकट पाठवतो, आणि जेवढं संकट मोठं तेवढाच त्यावर मिळवलेला विजय सुद्धा जास्त सुखाचा. माझं आयुष्य किती आहे मला माहीत नाही, पण मी रोजच देवाजवळ प्रार्थना करतो की देवा मला पुढचा जन्म पिठोरगडमध्ये येऊ दे. मी माझ्या माणसांना दिलेलं वचन मला पुरं करू दे. मला परत सेना दलात सेवा करण्याची आणि सियाचिन टेन्युअर पूर्ण करण्याची संधी दे. देवा प्लीज.

सेनादलात काम करताना अनेकांना अशा संकटांचा सामना करावा लागतो. कायमचं अपंगत्वही येतं, पण तरीही हम हार न मानेंगे हम होंगे कामयाब या वृत्तीनं ते लढत राहतात, संकटांवर मात करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेनादलाला दोष देत नाहीत. असेच एक कॅप्टन. सियाचीनवर कमाल 90 दिवस पोस्टिंग असा रिवाज होता, पण काही कारणानं त्यांना तिथे 180 दिवस राहावं लागलं. परिणामी मेमरी लॉस आणि अंधत्व, पण नंतर ते पूर्ण बरे झाले. आता त्यांना फ्रंट पोस्टिंग मिळणार नव्हतं म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या ते बँक ऑफ महाराष्ट्र

नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा 13वा आणि अंतिम भाग आत्ताच आपण ऐकलात. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप या ॲपवरून प्रसारित होणारी कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया पछाडलेला या चित्रपटातील अमेय दाते, ऋषिकेश रानडे आणि चेतन राणा यांच्या स्वरातील विवेक आपटे आणि विलास जगताप यांची रचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

सदेहो कार्यक्रमात यापुढं ऐकूया त्यागराज खाडिलकर यांच्या स्वरातील बालाजी वाघमोडे यांची रचना, संगीत अवधूत गुप्ते यांचं, चित्रपट अर अर आबा आता तरी थांबा.

श्रोते व गीतबहार या कार्यक्रमामध्ये यापुढचं गीत आहे आटपाडी नाईट्स या चित्रपटातील. गायक आहेत आदर्श शिंदे, त्यांना साथ दिली आहे वैशाली म्हाडे यांनी. संगीत नारायणपुरी यांचं तर रचना आहे विजय गोखले यांची.

कार्यक्रमात या पुढं ऐकूया वैभव जोशी यांची ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेली रचना. गायक आहेत ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी. चित्रपट आनंदी गोपाळ.

श्रोते हो, कार्यक्रमात यापुढे आपण ऐकणार आहोत अपराध या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील मधुसूदन कालेलकर यांची रचना. संगीत आहे N. दत्ता यांचं.

श्रोते हो, यापुढं ऐकूया सुरेश वाडकर आणि सचिन यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अरुण पौडवाल यांचं, चित्रपट अशी ही बनवा बनवी.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतो आहोत. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील मधुसूदन कालेलकर यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे N. दत्ता यांचं.

श्रोते हो या गीताबरोबरच गीत बार हा कार्यक्रम इथंच संपला. रात्रीचे 1:01 झाले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार पंडित रोनू मुजुमदार यांचं बासरीवादन आपण ऐकणार आहोत. राग दरबारी द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे अजित पाठक यांनी. तर ऐकूया पंडित रोनू.

0: श्रोते हो, नादब्रह्म हा शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम इथं संपला. कार्यक्रमात आपण पंडित रोनू मुजुमदार यांचं बासरीवादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती अजित पाठक यांनी.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका. सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
0: श्रोते हो, AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरून प्रसारित होणारी कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत मालिका विशेषांतर्गत लावण्यरंग या कार्यक्रमाचा भाग 60.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
3: श्रोते हो, नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा 4th भाग. एखाद्यावरती पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावं, कारण कामाक्षी प्रॉडक्शन्स या बॅनरखाली त्यांनी जे काही चित्रपट तयार केले तर ती टीम वर्षानुवर्ष कायम राहिली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या टीममध्ये दादा कोंडके, उषा चव्हाण हे दोघं तर होतेच, पण त्या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या सगळ्या चित्रपटांचं संगीत राम लक्ष्मण यांनी केलं होतं आणि जास्तीत जास्त गाणी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनीच गायलेली होती. बाळ मोहिते हे प्रमुख दिग्दर्शक सहाय्यक म्हणून काम करत होते, त्यामुळं या संपूर्ण टीमनं एकत्र राहून वर्षानुवर्ष आपल्याला अनेक मराठी चित्रपटांची मेजवानी दिली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळंच लागोपाठ 9 मराठी चित्रपटांच्या रौप्य महोत्सवी आठवड्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल.

ಆ ಇಷ್ಕ ಹತ್ತ ಏಟಂಬಾಮ ಹೇ ಗಂಗು ತಾರುಣ್ಯ ತುಲಭೆ ಭಾಮ ಇಷ್ಕ ಹತ್ತ ಏ

श्रोतेहो, या गाण्यापूर्वी मराठी चित्रपटांची मालिका दादा कोंडकेंनी जी काढली होती त्याबद्दल आपण बोललो. दादांनी हिंदीमध्ये देखील अनेक चित्रपट काढले. 1984 साली आलेला तेरे मेरे बीच में हा चित्रपट होता. 85 साली अंधेरी रात में दिया तेरे हाथ में हा चित्रपट आला. खोल दे मेरी जुबान हा 1986 चित्रपट. आगे की सोच हा 1989 साली चित्रपट आला. आणि 77 साली जो पांडू हवालदार चित्रपट त्यांचा आला होता मराठीमध्ये, त्याच धर्तीवरती गुजरातीमध्ये त्यांनी एक चित्रपट काढला होता चंदू जमादार या नावाचा. तर अशा पद्धतीनं हिंदीमध्ये देखील दादांनी एकाहून एक धमाल असे चित्रपट प्रदर्शित केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लागोपाठ 9 मराठी चित्रपटांच्या रौप्य महोत्सवी आठवड्यांचं जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलं त्याला काही तोडच नाही. म्हणूनच आजही दादा कोंडके यांच्या चित्रपटातली गाणी लागली की रसिकवर्ग खुश होतो, आणि दादा कोंडकेचे चित्रपट आजही लागले तरी प्रेक्षक गर्दी करतातच. चला आणखीन एक धमाल असं गाणं ऐकूया.

अनेक नाटकांमधून दादा कोंडके यांनी भूमिका केल्या आणि प्रत्येक भूमिकेमध्ये स्वतःची अशी एक अभिनयाची वेगळी चुणूक दादा दाखवत असत. हजर जबाबीपणा हा तर दादाचा अंगभूत गुण होताच. त्यानंतर काही काळातच दादा कोंडकेंच्या वडिलांचं अकस्मात निधन झालं. गावची शेतीवाडी सांभाळायला चुलते निघून गेले आणि मग दादा कोंडकेंच्या थोरल्या भावावरती प्रपंचाची जबाबदारी पडली. गरिबीचे चटके बसू लागले. काटलेल्या पतंगासारखे ते कुठंही भरकटत राहिले असंही त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. पुढं मग राष्ट्रसेवा दलामध्ये ते गेले. राष्ट्रसेवा दलामध्ये बाबूराव गोड त्यांना भेटले. दादांना त्यांनी हाताशी धरलं आणि बाबूरावांमुळेच मला जीवनाचा खरा अर्थ कळाला असं दादांनीही सांगितलेलं आहे. बाबूराव गोड यांच्या मार्गदर्शनाचा प्रोत्साहनाचा दादा कोंडके यांना चांगलाच फायदा झाला आणि त्यांच्यामुळेच त्यांना नोकरी देखील मिळाली. राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकामध्ये दादांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना कितीतरी सोन्यासारखी माणसं भेटली. निळू फुले, रामनगरकर, शाहीर लीलाधर हेगडे, ऋषुदल्य भाऊसाहेब रानडे यांच्यापासून अगदी साने गुरुजींपर्यंत केवढी मोठी माणसं दादांच्या आयुष्यामध्ये आली याचा दादांना नेहमीच आनंद वाटत असे. ज्यांचं दुरूनही दर्शन दुर्मिळ होतं अशी माणसं प्रत्यक्ष दादांच्या सहवासात होती आणि हे सगळं घडलं तर त्यांच्या कलापथकामुळं. त्यामुळंच या वेगवेगळ्या मंडळींचा परिचय झाला, त्यांचा सहवास लाभला, मार्गदर्शन घडलं आणि जीवनामध्ये यश किंवा अपयश पचवावं कसं याचे धडे दादांना मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वावलंबनाचा मूलमंत्र दादांना मिळाला. त्यांच्याबद्दल आणखीन बोलूया रामराम गंगाराम चित्रपटातल्या एका गाण्यानंतर.

0: वडसील काग पाळण्याची दोरी वडसील काग
1: अव चला चला गंगा रानी आता चेची
0: मोरे हो गंगो बाय तुझा मागून मी
2: राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकामध्ये भाऊसाहेबांची शिस्त अगदी कडक होती. गावोगावी कला पथक घेऊन हिंडत असताना अनेक कलाकार त्यांना भेटले. आणि या कला पथकातले कलावंत तरी कोणकोण होते तर प्राध्यापक वसंत बापट, सुधाताई वर्दे, कुसुमताई कुलकर्णी, पु ल देशपांडे, प्रमिलाताई दंडवते, कमलाबाई पाध्ये, व्यंकटेश माडगुळकर यासारख्या अनेक बड्या बड्या मंडळींनी हे कलापथक समृद्ध होतं. ज्या गावी हे कलापथक जात असे तिथं सर्वात मोठ्या माणसाच्या बंगल्यामध्ये त्यांची उतरण्याची सोय होत असे. कारण भाऊसाहेबांचा शिष्य परिवार खूप मोठा होता. जेवायला साधं पिठलं भात जरी असला तरी सर्वजण समाधानी असायचे. कारण लोकसेवा कलापथकातल्या कलाकारांनी गोडधोड खाऊन सेवा करायची नसते अशी एक शिस्त भाऊसाहेबांची होतीच. प्रसंगी भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असं खडतर जीवन जगलं पाहिजे अशीच शिकवण त्यांना कलापथकातून मिळाली. तिथं कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. भल्या पहाटे उठायचं, गार पाण्यानं आंघोळ करायची, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे आणि हे सगळं सगळ्यांनी करायचं. अगदी स्वतः भाऊसाहेब देखील तेच करत होते. भाऊसाहेब रानडे हे करड्या शिस्तीचे होते पण तेवढेच प्रेमळ देखील होते. सगळ्यांवरती ते पित्यासारखी माया करत. रात्री कधी काही दुखलं खुपलं तर रात्र जागून भाऊसाहेब सगळ्यांची शुश्रूषा करत. त्यामुळंच ही सगळी मंडळी दौऱ्याच्या निमित्तानं घरापासून कित्येक दिवस दूर असली तरी घरच्यांची आठवण फारशी व्हायची नाही. कलापथकातल्या अनेक आठवणी दादांनी शब्दबद्ध केलेल्या आहेत, त्या आपण जाणून घेणार आहोत आणखीन एका गाण्यानंतर.

भाऊसाहेबांची करडी शिस्त आणि त्यांचं वात्सल्य हे कसं होतं हे सांगणारा किस्सा दादांनी सांगितलाय. राष्ट्रसेवा दलाची प्रमुख कचेरी गिरगावामध्ये होती. त्या दिवशी दादा कुणके असेच फिरत फिरत गिरगावला गेले. संध्याकाळची वेळ होती 4:30 कुलकर्ण्यांच्या उपाहारगृहामध्ये गरमागरम बटाटा भजी त्यांनी खाल्ली आणि पानपट्टीवरती जाऊन एक छानपैकी मसाला पान खाऊन ते निघाले. आणि मग त्यांना वाटलं की आपण गिरगावात आलोच आहोत तर राष्ट्रसेवा दलाच्या कचेरीमध्ये जावं म्हणून पान खाल्लेल्या तोंडानं तसेच ते सोसायटीचा इमारतीचा जिना चढत त्यांच्या राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयामध्ये गेले. तिथं जाताच समोर भाऊसाहेब भेटले. ते म्हणाले, ये ये, बरं झालं आलास, ते तुला निरोपच पाठवणार होतो मी. एक गाणं हातामध्ये आलेलं आहे, छान गीत आहे, ते कोण म्हणणार याचाच विचार मी करत होतो. अनायसे तू आलास तर तूच म्हण हे गाणं, असं म्हणून त्यांनी दादा कोंडकेंना सांगितलं. आता आली का पंचाईत, दादा कोंडकेंनी तर पान खाल्लं होतं. ते काहीतरी खाणाखुणा करत होते भाऊसाहेबांना. तेवढ्यात भाऊसाहेबांना काय समजायचं ते समजलं आणि चक्क हाताची ओंजळच त्यांनी दादा कोंडकेंच्या समोर धरली आणि म्हणाले, थुंक ते पान आता माझ्या हातामध्ये, मी ते बेसिनमध्ये टाकून येतो म्हणजे तुला स्वच्छपणे बोलता येईल. इथूनच वरून खाली थुंकलास तर खाली चालणारा पादचारी रंगून निघेल. अक्षरशः दादा कोंडकेंनी सांगितलं की त्यावेळेला मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्यांनी सरळ तिथून धूम टाकली, ते नळाकडं गेले, तोंड स्वच्छ धुतलं आणि मग त्यांच्यासमोर येऊन बसले. आणि तेव्हापासूनच ठरवलं की कुठल्याही मोठ्या माणसाकडे जायचं असेल तर पान खाऊन कधीही जायचं नाही. अशा अनेक गमती जमती त्यांच्या आयुष्यात घडल्यात, त्याबद्दल आपण बोलूया आणखीन एका धमाल अशा गाण्यानंतर.

0: बरे दर्शो याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 2 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम गंमत जम्मत.
3: गंमत जम्मत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मित्रांनो, मला माहितीये तुम्हाला पावसात नाचायला, खेळायला आणि भिजायला खूप आवडतं, हो ना? मग आजचा हा कार्यक्रम तुम्हाला असाच पावसात चिंब भिजण्याचा आनंद देणारा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आले आहेत केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी.
1: माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींना श्रेया सोनटक्केचा मनपूर्वक नमस्कार. आम्ही केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी हा छोटासा संगीत कार्यक्रम. पाऊस हा सगळ्यांनाच आवडतो. पावसाचं निरागस स्वागत, चिमणीची गोड चिवचिव, आनंदाच्या सरी आणि निसर्गाच्या मनोहरी छटा उलगडणारी ही गाणे आम्ही तुमच्यासाठी सादर करायला आलो आहोत. तर सुरुवात करूया पावसाशी मैत्री करणाऱ्या गोडशा बालगीताने. पावसा पावसा येतोस का हे गीत सादर करणारे विद्यार्थी आहेत अक्षरा गोरे, शिवांश बिरादार, राजवंश गायकवाड, गार्गी पाठक, वैद्या गायकवाड आणि काव्या कुलकर्णी यांना तबल्याची साथ केली आहे कौस्तुभ चामणीकर यांनी. तर हार्मोनियमची साथ लाभली आहे समृद्धी कुलकर्णीची. तर ऐकूया बालगीत पावसा पावसा येतोस का.

पावसाच्या सरींनी मन प्रसन्न झालं की अंगणात पक्ष्यांची चिवचिवाही अधिकच गोड वाटते. निसर्गाशी मैत्री आणि प्रत्येक जीवावर प्रेम करण्याचा सुंदर संदेश देणारं यानंतरचं गीत चिवचिव चिवचिव चिमणी. यातील सहभागी विद्यार्थी आहेत श्रीपाद मुदलियार, कल्याणी कुलकर्णी, शुभ्रा देशमुख, कस्तुरी चामणीकर आणि समृद्धी कुलकर्णी. तबल्याची साथ केली आहे श्लोक भाग्यवंत याने आणि हार्मोनियमची साथ केली आहे समृद्धी कुलकर्णी हिने. ऐकूया गीत चिवचिव चिवचिव चिमणी.

0: पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तो आनंद आहे, तो निसर्गाने दिलेला उत्सव आहे. कधी कधी पावसाची वाट पाहणं हाही एक सुंदर आनंद असतो. चला तर मग ऐकूया पाऊस आणि एका निरागस मुलीमधला हा गोड संवाद, आणि त्यानंतर अनुभवूया आनंदाच्या सरी बरसवणारं हे गाणं पाऊस आनंदी आनंद.
1: पावसा, ए पावसा, येतोस?
2: हो येतो ना, थोडी वाट बघ.
1: चालेल, आवडेल मला.
2: काय?
1: तुझी वाट पाहायला नक्की येशील ना?
2: हो तर, काय करशील मी आलो तर?
1: चिंब भिजेन, गिरक्या सुद्धा घेईन, तुझं गोड गाणं गाईन.
2: असं म्हणतेस? हा आलो.
1: तुला मी सांगितलं ना, तू आलास की मी चिंब भिजेन, गिरक्या घेईन. हे बघ, भिजले मी चिंब, घेतल्या मी गिरक्या, आणि आता गाते. ऐकतोयस ना?
2: हो हो, ऐकतोय ना.

पावसाच्या सरी जेव्हा निसर्गाचं प्रेम घेऊन येतात तेव्हा प्रत्येक थेंब, प्रत्येक वाट आणि प्रत्येक क्षण सुंदर होऊन जातो. एवढा सुंदर की वाटतं पावसाने वरात काढली आहे की काय. तर ऐकूया ही एक सुंदर रचना, तुझ्या घरात तुझ्या दारात.

सुट्टीची गोष्ट बनते. आभाळातून बरसणारा पाऊस जणू सजन होऊन येतो आणि हिरव्या शालूने नटलेली धरती त्याच्या स्वागतासाठी सजनी बनून उभी राहते. या सुंदर भेटीत सरींचं तोरण, फुलांचा सडा आणि आनंदाची चाहूल आपोआपच दाटून येते. या निसर्गरम्य भावविश्वाला सुरांची सुंदर साथ लाभलेल्या आणखी एका सुरेल गीताने आपण निरोप घेऊया.

बालमित्र मैत्रिणींनो, पावसाच्या सरींनी जसं धरतीला नवं चैतन्य मिळतं, तसंच संगीतही आपल्या मनाला नवा उत्साह देतं. आमच्या छोट्याशा संगीत प्रवासाला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमात गायन आणि वादन सादर केलं आमच्या केरलिया समाजम न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी. आकाशवाणी

मित्रांनो, या कार्यक्रमातली गीतं लिहिली आणि संगीतबद्ध केली होती या विद्यार्थ्यांच्या शिक्षिका वैशाली काळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग मित्रांनो, सादर करते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

श्रोते हो, गम्मत जम्मत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ए आय आर मराठी डेट्याची उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून प्रसारित होणारं कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, रात्रीचे 2:25 होत आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

शोधे हो, क्षमा करा. 2:25 झालेली आहेत. आता सादर करीत आहोत गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया तांबडी माती या चित्रपटातील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील योगेश यांचं गीत, संगीत आनंदघन.

श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात यापुढील गीत ऐकूया. उलाढाल या चित्रपटातील अजय यांच्या स्वरातील जगदीश खेवडकर यांची रचना आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात यापुढं ऐकूया जी एच पाटील यांची चिनार आणि महेश यांनी संगीतबद्ध केलेली रचना. स्वर आहे स्वप्नील बांदोडकर यांचा. चित्रपट टाइमपास.

श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात यापुढे ऐकूया अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेली विवेक आपटे यांची रचना. गायक आहेत अशोक खांडे, त्यांना साथ दिली आहे पुरुषोत्तम बेर्डे आणि कोरस. चित्रपट शेम टू शेम.

थकून झालो आडवा, म्हणती आळशी हायस ढोरा। अरे थकून झालो आडवा, म्हणती आळशी हायस ढोरा। ऐकून डोसक उठ, शान्या परीस येडा बरा। असं ऐकून डोसक उठ।

श्रोते हो, यापुढे सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजावाला यांच्या स्वरातील गीत आपण ऐकणार आहोत. रचना आहे दासू यांची आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

तर हो गीत बहार या कार्यक्रमात यापुढील गीत आहे उषा मंगेशकर यांच्या स्वरातील रामजी यांची भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली रचना चित्रपट सामना.

0: श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमात यापुढील गीत आहे डॉक्टर श्रीराम लागू आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील जब्बार पटेल यांची रचना. संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं आणि चित्रपट सामना.
1: मित्र हो सांगा.

0: है।
1: दूसरा कौन? छोकरा ठीक से सुनो।
0: सुनता है?
2: बाळ म्हणतो मला हवी, आजोबा म्हणती मला हवी,
1: आणि आई म्हणते

श्रोतेहो, कार्यक्रमात यापुढे गीत सादर करीत आहोत सैराट या चित्रपटातील अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरातील अजय अतुल यांचीच रचना, संगीतसुद्धा अजय अतुल यांचंच.

या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम इथंच संपला. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 3:01 झाली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, सादर करीत आहोत आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांची समीरा गुजर जोशी यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग चौथा आणि शेवटचा.

0: रसिक श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत आपण गप्पा मारतो आहोत गायक रवींद्र साठे यांच्याबरोबर. भावगीत किंवा सुगम संगीत हे मराठी संगीत विश्वाचं खास वैभव. भावगीत म्हणजे आपल्या भावभावनांचं गीत आणि म्हणूनच काळानुरूप त्यामध्ये विविध बदलही होत गेले. भावगीत गंगेची ही अनेक वळणं ज्यांनी जवळून अनुभवली आहेत आणि अनेक संस्मरणीय गीतांचे जे स्वतः साक्षात गायक आहेत असे रवींद्र साठे सर आपल्या बरोबर आहेत. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: अगदी लहानपणी तुमच्यावरतीही या भावगीताचे संस्कार झाले आणि त्यानंतरच्या काळामध्ये पुढे साक्षात गजानन वाटवेंसारखे जे भावगीताच्या अगदी पहिल्या टप्प्यातले गायक म्हणूया किंवा त्या क्षेत्रातले गुरु एक नाव, तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग तुम्हाला आला, त्या अनुभवाविषयी सांग.
1: जसं मी पहिल्या भागामध्ये सांगितलं की अगदी सुरुवातीला लहान असताना मी नकळत बाबूजींची गाणी म्हणत होतो. नकळत मी एवढ्यासाठी म्हटलं की तोच चंद्रमान भात हे कशासाठी लिहिलं, हे विरह गीत आहे आणि त्याचा अनुभव त्या वयात असू शकत नाही, पण तरीसुद्धा चाल आणि शब्द आणि त्यांचं गायन याच्यामुळे मी त्याच्या प्रेमात पडलो असेल आणि मी गायला असेल ते. तर भावगीताची ओळख तेव्हापासून खरं म्हणजे झाली. त्यावेळी रेडिओवरती गजानन वाटव्यांची पण गाणी लागायची, जी एन जोशींची लागायची त्यावेळी गाणी, गोविंद पोळे वगैरे वगैरे, आणि ह्या सगळ्यांची गाणी लहानपणी ऐकलेत. माणिकबंची गाणी ऐकलेत, मालती पांड्यांची गाणी ऐकलेत, पण ज्याला आपण भावगीत म्हणतो अशा पद्धतीचं भावगीत अर्थात जी एल रानडे, जी एन जोशी, जास्त करून ते रुजवलं गजानन वाटव्यांनी आणि ते इतकं रुजवलं की मला लहानपणी या आख्यायिका माहिती आहेत, आख्यायिकाच म्हणायला पाहिजेत, कारण मी प्रत्यक्ष त्यांचा परफॉर्मन्स गजानन वाटवे यांची संध्याकाळ अशी मी समोर बसून नाही ऐकलेली. कारण मला संगीत कळायला लागल्याच्या आधीचा तो काळ होता, म्हणजे 80s काळ होता. 60s दशकामध्ये कम्पॅरेटिव्हली त्यांचं कार्यक्रम कमी झाले होते. तर त्यांच्या गाण्याच्या बाबतीत असं झालं की त्यांना लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा मिळाला. ज्यांना जेव्हा तो पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या कार्यक्रमात त्यांची काही गाणी म्हणायची होती आणि ती मी आणि अनुराधा मराठे आम्ही दोघं जण गायलो होतो. तर त्यांची दोन गाणी मी म्हटली होती, यमुना काठी ताजमहाल आणि ओनिया तुझं संगे नयन खेळले जुगार. तर ही दोन गाणी मी म्हटली आणि प्रचंड टाळ्या पडल्या. तर मी थोडासा हरकून गेलो की माझं गाणं खूपच चांगलं झालेलं दिसतंय, पण तसं काही नव्हतं. त्या टाळ्या होत्या वाटव्यांना आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मी विचार करू लागलो की वाटव्यांची गाणी आत्ताच्या पिढीला का भावत नाहीत. हा कदाचित असं कारण असेल की ते जुनं टेक्निक होतं रेकॉर्डिंगचं, कारण त्यांचं पहिलं ग्रामोफोन रेकॉर्ड निघालं ते 1940 साली वारा फुफावला. 1940 सालचं रेकॉर्डिंगचं टेक्निक आणि आताचं रेकॉर्डिंग टेक्निक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे
0: नक्कीच.
1: आणि त्या काळी दुसरं बंधन अण्णांना म्हणजे वाटव्यांना होतं ते म्हणजे 3.5 मिनिटात ती कविता किंवा ते गाणं संपवायचं. त्या काळच्या सगळ्याच गाण्यांना ते बंधन असायचं, कारण 3.5 मिनिटाच्या वरती रेकॉर्डच होऊ शकत नसे ग्रामोफोन. तर ते 3.5 मिनिटात संपवायचं याच्यासाठी अटीतटीने प्रयत्न करायला लागायचे. आणि मोहनिया तुझं संगे सारखी जी कविता आहे राजा बड्यांची, ती 5 कडव्यांची कविता आहे, 5 कडवी गायची 3.5 मिनिटात, असं त्यांना बंधन होतं. आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम किंवा अव्हेलेबल असलेल्या वादकांमध्येच ते गाणं म्हणजे सगळ्या बंधनामध्ये सुद्धा ती गाणी एवढी त्या काळात पॉप्युलर झाली, नंतरच्या काळात का एवढी नाही म्हणजे आपल्या नवीन लोकांना आवडेल असं काही याच्यात नाही आहे असं वाटलं. म्हणून मग आपण ते परत रेकॉर्ड करूयात आणि मला गायचं होतं ते. म्हणून मी गजानन वाटव्यांना विचारलं की असं असं एक करायची इच्छा आहे तर चालेल का, तर ते म्हणले अरे अवश्य कर, मी तुला शिकवीन गाणी आणि काही नवीन गाणी पण शिकवीन तुला. म्हटलं हरकत नाही. म्हणून मी एका कॅसेट कंपनीकडे गेलो, त्यांना सांगितलं की तुम्ही असं असं कराल का, तर त्यांनी हो म्हटलं. कारण अशाच पद्धतीचा एक उपक्रम बंगालमध्ये खूप गाजला होता, 40s दशकातली गाणी एका आत्ताच्या गायकांनी गायली आणि ते खूप पॉप्युलर झालं होतं. त्यामुळे ते म्हणले की आम्हाला चालेल, आम्ही हे करू इच्छितो. मग त्यांच्याकडनं हो आल्यानंतर मग मी वाटव्यांच्याकडे गेलो. मी आणि आप्पा वडावकर यांनी फार सुंदर त्याचं संयोजन केलंय आणि फार चांगली गोष्ट अशी झाली की याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतः गजानन वाटवे हे माझ्या बरोबर होते, रेकॉर्डिंगच्या वेळी होते, माझ्याकडनं काही चालीमध्ये चुकलं तर ते मला दुरुस्त करायचे, त्यांच्या देखरेखीखाली मी सगळी गाणी म्हटली. तर एक वेगळा अनुभव. त्यांचं जे डेडिकेशन आहे म्हणजे त्यांचं सुगम संगीताचं योगदान तर खूपच आहे. केवळ गाणी शिकवणं, भावगीत शिकवणं आणि भावगीत संगीतबद्ध करणं आणि भावगीत सादर करणं, कार्यक्रम करणं त्याचे, हे आयुष्यभर करणारा, भावगीतासाठी आयुष्य वेचणारा एकमेव माणूस गजानन वाटवे.
0: आणि त्यांच्याबरोबर हे सगळं पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी तुम्हाला मिळाली.

0: अनेक अशा दिग्गजांबरोबर तुमचे स्नेहबंध जुळले, तुम्ही एकत्र त्यांच्याबरोबर काम केलं. जसं एक नाव मला आठवतंय, सी रामचंद्र यांचं. अण्णांबरोबरचा कामाचा अनुभव कसा होता?
1: दूरदर्शनला असताना फुलोरा नावाचा कार्यक्रम, त्याच्यात अण्णांचा म्हणजे सी रामचंद्रांचं म्युझिक होतं, मी आणि शोभा जोशी असं एक गाणं होतं. ते पुण्याला असताना घाशीराम कोतवालच्या प्रयोग असेल बालगंधर्व, जवळजवळ 3-4 शोला ते विंगेत उभारून नाटक बघत बसायचे. आणि आम्हाला इतकं अप्रूप वाटायचं की आम्ही एकमेकांना कोपराने मारायचो, अरे बघ विंगेत कोण आहे. आणि मग आम्हाला लक्षात यायचं की अरे श्री रामचंद्र उभे आहेत. मग आमची एक्झिट झाली विंगेमध्ये की मग अण्णांची जरा गप्पा मारायचे, कसे आहेत काय वगैरे. मग ते कौतुक करायचे आमचे की तुम्ही हाताची घडी घालून कसे काय गाता, असं कसं गाऊ शकता, तुम्ही हात असे खुले पाहिजेत. आणि मी त्याच्यात जास्त गायचो, तर त्यांना खूप कौतुक होतं माझं. एक असा अनुभव आहे की मुंबईला एक दिवशी मला त्यांनी घरी बोलवलं आणि स्वतः गाडी चालवत ते दादरहून ऑल इंडिया रेडिओ मध्ये आले. आणि ऑल इंडिया रेडिओच्या
0: याच इमारतीत
1: आले आणि इथल्या एका अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी मला बसवलं. आणि त्या अधिकाऱ्याने त्यांनी सांगितलं की ह्या मुलाची ऑडिशन घेऊन जे ग्रेडेशन तुम्ही देता ते तुम्ही द्या त्याला. तर मला क्षणभर काही कळेना, म्हटलं अण्णा असं का म्हणतायत, म्हटलं कदाचित काही काम असेल पुढे भविष्यामध्ये. ते झाल्यानंतर मग जेव्हा आम्ही परत निघालो, परत त्यांनी ड्राईव्ह करत मला दूरदर्शनच्या तिथे सोडलं, तर मी अण्णांना म्हटलं की अण्णा फक्त एवढ्या कामासाठी तुम्ही मला घेऊन आला होता तिथे. म्हणजे असा कल्पना करा की एक नवोदित गायक आहे आणि एक सी रामचंद्र यांच्यासारखा एक अतिशय प्रतिथयश आणि खूप मोठा स्टॉलवर्ट ज्याला म्हणता येईल असा संगीत दिग्दर्शक आहे, आणि त्यांनी स्वतः ड्राईव्ह करत मला इथे एवढ्या लांब घेऊन यायचं, 15-20 किलोमीटर परत नेऊन सोडायचं कामाच्या जागी. तर हे केवळ माझ्यावर प्रेम असल्यामुळे त्यांच्याकडे मी गायलो होतोच. त्याचप्रमाणे दत्ता डावजेकर, दत्ता डावजेकर यांना इलेक्ट्रॉनिक गोष्टी बनवायची खूप आवड, आणि मी साऊंड रेकॉर्डिंग साऊंड इंजिनियर असल्याचं त्यांना माहिती असल्यामुळे मी आलो की त्यांनी नवीन काय गॅजेट केलं असेल तर ते मला लगेच दाखवायचे, हे बघा हे केलंय मी आज, हे केलंय याच्यासाठी काय नाही, असं असं वापरलं तसं जावं. तर अशी हरवणारी माणसं बघितलेत की म्हणजे अण्णा काय किंवा दत्ता डावजेकर काय किंवा स्नेहल भाटकर काय किंवा गजानन वाटवे काय, बाबूजी काय, यशवंत देव काय, सर्वार्थानी ते खूप समृद्ध संगीत दिग्दर्शक आहेत. म्हणजे दत्ता डावजेकरांना उत्तम तबलावा येत होता, ते स्वतः कवी होते, त्यांची एक कविता मी दूरदर्शनवरती गायलोय, नंतर त्यांचं संगीत असलेल्या एका चित्रपटामध्ये गायलोय. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी मधली जी पहिली नमन आहेत त्या नमनांना म्युझिक करून ज्ञानेश्वरीतील नमने अशी एक सीडी काढली होती, त्यात ती सगळी मी गायलोय. तर सांगायची गोष्ट अशी की अशी प्रयोगशील संगीतकार असलेली श्री रामचंद्रांना सुद्धा प्रयोगशीलच म्हणतात, कारण जी पाश्चिमात्य वाद्य त्यांनी पहिल्यांदा हिंदी ह्याच्यात आणली. त्याच्यानंतर स्नेहल भाटकर सुद्धा, की स्नेहल भाटकर हे स्वतः खूप अप्रतिम अभंग गाणारे, म्हणजे भाटकर बुवा म्हणून प्रसिद्ध असलेले. तर स्नेहल भाटकरांचा एक अनुभव सांगतो की संत नामदेव या चित्रपटात गात असताना मी शिकायला गेलो त्यांच्याकडे, जेव्हा त्यावेळेस ज्ञानेश्वर ते गात आहेत असं त्याच्यात सीन होता, ते स्वतः मला शिकवत असताना त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं, इतके ते स्वतः त्याच्यात बुडून गेले होते. म्हणजे असे संगीतकार होते की जे केवळ व्यवसाय म्हणून व्यवसाय करत नव्हते, तर सर्वस्व ओतून त्याच्यामध्ये अक्षरशः रक्त आटवून ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीनं ते व्यवसाय करणारी सगळी मंडळी होती. आणि त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमातनं अनेक प्रोजेक्टमधनं काम करताना आपण पण खूप शिकतो.

0: तुम्ही हिंदी गाण्यांकडे फार वळलेले दिसत नाही, काही फारच मोजक्या चित्रपटांसाठी तुम्ही पार्श्वगायन केलं, तर हे ठरवून घडलं का?
1: नाही, खरं म्हणजे मोहम्मद रफी सारखं मला गायचं होतं, सगळ्या पद्धतीची गाणी म्हणायची होती, मी आदर्शच मानतो त्यांना, तसं हिंदीमध्ये पण गायचं होतं मला, आणि का नाही आपण हिंदीत गाऊ शकत असा एक थोडासा चॅलेंज घ्यायला आवडलं असतं मला. हिंदीत गायलो नाही असं नाही, पण झालं असं की हिंदीच्या बाबतीत जसं मराठीमध्ये थीम सॉन्ग म्हणून एक शिक्का बसला, तसं हिंदीमध्ये तुमचं एक गाणं अख्ख्या भारतभर पॉप्युलर व्हायला लागतं. जेव्हा एक गाणं तुमचं कमीत कमी 2 आठवडे 1 महिनाभर तरी सगळ्या भारतीयांच्या ओठावरती आहे, सगळ्या रेडिओ चॅनलवर टेलिव्हिजन चॅनलवरती आहे, असं जेव्हा घडतं त्यावेळे मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमची ओळख द्यायची जरूरच लागत नाही, त्याच्यानंतर तुमच्याकडे गाणी आपोआप चालत येतात. दुर्दैवाने माझ्या बाबतीत तसं घडलं नाही, म्हणजे मी हिंदी चित्रपटात गायलो, वास्तव आहे, युगपुरुष आहे, यशवंत आहे, त्याच्यानंतर जंग म्हणून एक सिनेमा आला होता, उत्सव शशी कपूरनी केलेला, अशा चित्रपटात मी गायलोय. सीतम म्हणून एक सिनेमा आला होता अरुणा विकास यांचा, त्याच्यात गुलजार साहेबांचं काव्य मी गायलोय आणि जगजीत सिंग यांचं म्युझिक होतं. तर संधी नाही आलं असं नाही, फक्त कसं की पॉप्युलर होणारं गाणं माझ्या वाट्याला नाही आलं.
0: पण तरी सुद्धा अलीकडे आलेला हवाई जादे सारखा चित्रपट की ज्यासाठी तुम्ही गायलात, तो अनुभव तुम्हाला कसा वाटला? कारण आता तांत्रिक दृष्ट्या पण हिंदी संगीत फार बदललंय.
1: त्याच्यात परत इन्स्टिट्यूटचा संबंध आहे, म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूट मधनं डिप्लोमा घेतलेले 2 जण होते, त्यांनी तो सिनेमा बनवलाय, त्यांनी कुठेतरी माझा आवाज ऐकला होता.
0: बरं.
1: आणि त्याच्यात तो संगीत करणारा आहे तो सुद्धा फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स झालेला आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे तो असा या पद्धतीने तो माझ्याकडे आला. माझी जेव्हा त्यांनी निवड केली त्याच्यामागे कुठेतरी फिल्म इन्स्टिट्यूटचा पण संदर्भ होता, त्यांनी माझं गाणं ऐकलं होतं आणि त्या पर्टिक्युलर गाण्यासाठी मी योग्य वाटलो म्हणून त्यांनी माझी निवड केली.
0: तुम्ही जी मोजकी पण अतिशय सुंदर गाणी गायलेली आहात, त्यातलं एखादं गाणं आपण

0: अगदी अलीकडच्या संगीतकारांबरोबर सुद्धा आपण तितक्याच ताकदीने काम करता आहात. इतकं सातत्याने काम करत असताना काही बदल घडलेले जाणवत आहेत का, किंवा नवीन पिढीविषयी काय सांग?
1: खूप बदल घडलेत, कारण जेव्हा संगणक आला आणि संगणकाधिष्ठित रेकॉर्डिंग पद्धती आली, नंतर सिंथेसायझर नावाची गोष्ट आली, जो एक वाद्य 50 वाद्यांचे आवाज काढू शकतो आणि 50 वाद्य एकत्र वाजवण्याचा ऑर्केस्ट्राचा पण आवाज काढू शकतो, अशा गोष्टी आल्यानंतर त्या त्या वैयक्तिक वाद्यांचं महत्व कमी होत गेलं, त्याचा संगीतावर परिणाम झाला. जास्त कृत्रिमता आली. त्याच्यानंतर हळूहळू असं झालं की शब्दांचं महत्व मला असं वाटतंय कमी होत गेलं. म्हणजे आपण म्हणतो की गदी माडगूळकरांचा जो जमाना होता, नुसतं जरी काव्य वाचलं तरी त्याच्यात एक वेगळा आनंद मिळायचा. त्याच्या गाण्याचं कुठलंही काव्य वाचलं तर कदाचित आपल्या तोंडावरती हास्य येईल की हे काय काव्य असं, म्हणजे उपरोधिक हास्य. तर तसं चांगल्या अर्थाने चांगले शब्द हा जमाना आता गेलाय.
0: बरोबर.
1: आता कृत्रिमता आले, त्याचबरोबर रिदम कडे जास्त ओढ वाटते मला. सगळ्या गाण्यांमध्ये कुठेतरी नाचाला प्रवृत्त करण्यासाठी संगीत करणं, संगीताचं महत्व कमी झालं. रंगमंचीय कार्यक्रमामध्ये सुद्धा गायक गात असतो पण त्याच्याबरोबर 15 लोक नाचत असतात आणि 15 लोकांना नाचण्यासाठी गाणं निर्माण केलं जातं का काय असं वाटावं, अशीच गाणी निर्माण केली जातात. आणि ह्या आत्ताच्या असलेल्या सगळ्या साधन सामग्रीतून, आत्ताच्या असलेल्या सगळ्या लोकांच्या आवडीनिवडीतून सुद्धा चांगलं संगीत निर्माण करण्याची एक, ज्याला आपण चॅलेंज म्हणू, आताच्या संगीतकारांच्या समोर तो आहे.
0: जरी तुम्ही स्वतः भावगीताच्या प्रांतामध्ये अधिक रमलात, तरी तुमचा पहिला जो पाया म्हणतो किंवा बैठक आहे ही शास्त्रीय संगीताची आहे. तर अलीकडे कुठे शास्त्रीय संगीताकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतं?
1: अगदी निःसंशय दुर्लक्ष होतंय. याचं कारण तरुण पिढी फ्युजन संगीताकडे जाते आणि क्लासिकल कॉन्सर्ट, म्हणजे ज्याला आपण शास्त्रीय संगीताच्या जे जलसे आहेत त्याच्याकडे ओढा कमी दिसतोय. आज आपण कुठल्याही शास्त्रीय संगीताच्या गाण्याच्या किंवा वादनाच्या कार्यक्रमाला गेलो तर जो ऑडियन्स दिसतो ज्या वयाचा, तो साधारण 50 आणि 50 पुढचा दिसतो. तरुण माणसांचा सहभाग त्याच्यात कमी असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर त्यामुळे असं वाटतं की मला की ते संपतंय का काय, किंवा ते संपत चाललंय का काय. संपणार नाही, कारण ते कुठेतरी रक्तात आहे भारतीयांच्या. भारतीय संगीत हे संपणार नाही, पण ते दुर्लक्षित जातंय का.
0: बरोबर.
1: याची खरं म्हणजे भीती वाटते.
0: लोकाश्रय त्याला अधिक मिळायला हवा.
1: लोकाश्रय नक्की मिळायला पाहिजे. आणि लोकाश्रय केव्हा मिळेल, जर ते जास्त दाखवलं गेलं प्रत्येक चॅनलनी, काहीतरी एक ठराविक वेळ ठरवून ती शास्त्रीय संगीताला दिली पाहिजे.
0: बरोबर.
1: ते जेव्हा घडेल त्यावेळे त्याच्यात खूप फरक पडेल असं मला वाटतं.
0: या चार भागांमध्ये आपण खूप वेगवेगळ्या विषयांवरती बोललो, पण तुमची आवडती गाणी कुठली?
1: त्यातली काही गाणी तर लावून झालीत आपली, म्हणजे रसिकांना ऐकवून झालीत. आता कळत न कळत मधलं एक गाणं आहे, विक्रम गोखले आणि सविता प्रवीण यांच्यावर पिक्चराईज झालंय, आनंद मोडकचं म्युझिक आहे त्याच्यामध्ये, ते गाणं आवडतं मला. त्याच्यानंतर रावसाहेब नावाचा चित्रपट आला होता, त्या चित्रपटामध्ये मी विजय कोळेकर यांचं गाणं गायलं होतं. तर ते गाणं सगळ्या दृष्टीने, म्हणजे त्यातले अरेंजमेंट, त्याचं म्युझिक, त्याचे शब्द, सगळ्या दृष्टीने माझं खूप आवडतं गाणं. आणि अगदी अलीकडे

यशवंतराव चव्हाण यांच्यावरती फिल्म आली होती, तर त्यांच्यावरती त्या चित्रपटामध्ये एक मी गीत गायलंय जे त्यांच्या एकूण सगळ्या आयुष्यावरती, ते परत थीम सॉंग सारखंच आहे गाणं, उभविला मळा ब्रह्म्याची प्रेरणा असे ते गाणं आहे, नादू मानोरांनी दिलेलं आहे ते गाणं, फार सुंदर आणि फार वेगळं गाणं आहे, तर ते ऐकूयात रसिकांना.

0: अलीकडच्या काळातल्या अगदी तरुण अशा गायक गायिकांबरोबर संवाद साधता तेव्हा माझ्याही असं कानावर आलंय की तुम्ही त्यांना व्हॉइस कल्चर विषयी आवर्जून काही गोष्टी सांगता, तर कानमंत्र काय नेमका तो?
1: नाही, कानमंत्र नाही, मीच अनुभवाने शिकलेली गोष्ट आहे. म्हणजे मला आवाजाचा त्रास जेव्हा झाला त्यावेळी राजेंद्र मणेरीकर म्हणून आहे जे इंग्लंडला जाऊन व्हॉइस कल्चर शिकून आले, तर त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांनी आवाजाचा जो आधी त्रास होता तो औषधांनी बरा झाल्यानंतर त्यांनी काही मला एक्सरसाइजेस दिले आणि त्याच्या अभ्यासाप्रमाणे तुम्ही जर वागला त्याचे एक्सरसाइजेस केलेत तर तुम्हाला कष्टाशिवाय आवाज प्रोड्यूस करणं आणि त्याच वेळी आवाज न थकणं हे शक्य आहे.
0: बरोबर,
1: हे माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे मी बऱ्याच तरुण गायकांना मी मला वाटतं ते सांगत असतो आणि त्यातले काही जण पाठपुरावा करतात.
0: तुमच्याशी आज चारही भागांमध्ये गप्पा मारत असताना खूप शिकायला मिळालं आणि सगळ्यात जाणवलं, एक तर तुम्ही फार विनम्रपणे अनेक गोष्टी आम्हाला सांगितल्यात, तुम्ही या संपूर्ण मालिकेत इतका मनापासून सहभाग घेतलात त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार मानते. श्रोत्यांनीही हा संपूर्ण सुरेल प्रवास मनापासून त्याचा आस्वाद घेतला असेल, आपल्याही सहभागासाठी आपलेही मनपूर्वक आभार मानते आणि आजचा हा भाग इथेच संपवते. पुन्हा भेटूया, नमस्कार.

श्रोतेहो आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांची समीरा गुजर जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 3:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम कल्याणी लोखंडे यांच्या स्वरातील योगीराज माने यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीत आनंदी विकास यांचं.

मिश्र संगीत या कार्यक्रमात यापुढील गीत आहे पळवा पळवी या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. Get funky, get funky, get funky, get funky, get funky, get funky.

0: यापुढील गीत ऐकूया ऋषिकेश रानडे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील. विवेक आपटे आणि विलास जगताप यांची रचना, संगीत अनिल मोहिले यांचं, चित्रपट पछाडलेला.
1: रूपा

श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत ऐकूया. अरुण दाते यांच्या स्वरातील वाराकांत यांची रचना, संगीतबद्ध केला आहे वसंत प्रभू यांनी.

सुदैव मिश्र संगीत या कार्यक्रमात यापुढे ऐकूया यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची रचना, गायक सुधीर फडके.

श्रोते हो मिश्र संगीत या कार्यक्रमामध्ये सरते शेवटी ऐकूया उर्मिला कुलकर्णी यांच्या स्वरातील बहिणाबाई यांची रचना.

या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार ज्योती यादवार यांचे शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. राग भूपाली तोडी, विलंबित बंदिश रूपक तर द्रुत बंदिश एक तालात निबद्ध आहेत. विलंबित आणि द्रुत बंदिशींचे अनुक्रमे बोल आहेत तम हसरी विष्णू आणि मूल मंत्र जपत राम. त्यांना तबल्यावर साथ केली आहे अच्युत तिजारी यांनी आणि संवादिनीवर साथीला आहेत विनोद पडगे. तर ऐकूया ज्योती यादवार यांचं शास्त्रीय गायन.

श्रोते हो, नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला, ज्यामध्ये आपण गायिका ज्योती यादवार यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ होती अच्युत तिजारे यांची आणि संवादिनीवर साथीला होते विनोद पडगे. आता एक निवेदन ऐकूया. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 0225415 4134 आणि 0225415 4135 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. श्रोतेहो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4:30 वाजता आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार चिंतन कट्टी यांचं सतारवादन आपण ऐकणार आहोत, राग परमेश्वरी. त्यांना तबल्यावर साथ आहे संतोष मिश्रा यांची. विलंबित आणि द्रुत गत 3 तालात निबद्ध आहेत. तर ऐकूया चिंतन गट्टी यांचं सतारवादन.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार चिंतन कट्टी यांचं सतारवादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. श्रोते हो, आता एक निवेदन ऐकूया. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022-45-15-41-34 आणि 022-45-15-41-35 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजता आहेत. आता सादर करीत आहोत थोड्याच वेळात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोते हो, आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार। कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ आणि शरद जांभेकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना। संगीत आहे अनिल अरुण यांचं।

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर, मंदिर लय साध सुध जस कौलारू घर, घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

श्रुतिः भावधारा या क्षमा करा श्रुतिः गीतबहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत सादर करीत आहोत आराम हराम आहे या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: श्रोतो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात।